सुप्रभात श्रोतेहो नमस्कार. एफएमबँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज गुरुवार, भारतीय सौर 28 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 18 जून 2026. आता सकाळचे 5:56 झाले आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

एफएमआयडी 101.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर हिंदी समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही आता संक्षेपित करीत आहोत.

0: लागतो, यामुळे कृत्रिमपणाच्या आहारी जाणारच गट मोठा बनतो आणि यामुळे आपलेपणाचे तट तटातट तुटतात. एक गोष्ट खरी आहे की शेवटी दूध हे दूध असते, पाणी हे पाणी असते. कृत्रिमपणाचा कितीही साथ चढवला तरी तो एक दिवस गळून पडतो. तो तेवढापुरता बरा वाटतो, परंतु प्रत्यक्ष वाटचालीत खरे खोटे निदर्शनास येते तेव्हा सारे नाटक कळते, आपली भूमिका व त्यामागचे कारण कळते. तेव्हा जे संबंध कळले आहेत त्यासंबंधी घृणा व्हायला लागते. काही काळ जवळचे म्हणून वावरलेले असतात ते कायमचे एकमेकापासून दूर जातात. तेव्हा मुळातच कृत्रिमपणाच्या आहारी न जाता आपलेपणाच्या जाणीवेतून वावरायला हवे. सन्मान आपुलकीच्या भावनेतून व्हायला हवा. केवळ नोंद व्हावी म्हणून जर प्रयत्न कराल, ती नोंद म्हणजे एक नाटकातला प्रवेश आहे, इतकेच नोंदीला महत्व असते. तेव्हा इशारे कळले पाहिजेत. आपण इतरांशी वागताना आणि इतर जण आपल्याशी वागताना माणसं पारखून पाहायला हवी. केवळ दार्शनिक बाबीवर भुलून उपयोगाचे नाही. हे एकदा कळले की समाजातल्या कृत्रिमपणाला आपापच पायबंद बसेल आणि आपलेपणाची खऱ्या अर्थाने ओळख होईल. ही ओळखच खऱ्या अर्थाने प्रेरणा देत राहील, प्रोत्साहन देत राहील.
1: चिंतन या कार्यक्रमात आज आपण आपुलकी याविषयी डॉ भगवान अंजनीकर यांचे विचार ऐकले. चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: ही ओळखच खऱ्या अर्थाने प्रेरणा देत राहील, प्रोत्साहन देत राहील.
1: चिंतन या कार्यक्रमात आज आपण आपुलकी याविषयी डॉ भगवान अंजनीकर यांचे विचार ऐकले. चिंतन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

श्रोतो कार्यक्रमात यानंतर ऐकत आहोत वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली संत नामदेव महाराज यांची भक्तिरचना. स्वर आहे वाणी जयराम यांचा.

श्रद्धेय पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात संत सोयराबाई यांची भक्तिरचना आपण ऐकली. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत मोहम्मद रफी यांच्या स्वरात वंदना विटणकर यांची भक्तिरचना. संगीत श्रीकांत ठाकरे यांचं.

प्रवीण दवणे यांची भक्तिरचना आता आपण ऐकली आणि याबरोबरच आजचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 6:35 झाली आहेत. ओळख करून घेऊया आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची. श्रोतेहो, यानंतर 6:40 कृषी सल्ला हा कार्यक्रम प्रसारित होईल. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. दिनविशेष 6:55 सकाळी 7:00 देशभक्ती गीत आपण ऐकू शकाल. 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद आणि 7:50 भावधारा हा कार्यक्रम प्रसारित होईल. 8:00 समाचार प्रभात आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:15 मिश्र संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

सकाळी 8:40 मनक्यांचे विविध आजार, कारणे, लक्षणे आणि उपाय याविषयी डॉक्टर लक्ष्मीकांत बहुपाडे, न्यूरो स्पाईन सर्जन यांची नम्रता वावळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सकाळी 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 गीतशिल्प हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. सकाळी 10:30 आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकू शकाल. सकाळी 10:45 लोकसंगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. आज या कार्यक्रमात जगन्नाथ बोडखे आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं आपण ऐकू शकाल. सकाळी 11 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकू शकाल. सकाळी 11:30 आपली आवड हा कार्यक्रम प्रसारित होईल. दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 जिल्हा बातमीपत्र आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करू. 1:45 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 3 प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दुपारी 3:10 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकाळी 5:30 युवावाणी हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सायंकाळी 6 विविध भारती सेवेचे कार्यक्रम. संध्याकाळी 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करू. श्रोतो, शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी संध्याकाळी 7:30, रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून

प्रक्षेपित करू। 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल। रात्री 8:45 समाचार संध्या आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। रात्री 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल। रात्री 11 राष्ट्रीय हिंदी बातमीपत्र आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करू। रात्री 11:10 केंद्र सरकारच्या 12 वर्षपूर्ती निमित्तानं वृत्तसेवा विभागातर्फे सादर होणारी विशेष मालिका आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू आणि आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल 11:45। ही होती आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा।

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 6:40 झाली आहेत. ऐकू आजचा कृषी सल्ला.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी सल्ला ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी नम्रता वावळे आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बंधू भगिनींनो, कीड नियंत्रणात कडुनिंबाचे महत्व याविषयीचा कृषी सल्ला. अलीकडील काळात कीड नियंत्रणात जैविक सेंद्रिय पर्यायांना महत्व आले आहे. बाजारपेठेतही अशी कीडनाशके उपलब्ध आहेत, मात्र शेतकऱ्यांना घरच्या घरी देखील वनस्पतीजन्य कीडनाशके तयार करता येतात. कडुनिंब हा आशिया खंडात आढळणारा वृक्ष आहे, त्यामुळे येथील हवामान कडुनिंबाच्या वाढीसाठी अनुकूल ठरते. हे झाड दुष्काळात देखील तग धरू शकते. अमेरिकन बोंड अळी, चौकोनी टपक्याचा पतंग, लष्करी अळी, हिरवे तुडतुडे, पाणी खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, गवती टोळ, फळमाशी आदींच्या नियंत्रणासाठी कडुनिंबू उपयुक्त आहेच. त्याबरोबरच मावा, कोळी, लाल कोळी, तपकिरी, तुडतुडे यासारख्या रसशोषक किडी, तांदळातील सोंडे, धान्य पोखरणारी अळी आदी साठवणीतील किडी, सूत्रकृमी, गोगलगाई, कवचधारी प्राणी, काही रोगकारक बुरशी यांच्यावर नियंत्रण आणणारे देखील शक्य होते. शेतकरी बंधू भगिनींनो, आता आपण जाणून घेऊयात कडुनिंब वापरण्याच्या पद्धती. कडुनिंब कीडकनाशक म्हणून वापरावयाच्या विविध पद्धती आहेत. त्यामध्ये पाण्यातील अर्क, निंबोळी तेल, बियांची भुकटी, पेंड आदी स्वरूपाचा समावेश होतो. कडुनिंबाची झाडे 2 ते 3 वर्ष वयाची झाली की त्यांना प्रथम फुलोरा येतो. 3 ते 4 वर्ष वयाच्या झाडांना फळधारणा होते, अर्थात सामान्यपणे फळधारणा वर्षातून एकदाच होते, परंतु काही दमट प्रदेशात वर्षातून 2 वेळाही होऊ शकते. झाड हलवले की त्याची फळे म्हणजेच निंबोळ्या जमिनीवर गळून पडतात. ती पिवळ्या रंगाची असून त्यांचा आकार लांबोळा आणि लांबी 2 सेंटीमीटरच्या आसपास असते. मऊ फळांमध्ये करड्या रंगांचे सुमारे 1.5 सेंटीमीटर लांबीचे बी असते. बीमध्ये एकतर काही वेळा 2 दळे असतात. बियांतील दळे तपकिरी असतात. शेतकरी बंधू भगिनींनो, आता जाणून घेऊयात निंबोळी अशी साठवावी याविषयी. फळे गोळा केल्यानंतर त्यातील गर शक्य तितक्या लवकर काढून टाकावा. काही दिवसात पक्षी आणि वटवाघळे फळातील गोड गर खातात, त्यावेळी जमिनीवर स्वच्छ बिया पडलेले आढळतात. ती बी वाळवण्यासाठी ते उन्हात कोरड्या जमिनीवर काही दिवस पसरून ठेवावे. बियांचा थर शक्य तितका पातळ ठेवावा. धान्याप्रमाणेच कडुनिंबाचे बी वाळवावे. त्यासाठीची प्रक्रिया काळजीपूर्वक करावी, कारण नीटपणे न वाळवलेल्या बियांना लवकर बुरशीचा प्रादुर्भाव होतो. वाळलेले बी देखील अयोग्य

0: रित्या साठवल्यास त्यास बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. बी शक्यतो हवा लागणाऱ्या ज्यूटच्या पोत्यात किंवा टोपल्यात भरून ठेवावे. हवाबंद प्लास्टिकच्या पिशव्या किंवा भांडी हे बी साठवण्याकरिता अयोग्य ठरतात. शेतकरी बांधवांनो, आताच आपण कीड नियंत्रणात कडुनिंबाचे महत्व याविषयीचा कृषी सल्ला ऐकलात. आणि शेतकरी बांधवांनो, याबरोबरच भेटूया पुढील कार्यक्रमामध्ये एका वेगळ्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
1: कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 MHz आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोतोह, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज योग आणि आसन यातील फरक याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. योग हा शब्द यूज या संस्कृत शब्दापासून आला आहे. योग म्हणजे जोडणे होय किंवा संयोग होय, जो शरीर आणि मनाला जोडतो, तसेच आत्मा आणि परमात्म्याला जोडतो. योग म्हणजे सुखी आणि समृद्ध जीवनाचा एक प्रभावी राजमार्ग होय. योगविद्या हे एक शास्त्र असून ते धर्म, जात, देश, वय आणि लिंग याबाबत निरपेक्ष आहे. प्रत्येक व्यक्तीस उपयुक्त केवळ उपचाराचे तंत्र नसून ती एक वेगळ्या जीवनक्रमाची पद्धत आहे. मानवी जीवन सुखावह करण्याची क्षमता या विद्येत आहे. मात्र हातपाय हलवणे किंवा जंगलात एकांतात जाऊन बसणे याला योग म्हणत नाही. शरीर स्वास्थ्याशिवाय ज्याप्रमाणे शारीरिक सुख नाही, त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्याशिवाय मानसिक सुख नाही. सुखी जीवनाची समाधानी सुरुवात शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यात आहे. म्हणून उत्तम स्वास्थ्याकरिता योगच रामबाण उपाय आहे. योग हा चित्तवृत्ती निरोधः, म्हणजे आपल्या चित्ताला, मनाला त्याच्या इकडे तिकडे भरकटण्याच्या वृत्तीला निरोध करणे म्हणजे योग होय. योग म्हणजे समाधी. मन, इंद्रिये आणि त्यांच्या विषयापासून परावृत्त होऊन आत्म्यात स्थित होणे म्हणजे योग होय. भगवद्गीतेत समत्व भावाने कर्म करण्यालाच योग म्हणतात. महर्षी पतंजलींनी अष्टांग योग सांगितला आहे. यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यातील आसन आणि प्राणायाम याविषयी आपण माहिती घेऊ. आसन ही योगाची तिसरी पायरी होय. सुखपूर्वक निश्चल बैठकीला आसन असे म्हणतात. शरीराला स्थिरता आणि चित्ताला प्रसन्नता प्राप्त करून देणाऱ्या शरीराच्या स्थितीला आसन म्हणतात. यात साधकाने स्वतःच्या शरीराची निरोगी अवस्था निर्माण करून स्थिरता प्राप्त करावायची आहे. जोपर्यंत शरीराचे आंतरबाह्य भाग निरोगी नसतात तोपर्यंत कोणतेही काम चांगल्या प्रकारे करता येत नाही. योगासनांमुळे शरीराच्या आंतरिक भागांना देखील पुरेशा प्रमाणात व्यायाम मिळत असतो. तन मनाच्या आंतरिक शक्तीचा विकास होत असतो. शरीर लवचिक बनते. मात्र त्याकरिता आसने ही श्वासावरच केली पाहिजे. आसनांचे शरीराच्या अवस्थेनुसार तसेच आरोग्याच्या दृष्टीने अनेक प्रकार आहेत. प्राणायाम. प्राणाला ब्रह्म असे म्हटले आहे. प्राण शरीराच्या प्रत्येक भागात व्याप्त आहे. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जीवन आहे. प्राण म्हणजे वायू आणि आयाम म्हणजे आळा घालणे, म्हणजेच प्राणवायू स्वतःच्या ताब्यात राहील.

0: असे करणे होय. थोडक्यात श्वासोश्वासाचा व्यायाम म्हणजेच प्राणायाम होय. प्राणशक्ती म्हणजेच जीवनशक्ती असल्यामुळे ही प्राणशक्ती वाढवून तिचे नियमन करणे, नियंत्रित करणे आणि संतुलित करणे होय. चंचल अशा चित्ताची एकाग्रता व्हावी, स्वयंप्रकाशित असणाऱ्या चित्तावरील मायेचे आवरण नष्ट व्हावे म्हणून आसन नंतर प्राणायाम ही योगाची चौथी पायरी होय. योगासने आणि प्राणायाम यामध्ये घनिष्ठ संबंध असून प्राणायाम करण्याकरिता साधकाला आसन स्थितीत आसनस्थ व्हावे लागते. योगासनांबरोबर योग्य प्रकारे पूरक, रेचक आणि कुंभक करण्यात आल्यास आसनांचा शरीरावर चांगला परिणाम दिसून येतो. आसन प्राणायाम या युतीमुळे आरोग्य सुधारते. फुफ्फुसांना पुष्कळ प्राणवायू प्राप्त झाल्याने शरीर निरोगी, चित्त प्रसन्न बनते. म्हणून योगासनांचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांनी प्राणायामाच्या अभ्यासाचे ज्ञान प्राप्त केल्यास आसने करणे सुलभ होईल.
1: योग आणि आसन यातील फरक ही माहिती आपण ऐकलीत तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत. कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे. त्यामुळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. पाऊस पडला नाही तर आपण हवालदिल होतो. जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे कधीच पाऊस पडत नाही. पावसाशिवाय तिथलं जग कसं असेल आणि त्याचा तिथल्या लोकांना किती त्रास होत असेल हा विचारच गंभीर आणि चिंताजनक आहे. जर अशी वेळ आपल्यावर आली तर असे व्हायला नको असेल तर पर्यावरणाचे संवर्धनाचे नुसते संकल्प न करता पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे. चला तर मग आपण सर्वजण संकल्प करूया की मी यावर्षी नक्की एकतरी झाड लावेल आणि त्याची वर्षभर जोपासना करेल. आपण सर्वांनी वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन करण्यासाठी इतरांनाही प्रोत्साहित करावे. पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा, देश वाचवा या उक्तीप्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. पाऊस थांबल्यानंतर परिसर एकदम बदललेला दिसतो. आकाशातले ढग दूर गेले की उन्हाची थोडी किरणे मिळतात आणि सर्वत्र ताजेतवाने वारे वाहू लागतात. पावसापासून बचावलेली हवा थोडीशी ओलसर आणि थंड असते, त्यामुळे श्वास घेताना एक सुखद ताजेपणा जाणवतो. पाणी जमिनीवरून साखळी स्वरूपात खाली वाहत असते. रस्त्यांवर गल्ल्यांमध्ये पाणी एका दिशेने पळताना दिसते. त्या पाण्यामुळे धुळीचे कण वाहून जातात, हवा स्वच्छ होते. त्यामुळे परिसरातील हवा निखळ झाली की मनही प्रसन्न होते. बगीचे आणि मोकळ्या जागा हिरव्यागार दिसू लागतात. गवताच्या पानावर थेंब चकाकतात. पानावरील थेंब सूर्यकिरणांनी चकाकणाऱ्या मोत्यांसारखे दिसतात. झाडाच्या पानावरून पावसाचे थेंब हळूहळू खाली पडतात. हे निसर्गाचे वादळानंतरचे शांत आणि आकर्षक रूप असते. माती ओलसर असल्याने ती नरम आणि काळी दिसते. ओलसर मातीतून उगवणाऱ्या पिकांचे रंग अधिक ताजेतवाने असतात. बागेत किंवा शेतात नवीन फुलं उमलतात किंवा आधीच्या फुलांचा रंग उजळून येतो. फुलांचे केवळ रंग नाही तर सुगंधही अधिक तीव्र होतो. पक्षीही पावसानंतर अधिक उत्साही दिसतात. पाखरांची गुजिरवाणी गाणी पुन्हा सुरू होतात. पक्ष्यांचं झाडावर बसणं आणि भुर्रकन उडून

0: जाणं हा सुंदर नजारा वातावरणात आनंदाची लहर निर्माण करतो. कधी कधी आकाशात इतर पक्षी उंच उडान करताना दिसतात, त्यामुळे परिसर जणू जागरूक होतो. नद्यात, नाल्यात आणि धरणात पाणी वाढल्यामुळे पाण्याचा प्रवाह वेगाने वाहताना दिसतो. निसर्गात जीवन प्रवाह चालू राहिल्याचं दर्शन होतं. नद्यांचा आवाज, पाण्याच्या इतर छोट्या मोठ्या प्रवाहांचा आवाज वातावरणात निसर्गाची सजीव गाणी म्हणून ऐकायला मिळतो. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे छोटे छोटे तलाव तयार होतात, ज्यात कीटक, बेडूक आणि इतर जलीय जीव दिसतात. लोकही या बदलांचा अनुभव घेताना दिसतात. शाळाकरी मुलं खेळायला बाहेर पडतात. वयोवृद्ध विश्रांतीसाठी ओसरीवर किंवा ओट्यावर बसून हे सारं निसर्ग चक्र पाहत असतात. पावसाळ्यानंतरची गर्दी आणि शांततेचा एकत्रित मिलाप पाहायला मिळतो. लोक घराबाहेर निघून बाहेर बसतात, गप्पा मारतात, काही जण फक्त निसर्ग बघून शांत होतात. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: एफएम 101.1 MHz आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 6:55 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष हा कार्यक्रम. सुरुवातीला आजचा सुविचार. निर्बलांना संरक्षण देणे हीच बलवानांची सफलता असते. आता ऐकू आजचे दिनविशेष. आज 18 जून. वॉटरलू यांच्या लढाईमध्ये नेपोलियनचा दारुण पराभव 18 जून 1815 झाला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आज स्मृतिदिन. कृषीतज्ञ पांडुरंग चिमणाजी पाटील थोरात यांचा 18 जून 1877 जन्म झाला. आचार्य दादा धर्माधिकारी यांचा आज जन्मदिन. 1899 त्यांचा जन्म झाला. पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहनी यांचाही आज जन्मदिन. 1911 त्यांचा जन्म झाला. दिन विशेष आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
1: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर 1 तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धन घाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
2: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
3: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
2: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचा आजार,
3: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
4: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
2: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
3: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
5: संपर्क 70501049.
6: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
7: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
6: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
7: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
6: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
8: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
9: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड.
8: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
10: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल,
1: इयत्ता 1 ते 10 मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल, इयत्ता 1 ते 12 मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
10: संपर्क ओंकारेश्वर नगर, तरोडा बुद्रुक, नांदेड.
1: मोबाईल 98909-29-87-26. ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.

0: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय बर्बन फॅक्टरी एरिया वजिराबाद नांदेड मोबाईल 9923185050
1: गोल्डन बेल्स प्री प्रायमरी स्कूल प्ले ग्रुप नर्सरी LKG आणि UKG साठी प्रवेश सुरू CCTV ची व्यवस्था शुद्ध पिण्याचे पाणी तज्ञ अनुभवी शिक्षकवृंद शालेय सहलींचं आयोजन भव्य सुसज्ज इमारत आपल्या पाल्याच्या गोल्डन भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा गुणवत्तेचा मानबिंदू गोल्डन बेल्स प्री प्रायमरी स्कूल ज्ञानेश्वर नगर सिडको नांदेड मोबाईल 8555245598
2: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया काचबिंदू बुबुळाचे आजार तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार मोतेवार नेत्रालय ST स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड

एफएम बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतो, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
1: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान. 6 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड. महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी सुमारे 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार येत्या 15 जुलैपासून अंमलात येणार. राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनादरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आणि महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा 170 धावांनी पराभव करत भारताची मालिकेत विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होणार आहे. एकूण 17 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि ठाणे इथले महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर औरंगाबाद, जालना, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नाशिक, नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, सोलापूर, जळगाव आणि सांगली, सातारा या मतदारसंघात आज मतदान होत आहे. मतमोजणी येत्या 22 तारखेला होईल. औरंगाबाद, जालना मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे सुहास शिरसाट, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश लोखंडे आणि इसाक सांडू खान हे अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात एकूण 13 मतदान केंद्रांवर महापालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदेचे सदस्य असलेले 637 मतदार मतदान करणार आहेत. दरम्यान या मतदानाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात विभागीय आयुक्त यांच्या निवासस्थानापासून जिल्हाधिकारी कार्यालयालगतची डावी बाजू आज सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे अमरनाथ राजूरकर, महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर आणि अपक्ष प्रशांत इंगोले यांच्यात लढत होत आहे. जिल्ह्यातल्या 8 मतदान केंद्रावर मतदान होणार असून 452 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. परभणी हिंगोली विधान परिषद मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख, महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ विवेक नावंदर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानासाठी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या महसूल उपविभागांच्या ठिकाणी 7 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली असून 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उस्मानाबाद, लातूर, बीड मतदारसंघात लातूर जिल्ह्यातले एकूण 367 मतदार मतदान करणार आहेत. दरम्यान नांदेड तसंच उस्मानाबाद, लातूर, बीड इथल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीनं आपले मतदार एकत्र लातूरमध्ये ठेवले आहेत. नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातले भाजप महायुतीचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांना लातूरमधल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या मतदारांना खासदार अशोक चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि खासदार अजित गोपछडे यांनी भेट देऊन संवाद साधला तसंच निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केलं. महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी सुमारे 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. जेएनपीटी आणि वाढवण या प्रमुख बंदरांना थेट विदर्भ आणि मराठवाड्याशी जोडणारे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स उभारण्यात येणार आहेत. यामुळे महाराष्ट्राचा 75% भाग जोडला जाऊन

0: लॉजिस्टिक खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल असं वैष्णव यांनी सांगितलं। ते म्हणाले,
1: मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र में करीब 2 लाख करोड़ रुपए के रेलवे का इन्वेस्टमेंट सारा हो रहा है। आज माननीय देवेंद्र जी ने एक और बहुत अच्छा प्रस्ताव रखा है कि जेएनपीटी और वाढवण ये दो जो बहुत बड़े पोर्ट्स हैं इनको विदर्भा और मराठवाड़ा से जोड़ने के लिए कंप्लीट जो समृद्धि महामार्ग है समृद्धि महामार्ग के साथ साथ एक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर बनाने का प्रस्ताव रखा है। वो होने से महाराष्ट्र के करीब करीब 75% एरिया को पोर्ट की अच्छी डायरेक्ट कनेक्टिविटी हो जाएगी। लॉजिस्टिक्स की कॉस्ट जो 8% का टारगेट है वो 8% अचीव हो जाएगी। बहुत अच्छी फैसिलिटी बन जाएगी।
0: मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प वेगानं पूर्णत्वाकडे वाटचाल करत असून पहिला टप्पा पुढील वर्षी सुरू होणार असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली। भारतानं आता बुलेट ट्रेन उभारण्याची क्षमता विकसित केली असून 7 नव्या बुलेट ट्रेन मार्गिका विकसित केल्या जाणार आहेत। यामध्ये मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या महत्वाच्या मार्गांचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं। तत्पूर्वी पुणे साईनगर शिर्डी नियमित एक्सप्रेस रेल्वे सेवेचा काल वैष्णव यांच्या हस्ते शुभारंभ झाला। यावेळी त्यांनी आळंदी इथं मेगा कोच टर्मिनल उभारण्याची घोषणा केली। पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटनही काल वैष्णव यांच्या हस्ते झालं। भारत आणि ब्रिटन दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार येत्या 15 जुलैपासून अंमलात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली। या करारामुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार असून भारतीय शेतकरी कामगार सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांसाठी अनेक नवीन संधी निर्माण होणार आहेत। हा करार विकसित भारत 2047 या उद्दिष्टाच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल असून भारताच्या आर्थिक प्रगतीला मोठी गती मिळेल असं पंतप्रधान म्हणाले। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलं आहे। पक्षाचे काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत असल्याची चर्चा माध्यमांवर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पत्र लिहिलं। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व खासदारांची आज दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे। राज्यात झालेल्या धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे। यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष मंत्री आशिष शेलार यांनी दिली। मात्र महिलांशी संबंधित गुन्हे गंभीर स्वरूपाचे खटले वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणावरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं। केंद्रीय राज्यमंत्री निमूबेन बंभानिया यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळातल्या विविध योजनांचा आढावा घेतला। मागील 12 वर्षात केंद्र सरकारनं सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक महत्वपूर्ण योजना राबवल्या असून त्या केवळ घोषणांपुरत्या मर्यादित न राहता त्यांची प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली असल्याचं बंभानिया यांनी सांगितलं। त्या म्हणाल्या,
2: यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी का 12 साल का कार्यकाल ऐतिहासिक रहा है। सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास मंत्र लेकर हमारे देश की महिला किसान गरीब युवा को केंद्र में रखकर हमारी सरकार काम कर रही है। देश को नई सोच नया विचार नई दिशा मिल रही है।
0: महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारतानं नेदरलँड्सवर 95 धावांनी विजय मिळवला। प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं 209 धावांचं लक्ष दिलं। प्रत्युत्तरादाखल आलेला नेदरलँड्सचा संघ 114 धावांवर सर्वबाद झाला। स्मृती मंधानानं 74 तर शेफाली वर्मानं 55 धावा केल्या। पुरुषांच्या क्रिकेटमध्ये दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 170 धावांनी पराभव केला। यासोबतच भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे। काल लखनौ इथं झालेल्या सामन्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत 402 धावा केल्या। शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या। प्रत्युत्तरादाखल आलेला अफगाणिस्तानचा संघ 232 धावांवर सर्वबाद झाला। अर्षदीप सिंग आणि गुरनूर बराड यांनी प्रत्येकी 3 तर प्रिन्स यादवनं 2 गडी बाद केले। नशामुक्त भारत अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यात नशामुक्त सप्ताहाचं उद्घाटन काल अतिरिक्त

0: मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधीर ठोंबरे यांच्या हस्ते झालं। याअंतर्गत युवकांमध्ये नशामुक्ती संदर्भात जागृती करण्यात येणार आहे। परभणी इथलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्यात चिया या पिकाच्या सुधारित वाणांच्या संशोधन, बीज उत्पादन आणि व्यापारी करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला। या उपक्रमामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रथमच अधिकृत उच्च उत्पादनक्षम आणि दर्जेदार चिया बियाणे उपलब्ध होणार आहे। महिला आर्थिक विकास महामंडळाकडून हिंगोली जिल्ह्यातल्या 520 स्वयंसहायता महिला बचत गटांना 25 कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे। महामंडळाच्या काल झालेल्या कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली। बचत गटांचा कर्ज परतफेडीचा दर 99.8% असल्याचं मंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी सांगितलं। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड। महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी सुमारे 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा आणि भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार येत्या 15 जुलैपासून अंमलात येणार। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून। सकाळचे 7:20 झाली आहेत।

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन, नांदेड.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: काय आपण मणक्याच्या आजाराने त्रस्त आहात? तर काळजी नका करू, नक्की ऐका. गुरुवार दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8:40 मणक्याचे विविध आजार, त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावर उपचार याविषयी मेंदू आणि मणका विकार तज्ज्ञ डॉक्टर लक्ष्मीकांत आनंदराव भोपळे यांची नम्रता वावळे यांनी घेतलेली मुलाखत. तर श्रोते हो, ऐकायला विसरू नका. दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8:40 FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.

FM 101.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतो, यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून

वाजून 25 मिनिटं झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामासाठीची तयारी आपण सुरू केली असेलच. खरीप हंगाम म्हटलं की शेतीची मशागत, बियाण्यांची निवड, खतांचं नियोजन अशा अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. बदलत्या हवामानाचा विचार करून खरीप हंगामाच्या तयारीच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, राज्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टींवर विशेष भर द्यायला हवा?
1: भारतीय हवामान विभागानं दूरगामी जो काही हवामानाचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामध्ये साधारण 92% पर्जन्यमान होईल अशा स्वरूपाचं अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामध्ये मध्य भारत आणि महाराष्ट्रामध्ये साधारण थोडंसं पर्जन्यमानामध्ये तूट येण्याची शक्यता आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला सामोरं जाताना शेतकरी बंधूंसाठी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उत्पादकता वाढवणं आणि ती वाढवताना उत्पादन खर्च कमी करणं आणि जे काही उत्पादनाची एकूण जी प्रक्रिया आहे ही जोखीम ज्या वेगळ्या प्रकारच्या आहेत त्या जोखीमीचे संरक्षण करणं ह्या तिन्ही बाबीवरती आपल्याला काम करणं आवश्यक आहे. शेतकरी बंधू अनेक समस्यांमध्ये वेगळ्या प्रकारच्या शेती करत असतो आणि यामध्ये चालू वर्षी जे काही दरवर्षी जे काही वाढता उत्पादन खर्च असू दे किंवा घटणारं उत्पादन, वाढणारा खर्च आणि याच मजुरांची टंचाई आणि ह्याचबरोबर आता ह्या वर्षीचं हवामान बदलाच्या अनुषंगानं एल निनो फॅक्टर जो आहे त्या अनुषंगानं जो काही हवामान विभागानं जो काही अंदाज वर्तवलेला आहे त्यामध्ये साधारणपणे 92% पर्जन्यमान होईल अशा प्रकारचा अंदाज दूरगामी व्यक्त केलेला आहे. मध्य भारत आणि महाराष्ट्र यामध्ये साधारणपणे पर्जन्यमानाची तूट येण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंना विनंती आहे की ह्या पूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला काम करताना एक आहे की उत्पादन खर्च कमी करणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उच्चतम उत्पादकता गाठणं आणि हे करताना जी काही आपण उत्पादनाची प्रक्रिया आहे ती जोखीम संरक्षण ही जोखमीपासून संरक्षण करणं अशा तिन्ही पातळीवरती काम करण्याची आवश्यकता वाटते. तर ह्यासाठी आपल्याला उत्पादनाची शासनानं आता कृषी विभागामार्फत विविध प्रकारच्या मोहिमा सुरू आहेत. तर ह्यामध्ये शेतीला जे काही जसं बियाणं, खतं, कीटकनाशक जरी किंवा अवजार आहेत, मजूर आहेत, ह्या गोष्टी आपण भागभांडवल जे काय आहे, जे काही भांडवल आहे हे आपण कमी अधिक फरकानं पूर्ण राज्यातला सर्व शेतकरी प्रत्येक पिकासाठी वापरत असतो. पण हे वापरताना जे काही ज्ञान आहे, माहिती आहे, कौशल्य आहे ह्या गोष्टीचा जर त्यामध्ये अंतर्भाव केला तर निश्चितपणे आपण प्रत्येक गोष्टीचा कार्यक्षम वापर करू शकतो आणि हा वापर केल्यामुळं कार्यक्षम वापर झाल्याशिवाय आपल्याला उच्चतम उत्पादकता गाठणं

0: उत्पादन कमीत कमी खर्च ठेवणं आणि जे काही उत्पादन आहे ते दर्जेदारपणे येईल अशा स्वरूपामध्ये काम करता येईल.
1: हो खरंय सर. सर, शेतीची मशागत, बियाणं आणि खतांची निवड करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायला हवी?
0: मशागत ही गोष्ट जर बघितली तर पिकांच्या गरजेनुसार आपल्याला मशागत आपण शेतकरी बंधू करतच असतो. तर यामध्ये प्रामुख्यानं जे काही पिकं बेबेप आहे, रुंदसरी वापा जो आहे अशा पद्धतीनं किंवा सरी वरंबा अशा दोन पद्धतीनं प्रामुख्यानं ह्या जे काही आता हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवरती किंवा एल निनोच्या फॅक्टरच्या पार्श्वभूमीवरती कृषी विभागाने विशेष चळवळ घेतलेली आहे. याचं कारण असं की यामध्ये जर पाऊस अतिरिक्त जास्त झाला तर त्यामध्ये निचऱ्याची पाण्याची सोय असते, त्याचबरोबर जर कमी पाऊस पडला तर अशा सरळ वरंबाच्या पद्धतीमधून किंवा रुंद गादी वाफा या दोन्ही पद्धतीमध्ये पाणी जलसंधारण करण्याची किंवा पाणी साठवण्याची क्षमता असते. त्यामुळे जे काही सलग लागवड केल्यानंतर साध्या सलग वाफ्यामध्ये जे आपण लागवड करतो किंवा पारंपरिक लागवड करतो यापेक्षा दोन्ही तंत्रज्ञानात जर लागवड केली तर आपल्याला जे काही पर्जन्यमानामधले काही चढ उतार आहेत त्यापासून काही अंश आपल्याला संरक्षण मिळण्यामध्ये मदत होऊ शकते. दुसरा भाग आहे तो बियाणं खताच्या बाबतीतला. बियाणं खता खतं आणि कीटकनाशक हे तिन्ही गोष्टीचे वेगळ्या टप्प्यामध्ये शेतकरी खरेदी करत असतो. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सर्व निविष्ठांचा सुरळीत पुरेसा पुरवठा होईल आणि तो गुणवत्तापूर्ण होईल आवश्यक खबरदारी यापूर्वीच घेतलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तालुका पातळीवर असू दे किंवा जिल्हा पातळीवर भराची पथकं असू देत, कोणाची तपासणी असू दे, ह्या सर्व गोष्टीवरती गुणवत्ता नियंत्रणाचं काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याचं काम सुरू आहे. याचबरोबर प्रत्येक ठिकाणी जे काही शेतकऱ्यांना कुठल्याही शेतकऱ्यांना अडचण कुठल्या पद्धतीची आली त्यामध्ये आपल्याला त्याचं संकेत निरसन करण्यासाठी आपल्याला तिथं पथक ही देखील नेमलेलं आहे. तक्रार निवारण कक्ष पण आहेत तालुका लेवल आणि जिल्हा लेवलला. तिथं शेतकरी संपर्क साधून आपल्या तक्रारीचं निवारण करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की बियाणं खतं करताना खरेदी करताना किंवा कीटकनाशक खरेदी करताना सर्व शेतकरी बंधूंना नम्र विनंती आहे की आपल्याला वाटेल की त्या पद्धतीनं आपल्या मर्यादित ज्ञानावरती आपण काम न करता किंवा अज्ञानपोटी काम न करता खरेदी न करता तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आपल्या हवामान जमीन आणि त्याचबरोबर जी काही आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आहे आणि ही अशा प्रकारचे हवामान बदल आहे या पार्श्वभूमीवरती जी काय आपल्याला स्थानिक परिस्थितीनुसार जे काही वाहन आहे विद्यापीठाने शिफारस केलेलं संशोधन संस्थांनी शिफारस केलेलं अशाच प्रकारच्या वाहनाची निवड करावी. दुसरी गोष्ट आहे की आणि हे खतं रासायनिक खतं जी आहेत ती देखील तज्ञांच्या सल्ल्यानंच खरेदी करावी. दुसरा महत्वाचा भाग आहे जर स्वतःच्याकडचं बियाणं वापरत असू तर ती साधारण 3 वर्षानंतर बियाणं बदल करावा आणि आपण बियाणं स्वतःचं घरातलं जर बियाणं वापरत असेल तर जी बियाणं पेरणीपूर्वी तिची उगवण क्षमता तपासणी करावी आणि उगवण क्षमतेच्या प्रमाणामध्ये बियाणाचं जे प्रमाण आहे ते कमी अधिक करून बियाणाची नासाडी थांबवेल आणि रोपांची पुरेशी संख्या देखील शेतामध्ये मेंटेन होईल आणि उत्पादकता अपेक्षित आहे ती गाठली जाईल. यासाठी आपल्याला काम करता येईल. जे काही निविष्ट आपण खरेदी करू बियाणं असू दे किंवा खत असू दे किंवा कीटकनाशक हे तर एकतर अधिकृत दुकानातून खरेदी करावं आणि दुकानातून खरेदी करताना ती जी पावती जी आहे ते आपण पूर्ण हंगामामध्ये जपून ठेवणं आवश्यक आहे.
1: सर, हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहेत तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकांचं नियोजन कसं करावं?
0: फार महत्वाचा प्रश्न आहे. आज सध्या आपण एरवी नेहमीच येतो पावसाळा ही आपण पावसाळ्याला सहज गृहित धरणारं आपण वाक्य किंवा वाक्प्रचार वापरतो पण आज आपण रोजच्या जी काही जीवनशैली आहे त्यातून जे काही हवामानाचा दुर्गमी बदल झाला आहे त्याला आपण हवामानावरती विपरीत परिणाम होतो आणि त्याचा परिणाम पाऊस जे काही नेहमीचं पर्जन्यमान आहे त्यावर देखील होत आहे. तर ह्यातलाच एक भाग आता एल निनो जो आहे तर तो देखील एक हवामान बदलाचा एक भाग आहे. तर अशा परिस्थितीमध्ये काम करताना शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पीक पद्धती जी आहे एक पीक पद्धतीच्या वरची पीक पद्धतीमध्ये विविधता आणणं आवश्यक आहे. तर त्यामध्ये वेगवेगळी पिकं आपल्या शेतावरती वेगवेगळी पिकं वेगळ्या प्लॉटमध्ये घेणं हा एक महत्वाचा भाग आहे किंवा क्षेत्र कमी असेल तर आपल्याला आंतरपिकाच्या माध्यमातून किंवा मिसर पिकाच्या माध्यमातून देखील पिकाची विविधता मेंटेन करता येईल. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला हंगामी पिकाबरोबरच बहुवार्षिक पिकं जसं की फळ पिकांच्या माध्यमातून देखील आपल्याला काही अंशी जोखीम कमी करता येऊ शकेल. त्यासाठी आपल्याला बांधावर किंवा सलग फळबाग लागवड आपली जी काही पडीक जमीन असेल किंवा बांधावरती देखील वृक्ष फळबाग लागवड करून यामध्ये आपण काही प्रमाणात जोखीम व्यवस्थापन करू शकतो, उत्पादनाची खात्रीशीर साधन निर्माण करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जी काही पिकं आहेत फळपिक असू दे किंवा हंगामी पिकं असू देत ह्यासाठी शासनानं पीक विमा योजनांचं अंतर्भाव केलेला आहे. तर यामध्ये देखील फार मोठ्या प्रमाणात हवामान आधारित फळपीक विमा योजना असू दे किंवा हंगामी पीक विमा योजना असू दे तर या दोन्हीच्या माध्यमातून देखील आपल्याला जोखीम मोठ्या प्रमाणात व्यवस्थापन करता येते. तर याबाबतीत येणाऱ्या हंगामामध्ये जर एकूणच हवामानाचा जो काही बदल आहे किंवा एलएनओच्या अनुषंगानं होणारा परिणाम आहे याचा विचार करता प्रत्येक शेतकऱ्यांना हवामान पीक विमा योजनांमध्ये सहभागी होणं आवश्यक आहे. आणि नुसतं शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय जे आहेत त्यावर देखील भर देणे आवश्यक।

0: जेणेकरून आपल्याला पर्यायी उत्पादनात साधन होऊ शकतं आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीचा जो भाग आहे किंवा सेंद्रिय शेतीचा शक्यतो चार बांधाच्या जे काही आपल्याला साधन सामुग्री आहे ती मी कुठल्या प्रकारचं जे काही पिकांचे अवशेष आहेत ते न जळता पिकांमध्ये त्या जमिनीमध्येच पुन्हा रिसायकल करणं किंवा आच्छादन करणं, सेंद्रिय पद्धतीनं जीवामृत बीजामृत जनावरांचं शेण मनमूत्रांचा वापर करणं, सेंद्रिय खत असू दे किंवा गांडूळ खत असू दे याचा देखील आपल्याला वापर करून मी स्वयंपूर्ण शेतीच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी खर्च ठेवता येऊ शकेल आणि तंत्रज्ञानाचा उच्चतम वापर करून जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर करून उच्चतम पद्धत गाठली तर निश्चितपणे आपल्या परिस्थितीला आपण सामोरं जाणं सहशक्य होईल.
1: हो खरंय सर.
0: आणि मर्यादित पाऊस जो आहे पाणी जे ते पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी आपण जमिनीमध्ये जमिनीवर आच्छादन करणं त्याचबरोबर ठिबक सिंचन आणि क्षेत्राच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी देखील आपल्याला मदत होऊ शकेल.
1: सर, राज्य शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना आणि मार्गदर्शनपर उपक्रमांबद्दल आपण माहिती द्याल का श्रोत्यांना?
0: निश्चितपणे. शासन अनेक विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला कृषी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देत असतं किंवा उभारी देण्याचा प्रयत्न करत असतं. तर यामध्ये अनेक योजना आहेत. आता खरीपच्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर अनेक जी काही पिकं आहेत, सोयाबीन असू दे, कापूस असू दे, भात असू दे, कडधान्य असू दे, तेलबी असू दे, अशा वेगवेगळ्या पिकांचे किंवा भात पीक असू दे, या प्रत्येक पिकाच्या बाबतीत प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून असेल किंवा प्रमाणित बियाणाच्या वाटपाच्या अनुषंगानं जे काही मोठ्या प्रमाणात मदत करत असतं त्याचबरोबर त्यासाठी जो काही प्रशिक्षण असेल किंवा तंत्रज्ञान विस्तारासाठी अशा पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी जे काही आवश्यक तंत्रज्ञान मिळावं शेतकऱ्यांना यासाठी शेतीशाळा आहेत किंवा प्रशिक्षणाचा देखील अंतर्भाव करत असतो. हंगामी पिकांच्या योजनांच्या बरोबरच फळबाग लागवडीची देखील मोठ्या प्रमाणात नरेगाच्या माध्यमातून असेल किंवा मान्य भाऊसाहेब फुंडकर किंवा फळबाग लागवड योजना आहे त्याचबरोबर यांत्रिकरणा देखील म्हणजे जे काही राज्यभराची किंवा देशभरातची मोठ्या प्रमाणात मजूर टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात यांत्रिकरणाच्या माध्यमातून शासनानं गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात पाठबळ दिलेलं आहे. त्याचबरोबर जलसंधारणाच्या अनुषंगानं शेततळीची योजना आहे. तर अशा विविध योजना आहेत. तर या सर्व योजनांचा त्याचबरोबर जे काही फलोत्पादन आहे त्यासाठी देखील चांगल्या प्रकारचं शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशानं शासनानं राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन अभियान या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात मोहीम स्वरूपामध्ये काम घेतलेलं आहे. तर त्यात देखील आपल्याला फळांची लागवड असू दे किंवा क्षेत्र विस्ताराचा कार्यक्रम असू दे किंवा प्रक्रिया असू दे, टिश्यू कल्चरची लॅब असू दे, तर अशा विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून देखील शासन त्यांना शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करत असतं. आता अर्थात ही सर्वांना ही सर्व योजना ज्या शासनाच्या थेट प्रत्यक्ष लाभ जसं की डीबीटी पोर्टल म्हणतो त्या माध्यमातूनच होत असल्या कारणानं तर सर्व शेतकऱ्यांना आपल्या गावातल्या सीएससी सेंटरच्या माध्यमातून जर आपण याला अर्ज केला तर आपण सर्व गोष्टीचा फायदा घेण्यासाठी आपण अर्ज दाखल करू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट आहे की यावर्षी शासनानं प्रत्येक योजनांचा लाभ घेण्यासाठी महाकृषी अॅग्रीस्टॅक जसं की शेतकरी फार्मर आयडी जो आहे तो बंधनकारक केलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपला जो अॅग्रीस्टॅक नंबर आहे की जसं की आपला प्रत्येकाचा आधार नंबर आहे त्याच धर्तीवर ते शेतकऱ्याचं देखील एक फार्मर आयडी शासनानं एक वेगळ्या पोर्टलवरती तयार केलेलं आहे. आपण जवळपास 72% शेतकऱ्यांनी 70-80% शेतकऱ्यांनी राज्यातल्या यावरती नंबर आपला तयार केलेला आहे. जो बाकीचे शेतकरी ज्यांना लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी आपला नंबर फार्मर आयडी काढावा जेणेकरून आपल्याला लाभ घेण्यास सोयीस होईल.
1: अच्छा श्रोते हो, आजच्या भागात आपण यंदाच्या खरीप हंगामाची तयारी कशी करावी, शेतीची मशागत, बियाणं आणि खतांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी, त्याचबरोबर बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सरांकडून अत्यंत उपयुक्त अशी माहिती जाणून घेतली. धन्यवाद सर. शेतकरी बांधवांनो, आजच्या भागातील ही माहिती आपल्याला खरीप हंगामाचं नियोजन करण्यासाठी निश्चितच उपयोगी ठरेल. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: एफएमबँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आजच्या भागात आपण डोळ्याच्या पडद्याला वारंवार येणारी सूज आणि ती सूज कशामुळे येते, त्याची कारणं काय आहेत याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात प्रथम आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमात स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: डॉक्टर, गेल्या भागामध्ये आपण सूज याच विषयीची माहिती दिली होती, आता डोळ्याच्या पडद्याला ही जी सूज येते त्याबद्दलची माहिती सांगू शकाल का?
3: खरं तर डोळ्याच्या पडद्याच्या सूजेबद्दलच बोलतोय, पण इन जनरल ती मूळ सूज का येते ह्याचा आपला खरं तर विषय आहे. जसं मागच्या भागात सांगितलं की ज्या वेळेला ते टॉक्झिन्स शरीरात साठायला लागतात आणि पर्यायानं म्हणजे घाम लघवी स्टूल याच्यातून ते बाहेर पडत नाहीत, तेव्हा ते सॅच्युरेट होऊन सूजीच्या स्वरूपात आपल्याला दिसायला लागतात. मुळात हे असं का होत असावं? बरं, जनरली पडद्याची सूज येण्याची कारण खूप आहेत. म्हणजे त्यातलं एक प्रमुख कारण आपण डायबिटीस किंवा मधुमेह पकडला तर त्याच्या बाबतीत आपल्याला बोलता येईल. कसं होतं, मधुमेह हा सर्व शरीर बाधा करणारा, बऱ्याचदा आपल्या रेडिओच्याच ह्या वेगळ्या मुलाखतींमध्ये हे मी वारंवार सांगतोय, मधुमेह हा सर्व शरीर बाधा करणारा विकार आहे. आणि मग जे खूप दिवस राहायला लागला ह्या विकार शरीरात, त्याचं निदान केलं गेलं नाही. निदान या अर्थे म्हणतोय, निदान म्हणजे रक्ताच्या लघवीच्या तपासण्या, रक्त शर्करा मूत्र शर्करा तपासणं, 3 महिन्याची शुगर चेक करणं म्हणजे तपासण्या नाही, त्या तर महत्वाच्या आहेत, त्या केल्याच गेल्या पाहिजेत. पण आयुर्वेदाच्या पद्धतीनं त्याचं निदान नाही केलं गेलं, आयुर्वेदिक पद्धतीनं मूत्रपरीक्षण नाही केलं गेलं, आयुर्वेदिक पद्धतीनं केस टेकिंग नाही केली आणि त्याचा हेतू काय आहे तो शोधला नाही गेला, तर मग मात्र त्या आजारांचं निदान होत नाही आणि आपण सततची औषधं घ्यायला लागतो. ह्याच्यात गंमत अशी होते, ज्या वेळेला कोणतं आहे, मधुमेह आहे, हायपरटेन्शन आहे, थायरॉइड आहे, किडनीचे आजार पण आहेत, पोटाचे आजार पण आहेत, त्वचा विकार आहेत, कोणत्याही विकारांची औषधं घेताना ज्यावेळेला आपण त्याचं निदान करत नाही आणि आधुनिक शास्त्राची औषधं घ्यायला लागतो त्यावेळेला त्या गोष्टी सप्रेस करायला लागतो. गंमत अशी आहे, शरीरानं तुम्हाला सिम्पटम दाखवले, ते सिम्पटम एका आजाराचं आहे, शरीर सांगते ते मूळ आजाराचं जे कारण आहे ते शोधा आणि ते बरं करा. जर तुम्ही त्याचे लक्षणं बघत बसलात तर शरीराला ते कळतं आणि मग शरीर दुसरी लक्षणं वेगवेगळ्या ठिकाणी उत्पन्न करतं. म्हणजे सपोज आता सुरुवातीला आपण शुगरचं घेऊ, शुगरची लक्षणं तुम्हाला रक्त शर्करा वाढली, मूत्र शर्करा वाढली, तुम्ही त्याचा उपचार येतोच ना, तर त्याचा उपचार करताना तुम्ही फक्त रक्त शर्करेची वेळ जर आपण ट्रीटमेंट करायला लागलात तर मग त्या औषधाचा परिणाम शरीरावरती सूजेच्या हिशोबानं भविष्यात होऊ शकतो. तो कसा, थोड्या वेळानं सांगतो.
2: तर डॉक्टर, आता तुम्ही डोळ्याच्या पडद्याची सूज सांगता सांगता इतरही सगळ्या अवयवांना सूज का येते त्याच्याबद्दलची कारणं सांगताय. अजूनही ती कारणं जाणून घ्यायची आहेत, पण एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225-261-99. तर डॉक्टर, मग आता तुम्ही डायबिटीस किंवा मधुमेहामुळे येणारी सूज सांगत होता, ती पण बऱ्याच लोकांना माहिती असते कारण हा आजार इतका कॉमन झालाय, तर त्याविषयी अजून काही सांगता?

0: म्हणतो, जसं मी सांगितलं फॉर एक्झाम्पल एखाद्याला स्ट्रेस शुगर आहे. स्ट्रेस शुगर म्हणजे काय, खरं तर ही ताणतणावातून येणारी शुगर असते. बऱ्याचदा आयुर्वेद त्याला शुगर किंवा मधुमेह प्रमेह असं मानत नाही.
1: अच्छा.
0: तणावामुळे बऱ्याचदा तुमच्या शरीरात म्हणजे रक्त शर्करा ही वाढलेली दिसते ताणाच्या स्वरूपामुळे. ताणात बऱ्याचदा लोक कॉफी पितात, प्रचंड ताण असताना सततचे खातात, त्यांची लाईफस्टाईल खराब असते, त्यांची झोप व्यवस्थित नसते, त्यांचं दुपारचं बऱ्याचदा झोप होतं, त्यांची पूर्ण दिनचर्या खराब असते. आणि अशा वेळेला एखाद्या व्यक्तीचं सततचं ताणतणाव आहे, एखाद्या व्यक्तीचे सततचं पोट खराब झालेलं आहे, एखाद्या व्यक्ती सतत वर्षानुवर्ष तुम्ही रात्री जागरण करत आहे, तर तुमचं लिव्हर फंक्शन कमी व्हायला लागतं. तर लिव्हर फंक्शन म्हणजे काय, लिव्हर नेमकं काय काम करतं, तर लिव्हर हे आयुर्वेदानुसार चेकपोस्ट आहे. आणि लिव्हरला एवढं का महत्व आहे, लिव्हरला महत्व असण्यामागचं कारण आयुर्वेदात रक्ताला जीवन म्हटले. जीवन म्हणजे तुमचं जे आयुष्य आहे, तुमचं जे श्वास चालतोय तो रक्तामुळे चालतोय हे लक्षात घ्या. आणि ते रक्त तयार करायचं काम कोण करत असेल तर ते लिव्हर आहे. जोपर्यंत लिव्हर आहे तोपर्यंत बाकीच्या शरीरातल्या कुठल्या अवयवावरती एखाद्या फंक्शन व्हायटल ऑर्गनवरती परिणाम जरी झाला असला तरी तो रिव्हर्स करायची शक्यता जास्त असते, किंबहुना बऱ्याचदा करता येते. पण लिव्हरच तुमचं डॅमेज झालं तर मग मात्र फार अवघड होऊन बसतं. तर सांगायचं कारण की लिव्हर ज्या वेळेला ह्या कारणाने म्हणजे कुठल्या तर सततच लाईफस्टाईल खराब झाल्यामुळे शरीरानं पहिले सिमटम दाखवले, फॉर एक्झाम्पल शुगर आहे किंवा हायपर टेन्शन आहे, त्याच्या वेळेला काय होतं, अशा वेळेला काही लोकांना चक्कर येते, चेहऱ्याला सूज आहे, पायाला सूज आहे, किंवा लघवी वारंवार होते, भूक वारंवार लागते, किंवा बीपीच्या पेशंटमध्ये चक्कर यायला लागते. ही सगळी लक्षणं दिसताना त्या त्यावेळी तपासण्या आधुनिक शास्त्राच्या केल्या गेल्या की मग त्याचं काहीतरी हायपर टेन्शन किंवा मधुमेह असं डायग्नोस होतं आणि त्याची औषधं लगेच चालू होतात. औषधं लगेच चालू व्हायला पाहिजेत ते चुकीचं आहे असं अजिबात म्हणणं नाही, पण ती औषधं चालू करायच्या अगोदर त्याचं निदान व्हायला पाहिजे. त्याचं निदान आपण ज्यावेळेस हायपर टेन्शन करतो, ज्यावेळेस शुगर करतो, त्यावेळी ती सगळ्यात मोठी चूक असते. कारण आपण हे निदान करून आपण ती औषधं घेऊन भविष्यात मोठ्या आजाराला आमंत्रण देत असतो.
1: त्यामुळे नीट चिकित्सा होणं सुद्धा खूप गरजेचं आहे उपचार.
0: अगदी बरोबर.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9825261998 9225 261 99. तर डॉक्टर, आता तुम्ही लिव्हरच्या सुजेबद्दल सांगत होतात आणि लिव्हरचं किती महत्व आहे आपल्या शरीरामध्ये त्याबद्दलची माहिती देत होतात, तर अजूनही या सुजेविषयी काही वेगळी माहिती?
0: नितीनला, जसं मी आता सांगितलं की रक्ताचा रोल हा फार महत्वाचा आहे. ज्या वेळेला हे निदान नाही झालं, म्हणजे जसं मी सांगितलं हायपर टेन्शन आणि मधुमेह केले, आणि मग तुम्ही आपण काय करतो, तुम्ही आम्ही जी कोणी हायपर टेन्शन, थायरॉइड, शुगर आहे ते लगेच औषध चालू करतो. मग ही ट्रीटमेंट म्हणजे ही लाक्षणिक चिकित्सा झाली. लाक्षणिक म्हणजे काय, शरीरानं एखादा पार्ट, एखादा अवयव, एखादा दोष, एखादा धातू, एखादा मल कुठला तर खराब झाला आणि ते शरीर काही तर सिम्प्टम दाखवतं. खरी ट्रीटमेंट काय, ती लक्षण का दाखवलंय, तो दोष काढणं आणि तो दोष काढून टाकणं. आधुनिक शास्त्रानुसार त्या लक्षणाची चिकित्सा केली जाते, म्हणजे शुगर वाढली त्या शुगरची चिकित्सा, बीपी वाढली ती बीपीची चिकित्सा, त्याच्या मूळ कारणाची चिकित्सा होत नाही. मग अशा वेळेला एका बाजूला आपण लक्षणाची चिकित्सा करताना जो मूळ कारण आहे ते तसंच राहतं आणि ते निबीड व्हायला लागतं, ते जुनं व्हायला लागतं आणि मग एखादा दोष तसाच पडून राहायला लागल्यानंतर ज्या अवयवाशी निगडीत तो दोष आहे ते अवयव त्याचं फंक्शन कमी करायला लागतं किंवा त्याच्यावरती मोठा परिणाम व्हायला लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या, एखाद्याचा पायाला जखम झाली आणि त्याचे उपचार नाही केले, तुम्ही त्याच्याकडे सोडून दिलं आणि पाय ठणकतो म्हणून पेन किलर घ्यायला लागला तर चालेल का? तुम्हाला त्या जखमीची ट्रीटमेंट करायला लागेल ना, नाही तर पाय सडून जाईल, नुसती पेन किलर घेऊन कशी चालेल? हेच मर्म आयुर्वेदिक चिकित्सेचं आहे. खरं तर ह्या गोष्टींचे ज्यावेळी आपण बीपी शुगरचे औषध घेतो आधुनिक शास्त्राची घ्यायला अजिबात हरकत नाही. मूळ न निदान केल्यामुळं, फक्त लाक्षणिक चिकित्सा करताना मूळ दोषाची चिकित्सा न झाल्यामुळं ते पण धातू परिपोषण, ते चयापचय त्या अवयवाशी त्या धातूशी निगडीत कमी व्हायला लागते. मग अशा वेळेला मग वेगवेगळ्या पद्धतीने शरीरात दोष उत्पन्न होतात आणि वेगवेगळ्या अवयवांशी निगडीत आपल्याला सूज दिसायला लागते. म्हणून मूळ आजाराचं निदान करणं तितकंच महत्वाचं आहे जे फक्त आणि फक्त आयुर्वेदाच्या माध्यमातून

0: बरोबर आहे. डोळ्याच्या पडद्याच्या सुजेपासून म्हणजे आपण सुरुवात केली, पण आपण इतरही सूज त्यानिमित्ताने जाणून घेतली, कारण त्याचा पण परिणाम डोळ्याच्या पडद्यावर होत असतो. त्यामुळे सुजेविषयीची खूप चांगली माहिती गेल्या दोन भागात डॉक्टर आपण दिलीत. आता आपल्याला डोळ्याच्या पडद्याच्या सुजेबद्दलही बोलायचंय, पण ते आपण पुढच्या भागात ऐकूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
2: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आता सकाळचे 7:50 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा कार्यक्रम.

0: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आजच भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
1: स्वनिम वाचा आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वजिराबाद, नांदेड. मोबाईल 93 18 50 50.

0: सतर्कता एवं जागरूकता कार्यक्रम से जुड़े कानूनी सहायता टेली लॉकर टोल फ्री नंबर 1-4-4-5-4 और वेबसाइट www.tele-law.in से प्राप्त की जा सकती है।
1: गोल्डन बेल्स प्री प्राइमरी स्कूल प्ले ग्रुप नर्सरी एलकेजी आणि यूकेजी साठी प्रवेश सुरू। सीसीटीव्ही ची व्यवस्था शुद्ध पिण्याचे पाणी तज्ञ अनुभवी शिक्षक वृंद शालेय सहलींचं आयोजन भव्य सुसज्ज इमारत आपल्या पाल्याच्या गोल्डन भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। गुणवत्तेचा मानबिंदू गोल्डन बेल्स प्री प्राइमरी स्कूल ज्ञानेश्वर नगर सिडको नांदेड मोबाईल 855-20-455-98
2: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल
3: इयत्ता पहिली ते दहावी मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल इयत्ता पहिली ते बारावी मुलींसाठी प्रवेश चालू आहे।
2: संपर्क ओमकारेश्वर नगर तरोडा बुद्रुक नांदेड
3: मोबाईल 98909-29-87-26।
4: बाबा कॉलेजची फी जास्त आहे।
5: बेटा
4: आठवते बोनसचे काही पैसे आपण दुसऱ्या खात्यामध्ये ठेवले होते।
5: 2 वर्षांपासून खात्यामध्ये काही व्यवहार झालेला नाही, कदाचित इनऑपरेटिव्ह झालं असेल।
6: मग आता बँकेमध्ये जाऊन किंवा व्हिडिओ केवायसी ने केवायसी अपडेट करा, खातं होईल ऍक्टिव्ह एकदम फ्री। सर
4: कुठे
6: ऍडमिशन घ्यायला? खातं झालं ऍक्टिव्ह।
4: आरबीआय सांगते
7: जाणकार बना सतर्क राहा।
8: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।
9: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
10: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
9: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भ पिशवीचा आजार,
10: 24 तास तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध।
11: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता।
9: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
10: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड।
11: संपर्क 70-50-10-10-49।
8: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या।
12: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड,
13: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार।
12: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक,
13: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
12: तेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड हडको नांदेड।
14: आपल्या मुलीचे दात पुढे आलेले आहेत, वेडे वाकडे आणि दातात फटी पण आहेत, तर आजच दाताला पिन बसवून स्माइल डिझाईन करण्यासाठी भेटा डॉक्टर सागर मापारे, डॉक्टर लेन नांदेड।

यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं, मंगेश बाळगावकर यांची रचना आपण ऐकत आहात. स्वर आहे अरुण दाते यांचा.

यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली मंगेश पाडगावकर यांची रचना आता आपण ऐकली, स्वरहुता अरुण दाते यांचा. आणि या गीताबरोबरच आजचा भावतारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे. श्रोतो, यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

एफएम 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम.

युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियॉन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, गुबोळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.

लता मंगेशकर यांच्या स्वरात संत मीराबाई यांची हिंदी भक्तिरचना आपण ऐकत आहात. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

संत मीराबाई यांची हिंदी भक्तिरचना आता आपण ऐकली आणि याबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

एफएम बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतहो, यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेस्कियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळण्यास सुरुवात. खनिज तेलाच्या किमतीत घट. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. आणि संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्यासोबत विवाटेक या शिखर परिषदेत सहभागी होतील. विवाटेक हा युरोपमधल्या तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे. तत्पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी होर्मुझची समुद्रधुनी खुली ठेवणं अत्यंत महत्वाचं असल्याचं आग्रही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर काल फ्रान्समधील एव्हियॉन इथं झालेल्या चर्चेदरम्यान केलं. जगाच्या विविध भागांमध्ये लाखो भारतीय खलाशी आपली सेवा बजावत आहेत आणि त्यांच्या सुरक्षिततेला आपलं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक चर्चा सुरळीतपणे पुढे जात असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्यामध्ये पश्चिम आशियातील परिस्थिती आणि रशिया युक्रेन संघर्ष यासह प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर द्विपक्षीय चर्चा झाली. भारत आणि जर्मनी यांच्यातील राजनैतिक संबंधांना यावर्षी 75 वर्ष पूर्ण होत असताना दोन्ही नेत्यांनी व्यापार, संरक्षण, शाश्वत विकास, तंत्रज्ञान, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. या करारामुळे भारतीय शेतकरी, कामगार तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र आणि स्टार्टअपसाठी अनेक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे विकसित भारत 2047 उद्दिष्ट साध्य करण्यात मोलाची मदत होईल असं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. केंद्रीय रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते काल पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ आणि पायाभरणी करण्यात आली. यावेळी पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डिजिटल माध्यमातून सहभागी झाले. हडपसर स्थानकावर चौथा फलाट उभारण्यात आला असून त्यामुळे दररोज अतिरिक्त 5 रेल्वेगाड्या चालवणं शक्य होणार आहे. आळंदी इथं अत्याधुनिक मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून 6 नवीन फलाट उभारले जातील. त्यामुळे स्थानकावरील फलाटांची संख्या 12 होईल. पुढील 3 वर्षात पुणे रेल्वे विभागाची क्षमता दुप्पट होऊन पुण्यातून सुमारे 20 अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरु करता येतील असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला. मुंबई पुणे मार्गावर 3री आणि 4थी रेल्वे मार्गिका उभारण्याचं काम वेगानं सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे मुंबई प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं. त्यानंतर मंत्र्यांनी नवीन पुणे हडपसर पाटणा दानापूर अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. भारत जगातील 6व्या क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार देश बनला आहे असं मत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. ते काल पुण्याजवळ रांजणगाव इथं अमेरिकन कंपनी जाबिलच्या नवीन उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. यावेळी वैष्णव म्हणाले,
2: कुछ वर्षों पहले किसी ने सोचा भी था कि इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट करेंगे इंडिया से. इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्ट वॉज कंसिडर्ड अनथिंकेबल. शुरू में टॉप 10 में आना एक टारगेट था. लास्ट ईयर 2025 इलेक्ट्रॉनिक

0: electronics as an export category became third largest export category in the country. Second largest exported category बनना है. जो support चाहिएगा government की तरफ से पूरा support मिलेगा. State government का support आपने देखा, central government का support रहेगा. आज मैं आने से पहले talent development की बात कर रहा था. Talent के लिए whatever investment is required, we will make those investments.
1: देशातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र आघाडीवर असून देशातील एकंदर डाटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे 60% क्षमता राज्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी 14 कलमी सामंजस्य करारावर दूरस्थ पद्धतीनं स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळू लागला आहे. खनिज तेलांच्या किमतींमध्येही लगेच घट झाली आहे. दोन्ही देशांमधील शत्रुत्व संपवणं, हुरमुजची सामुद्रधुनी पुन्हा खुली करणं आणि निर्बंध तसंच इराणच्या अणू कार्यक्रमाबाबत अंतिम करारासाठी 60 दिवसांची वाटाघाटी प्रक्रिया सुरू करणं हा या कराराचा उद्देश आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी दुजोरा दिला की या सामंजस्य कराराचा मसुदा अंतिम करण्यात आला असून दोन्ही बाजूंनी त्यावर स्वाक्षरी केली आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना अशा या 11 जागा आहेत. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. झारखंडमध्ये राज्यसभेच्या 2 जागांसाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाचे बैद्यनाथ राम, काँग्रेसचे उमेदवार प्रणव झा आणि अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी रिंगणात आहेत. सध्या सत्ताधारी आघाडीला 56 आमदारांचा पाठिंबा आहे. 24 आमदारांचा पाठिंबा असलेल्या विरोधी पक्षानं अपक्ष उमेदवार परिमल नथवाणी यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. मिझोरममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मुव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं 1,70,000 अधिक आयोजकांनी योग संगम पोर्टलवर आपल्या कार्यक्रमांची नोंदणी केली असल्याचं केंद्रीय आयुष मंत्रालयानं सांगितलं आहे. देशभरात योगाचा संदेश पोहोचवण्यात विविध संस्था, संघटना आणि समुदाय यांचा वाढता सहभाग या उत्साही प्रतिसादातून दिसून येतो असं मंत्रालयानं म्हटलं आहे. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते, पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित पंडित प्रसाद सावकार यांचं काल गोव्यात राहत्या घरी निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. मराठी संगीत नाट्यसृष्टीतील एक सुवर्णयुग पंडित प्रसाद सावकार यांच्या जाण्यानं संपल्याची भावना नाट्यसृष्टीतून व्यक्त होत आहे. प्रसाद सावकार यांनी आपले वडील रघुवीर सावकार यांच्या नाट्यसंस्थेतून संशय कल्लोळ या संगीत नाटकाद्वारे रंगभूमीवरील कारकिर्दीला सुरुवात केली. पंडितराज जगन्नाथ, कट्यार काळजात घुसली, जय जय गौरीशंकर, मंदारमाला, सुवर्णतुला, अमृत मोहिनी, लग्नाची बेडी यासारख्या अजरामर संगीत नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. रंगभूमीवरील त्यांचा दमदार अभिनय आणि सुरेल गायकी यांचा अनोखा संगम त्यांनी साधला होता, तो रसिकांच्या सदैव स्मरणात राहील. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी दणदणीत विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिलला सामनावीर घोषित करण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे रेल्वे स्थानकावर विविध विकास कामांचा शुभारंभ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्या दरम्यान 14 कलमी सामंजस्य करारामुळे पश्चिम आशियातील तणाव निवळला. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित प्रसाद सावकार यांचं वृद्धापकाळानं निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम 101.1 MHz वर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 8:40 झाले आहेत.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: श्रोतो, आता प्रसारित करीत आहोत मनक्यांचे विविध आजार, कारणे, लक्षणे आणि उपाय याविषयी डॉक्टर लक्ष्मीकांत भोपाळे यांची नम्रता वावळे यांनी घेतलेली मुलाखत.
2: आकाशवाणी नांदेड केंद्राचे कार्यक्रम ऐकणारे आमचे सर्व रसिक श्रोते हो, आपल्या सर्वांना नम्रता वावळेचा सस्नेह नमस्कार. श्रोते हो, आकाशवाणी नांदेड केंद्रावरून आजपर्यंत आपण विविध मुलाखतींद्वारे वेगवेगळ्या आजारांविषयी चर्चा करत आलेलो आहोत. आजार का होतो, त्याची कारणे काय असतात, लक्षणे काय असतात आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना काय केल्या पाहिजेत, या आपण तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार ऐकत असतोत आणि त्यानुसार वाटचाल करत असतोत. खरं तर श्रोते हो, आकाशवाणी नांदेड केंद्राच्या मुलाखतींच्या माध्यमातूनच आज आमचे श्रोते खूप चांगल्या प्रकारे ज्ञानी झालेले आहेत. आजारांविषयी त्यांना जेव्हा माहिती कळते, ते त्या क्षणी दुर्लक्ष न करता सतर्क राहून त्या उद्देशाने वाटचाल करतात. मग श्रोते हो, आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण एक वेगळा विषय घेणार आहोत आणि त्या विषयाला अनुसरून त्याची कारणे, त्याची लक्षणे आणि त्यावर उपाययोजना काय आहेत याविषयी खूप सारी माहितींचा भांडार घेऊन आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आम्ही निमंत्रित केले मेंदू आणि मणका विकार तज्ज्ञ डॉक्टर लक्ष्मीकांत आनंतराव भोपळे यांना. तर आपल्या सर्वांच्या वतीनं मी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये सरांचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार सर.
3: नमस्कार मॅडम.
2: सर, आता मी श्रोत्यांना सांगितलेलं आहे की मेंदू आणि मणका विकार तज्ज्ञ आपण आहात, पण आजचा विषयच असा आहे की मणक्याचे विविध आजार, त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय. विचारायचं इथे की बऱ्याच आमच्या श्रोत्यांना मणका म्हणजे नेमकं काय याविषयी माहिती हवी असेल आणि तुम्ही मणका म्हणजे काय याविषयी मार्गदर्शन करावं ही विनंती.
3: नक्कीच मॅडम. जसं शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहेत, जसं हृदय आहे, फुफ्फुस आहे, लिव्हर आहे, तसंच मणका हे एक वेगळ्या प्रकारचा अवयव आहे. ऍक्च्युली मणका हा विविध प्रकारच्या हाडापासून, नसापासून तयार झालेला स्ट्रक्चर आहे.
2: अच्छा.
3: त्यामध्ये 33 प्रकारचे हाडं असतात, 31 पेअर्स म्हणजे 31 जोड्या नसांच्या असतात आणि 23 प्रकारच्या डिस्क असतात. डिस्क म्हणजे या प्रत्येक व्हर्टेब्रे जे हाड आहेत त्या दोन हाडामध्ये एक डिस्क नावाचा अवयव असतो जो की शॉक ऑब्झर्व्हर सारखा कार्य करतो. जसे आपल्या गाडीला सस्पेन्शन असतात, तर हे एक संध झालेले स्ट्रक्चर आहे. तर यात जे 33 हाड आहेत हे प्रत्येक याची एक वेगळी विभागणी झालेली आहे. मानेमध्ये 7 हाड असतात, छातीच्या भागामध्ये 12 हाड असतात, त्यानंतर जे कंबरेचा भाग म्हणतो आपण तिथे 5, त्याच्याखाली परत 5 आणि परत 4 असे 33 हाड असतात. या सर्व हाडापासून तयार झालेला हा एक मणका असतो. आणि या मणक्याच्या आतमध्ये मज्जा रज्जू म्हणजे ज्याला आम्ही स्पायनल कॉर्ड म्हणतो, तो अतिशय सुरक्षितपणे तिथे ठेवलेला आहे देवांनी. तर जिथं मेंदू संपतो आणि जिथं मणका स्पायनल कॉर्ड सुरू होतो तो पूर्ण भाग मणक्यांनी आवरण केलेला असतो आणि तेवढाच वेल प्रोटेक्टेड असतो तो.
2: बरं. आणि मग या मणक्याला काही इजा पोहोचली तर काय करायला पाहिजे डॉक्टर?
3: जसं आपलं शरीर हे एक अतिशय वेगळ्या पद्धतीनं निसर्गाने गुंफून ठेवलेलं आहे, जसं मेंदूच्या भोवती कवटीचं आवरण असते तसं या मज्जारुच्या भोवती या कवटीचं आवरण असते,
2: त्यालाच मणका.
3: मणका.
2: अच्छा.
3: तर मणक्याचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे प्रोटेक्शन देणे, त्या मज्जारुजूला सुरक्षित ठेवणे. त्यानंतर दुसरं महत्वाचं काम म्हणजे सपोर्ट करणे. आपली जी बॉडी आहे, आपण जे काही दिवसभरामध्ये बेंडिंग करतो, हालचाल करतो, या हालचालीला हा मणका सपोर्ट करतो.
2: बरं. आता मगाशी आपण म्हणालात की मणक्याचे विविध आजार असतात, तर नेमके कोणते आजार असतात मणक्याचे?
3: तर या मणक्याचे जे आजार असतात यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे डिजेनरेटिव्ह म्हणजे वयानुसार झालेले आजार. जसजसं वय वाढत असते प्रत्येकाचे शरीर कुठे ना कुठे झीज होत असते, हाडांची झीज असते. या झीज झाल्यामुळे हे जे हाडं असतात हे ठिसूळ असतात, कधी कधी याची ओव्हरग्रोथ होते, त्यामुळे याच्या बाजूच्या जे नसा असतात त्या नसावर दबाव पडतो. कधी कधी हे ज्या गाद्या असतात, या हाडामध्ये जवळपास 23 गाद्या असतात पूर्ण मणक्यामध्ये, त्यातली एक जरी गादी घसरली कधी तर ती नसेवर दबाव देते. त्यानंतर हे जे मज्जारुज्जू असतात, जसे शरीराच्या वेगळ्या भागामध्ये कॅन्सर असतात तसे या भागामध्ये देखील कधी कधी ट्युमर वगैरे तयार होतात. तर या वेगवेगळ्या प्रकारामुळे जे काही लक्षणे तयार होतात ते म्हणजे मणक्याचे रिलेटेड आजार असतात.
2: बरं. आणि हे किती टप्प्यांमध्ये मर्यादित असतात डॉक्टर?
3: नाही, नॉर्मली तर 60-70% जे आजार असतात मणक्याशी रिलेटेड ही पहिल्या टप्प्यातच असतात.
2: बरं.
3: जर आपण

0: यांना दुर्लक्ष केलं तरच हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यामध्ये जातात. परंतु मनका हे असा एकमेव अवयव असा आहे ज्यामध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत जरी आपण त्याला काही ट्रीटमेंट दिली तरी ते बरे होतात पेशंट.
1: खूप छान डॉक्टर. आता आपण म्हणालात की मान, पाठ आणि कंबर या तीन ठिकाणांमधूनच मणक्याचे आजार निर्माण होतात.
0: बरोबर.
1: तर हे कोणते आजार आहेत याविषयी सांगावं.
0: आता जर याला तीन टप्प्यामध्ये जर आपण विभागणी केली, जर मानेचा भाग आपण बघितला तर मानदुखी खूप कॉमन प्रॉब्लेम आहे लोकांमध्ये. मानदुखी, हाताला मुंग्या येणे, हातामध्ये बधिरपणा जाणवणे किंवा हातामध्ये विशिष्ट भागाची ताकद कमी होणे, बऱ्याचदा काय होते मानेच्या ज्या नसा असतात त्याच्यातून काही भाग हे हाताला पण सप्लाय करतात. त्यामुळे काही पेशंटला विशिष्ट अंगठ्याला त्रास होणे किंवा आपला मध्यम जो फिंगर आहे त्याला त्रास होणे किंवा रिंग फिंगरला त्रास होणे, वेदना होणे, कधी कधी काही लोकांना पोळी किंवा भाकरी तोडायला त्रास होणे, शर्टचे बटन लावता येणे, हातातली एखादी वस्तू निसळून जाणे, ह्या गोष्टी मानेच्या आजाराशी संबंधित आहेत.
1: बरोबर. आणि पण इथे समाज गैरसमज मध्ये असं निर्माण होतं की वाताचा काही प्रकार आहे त्यामुळे आपल्या बोटांद्वारे हे काम होत नाहीत अशा प्रकारचे काही व्यक्ती म्हणत असतात. आता तुम्ही म्हणालात की मान, पाठ आणि कंबर, तर मणक्याच्या ज्या शेवटच्या टप्प्याचा भाग असतो तो म्हणजे कंबर,
0: कंबरेचा भाग.
1: आणि त्या कंबरेच्या भागाच्या ठिकाणी जर इजा पोहोचली किंवा कोणता अपघात झाला तर अशा वेळेस काय काळजी घेतली पाहिजे डॉक्टर.
0: सर्वात महत्वाचं म्हणजे याशी रिलेटेड लक्षणे काय असतात. या पेशंटमध्ये कंबर दुखीचा त्रास होणे किंवा चालायला थोडा त्रास होणे, कंबर दुखीचा त्रास पायापर्यंत जाणे, शेवटच्या करंगळी बोटापर्यंत जाणे, बसून उठायला त्रास होणे, ह्या गोष्टी या पेशंटमध्ये लक्षणे असतात. तर अशा वेळी तुम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा आजार काय हे सर्वात महत्वाचं आहे की तुम्हाला कुठल्या टप्प्यात आजार आहे. तर अशा वेळी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधून वेळीच निदान करणं सगळ्यात गरजेचं आहे. एकदा का निदान तुमचं झालं की हा विशिष्ट आजार तुम्हाला आहे मग त्यानुसार तुम्हाला ती उपचार पद्धती आपण देऊ शकतो पेशंटला.
1: अगदी बरोबर आहे. मग त्या उपचार प्रणालीमध्ये काय घेतात.
0: आता मणक्याच्या ज्या आजार असतात मग ते पाठीचा असो, मानेचा असो किंवा कमरेचा भाग असो, एक जवळपास 70-80% उपचार हे गोळ्या औषधांनी किंवा विशिष्ट व्यायामानेच बरे होतात. व्यायाम म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपण स्ट्रेचिंग एक्सरसाइज करतो, वॉकिंग करतो, योगा करतो किंवा अगदीच फार जास्त पेन असेल तर माइल्ड अनाल्जेसिक जे पेन किलर म्हणतो आपण अत्यंत कमी प्रमाणात जरी दिले पेशंटला तरी हे आजार बरे होतात. अजून महत्वाचं म्हणजे आजच्या डे टू डे लाईफमध्ये पोश्चर करेक्शन. आपण बऱ्याच वेळेस ऑफिसमध्ये बसतो किंवा घरी पण बसतो तर बसण्याच्या ज्या पद्धती असतात त्यामध्ये पण कधी जर कमी जास्त झालं तर पेशंट्सला मणक्याचे आजार सुरू होतात. तर हे जे घरगुती उपाय जे असतात आपल्या आजीचा बटवा जे म्हणतो आपण यांनीच बऱ्यापैकी हे मणक्याचे आजार दुरुस्त होऊन जातात. आणि तुम्ही जे आता म्हणलं की ही संधिवात आहे का, लहानपणापासून मला देखील असं वाटतं की हे संधिवातच आहे का. संधिवात हा वेगळा आजार आहे आणि हे मणक्याचे दुखणे हा वेगळा आजार आहे. त्यामुळे हे आपण त्या स्पेशलिस्टकडे जाऊन किंवा त्या डॉक्टरकडे जाऊनच आपण त्याचा निष्कर्षावर पोहोचणं गरजेचं आहे की खरंच हे संधिवात आहे का हा मणक्याचा वेगळा कुठला आजार आहे.
1: अगदी बरोबर आहे. म्हणजे यावर आता उपचार देता वेळेस काय उपचार दिला जातो डॉक्टर.
0: जसं मी आता सांगितलं मॅडम की 70% लोकांमध्ये कन्झर्व्हेटिव्ह मॅनेजमेंट म्हणजे मेडिसिन्स, व्यायाम, पोश्चर करेक्शन आणि वेगवेगळ्या प्रकारचे एक्सरसाइज आपण शिकवतो पेशंट्सला की यानीच 70-80% लोकांमध्ये रिलीफ मिळून जातो. त्यांना कुठली शस्त्रक्रिया लागत नाही, काहीच लागत नाही. फक्त एक 10-20% असे घटक असतात ज्यांच्यामध्ये आजार जास्त बळकावलेला असेल किंवा गोळ्या औषधांनी तो आजार नीट होत नसेल अशा पेशंटमध्ये आपण वेगवेगळ्या तपासण्या करतो. ज्यात सर्वात महत्वाची तपासणी म्हणजे MRI स्कॅन. MRI स्कॅनमध्ये आपल्याला कळून जातं की नेमकं पेशंटला त्रास आहे काय, कुठल्या भागामध्ये आहे, नस दबलेली आहे, गादी सरकलेली आहे का, मणक्याच्या आतमध्ये कुठली गाठ आहे, मग त्यावर आधारित आपण सर्जरी वगैरे करायचा डिसिजन घेतो.
1: आणि असं काहीच नसलं तर.
0: हां, जर MRI नॉर्मल असेल तर याचा अर्थ की मणका म्हणजे फक्त मणक्याची नाही, मणक्याच्या आवाजूला नस आणि जे स्नायू असतात बऱ्याचदा स्नायूचे आजार असतात. हे आजार या बाकीच्या कन्झर्व्हेटिव्ह मॅनेजमेंटनीच बऱ्याच बनामध्ये कमी होऊन जातात.
1: पण ते MRI मध्ये निदर्शनात.
0: हां, MRI मध्ये निदर्शनात येते मॅडम. MRI हे आरशासारखं आहे. जसं आपण आरशात बघितलं की आपलं प्रतिबिंब दिसते तसं MRI मध्ये तुमच्या पूर्ण स्पायनल कॉर्डचं प्रतिबिंब दिसते तुम्हाला. म्हणजे तुम्ही बाहेरूनच तुम्ही अक्षरशः पेशंटचा मणका पूर्णपणे बघू शकता.
1: बरं, आता आपण म्हणालात की एक पारदर्शकता MRI मध्ये दिसून येते. जर एका व्यक्तीच्या किंवा एका पेशंटला कोणत्याच प्रकारचा MRI मध्ये निदर्शनास आलं नाही किंवा किंतु परंतु निदर्शनास आलंच नाही तर त्यावेळेस तुम्ही काय उपाययोजना करता.
0: सर्वात महत्वाचं म्हणजे त्या पेशंटच्या आजाराच्या निदानापर्यंत पोहोचणे. बऱ्याच वेळेस मणक्याचे आजार हे मणक्याची सोडून बाकी आहाराविषयी देखील असतात. बऱ्याच जणांमध्ये व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी असते, कॅल्शियम डिफिशियन्सी असते, व्हिटॅमिन D3 डिफिशियन्सी असते. मी तर म्हणतो व्हिटॅमिन D3 हे सगळ्यात महत्वाचा घटक आहे. आपण किती जरी चांगली भाजी केली त्यात मीठ नाही टाकलं तर आपण कोणीच खात नाही. तर व्हिटॅमिन D3 हे त्या मिठासारखं आहे, म्हणजे त्या जेवणाला स्वादिष्ट बनवते. तसं व्हिटॅमिन डी औषधी हे बाकी जे कॅल्शियम वगैरे आहे यांना ऑब्सॉर्ब करून यांचा वापर करून घेतोय. व्हिटॅमिन बी ट्वेल्व हे नर्व कंडक्शन साठी मदत करते.
1: अच्छा.
0: तर या बऱ्याच पेशंटमध्ये असं जाणवते की त्यांना मनक्याचे आजार जे आहेत या डिफिशियन्सीमुळे आलेले असतात. जेव्हा आपण हे करेक्शन करतो त्यांचे आजार

0: गायब होऊन जातात त्यांचे.
1: ओके.
0: छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण आपण निदान करून देऊ. सगळ्यात महत्वाचे यामध्ये काय, ते आजाराचं निदान करणे. एकदा का तुम्हाला त्या आजाराचं निदान झालं की त्यावर उपचार करणे अतिशय सोपं होऊन जाते.
1: हो, निश्चितच. डॉक्टर, तुम्ही मेंदू आणि मणक्याचे तज्ज्ञ आहात, असा कोणता तुमचा अनुभव आहे का बरं की तो तुम्ही आम्हा सर्वांना सांगू इच्छिता मणक्याच्या संदर्भात?
0: नक्कीच. आता जसं मी तुम्हाला आहाराविषयी सांगितलं, व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी, डी3 डेफिशियन्सी, कॅल्शियम डेफिशियन्सी. नुकतंच मी एक पेशंट बघितलं, त्यांना चालताना त्रास होता, थोडं चाललं तर त्यांना चक्कर आल्यासारखं वाटतं किंवा इम्बॅलन्स होतो आमच्या भाषेमध्ये म्हणत. पण जेव्हा मी त्यांना एक्झामिन केलं तेव्हा मला असं जाणवलं की यांना हा मणक्याशी मज्जातंतूशी आजाराशी व्यतिरिक्त यांना आहाराविषयी काहीतरी डेफिशियन्सी असायला पाहिजे. तेव्हा आम्ही त्यांची काही रक्ताची तपासणी केल्या तेव्हा मला जाणवलं की त्यांना सिव्हिअर व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी आहे. जेव्हा आम्ही त्यांना व्हिटॅमिन बी12 रिप्लेस केलं एक विदिन वन वीक किंवा एक वन मंथ मध्ये त्यांना सगळा आजार नाहीस झाला.
1: खूप छान.
0: त्याच्यानंतर जसं तुम्ही म्हणलं की मणक्याच्या आजाराविषयी, काही पेशंट असतात ज्यांना मणक्याची गादी घसरलेली असते त्यामध्ये त्यांना मानेचा त्रास होतो, कमरेचा त्रास होतो, चालता येत नाही. त्यांची गादी जी पूर्णपणे जर कॅनलमध्ये आली आणि ते नस पूर्णपणे दबत असेल तर दुर्बिणीद्वारे बारीक छोटी शस्त्रक्रिया असते. त्या शस्त्रक्रियेनंतर पेशंट लगेच 6 तासानंतर चालायला लागतो, त्याच्या वेदना पूर्णपणे गायब होऊन जातात त्यांना. तर असे भरपूर पेशंट आमच्या डे टू डे प्रॅक्टिस मध्ये असतात.
1: सुंदर. डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञानामध्ये तुम्ही कोणता उपयोग करताय?
0: आधुनिक जसं जसं आता आजच्या काळामध्ये कोणी 2G फोन वापरत नाही, बटनाचा फोन कोणी वापरत नाही, सगळ्यांना पाहिजे की मला अँड्रॉइड फोन पाहिजे. हे तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील आलेलं आहे.
1: अगदी बरोबर.
0: आजच्या काळामध्ये सर्जरी म्हणजे असं चिरफाड करणे, 20-22 टक्के करणे असा प्रकार नाही. आजकाल आम्ही मायक्रोस्कोपिक सर्जरी करतो, एंडोस्कोपिक सर्जरी करतो, यामध्ये साधारणतः 1 किंवा 2 टक्के असतात. त्यानंतर असं नाही की नॉर्मली लोकांमध्ये काय वाटतं की मणक्याचं ऑपरेशन झालं म्हणजे पेशंट लुळा होणार, तो झोपून राहणार. मणक्याच्या सर्जरी नंतर या वेगळ्या वेगळ्या तंत्रज्ञान वापरल्यानंतर पेशंट 6 तासानंतर चालायला लागतो.
1: अगदी.
0: आणि 5व्या दिवशी तो त्याच्या कामाला जाऊ शकतो.
1: खूप छान. डॉक्टर, इथे आवर्जून एक प्रश्न विचारते. आता मणका म्हणजे हाडांशी संबंधित, तर जेव्हा मणक्याला काही इजा पोहोचते तर सर्वप्रथम रुग्ण हाडांच्या डॉक्टरांकडे जातो.
0: अगदी बरोबर.
1: मग त्या रुग्णाला ह्या सगळ्या गोष्टी कळाव्यात की मणका म्हणजे हाडांचाच डॉक्टर त्याच्याशी मर्यादित नाहीये, तर तेव्हा तिथे काय सांगायला?
0: मी जसं तुम्हाला अगोदर सांगितलं मॅडम की मणका हा एक अवयव आहे, त्यामध्ये हाड, गादी, मज्जारज्जू हे सगळं एकमेकाशी कनेक्टेड पार्ट आहे. तर याची रिलेटेड जेव्हा सिमटम्स असतात तेव्हा दोन्ही प्रकारचे डॉक्टर त्याला ट्रीट करू शकतात, हाडाचे डॉक्टर देखील आणि न्यूरोसर्जन, मी म्हणजे ब्रेन अँड स्पाईन सर्जन. परंतु याच्यामध्ये काही ठराविक गोष्टी असतात. हाडांचे डॉक्टर पण काही हाडांचे डॉक्टर असतात ज्यांना स्पाईनची स्पेशालिटी असते, म्हणजे त्यांना वेगळी स्पेशालिटी असते आजाराबद्दल. ते डॉक्टर
1: स्पाईन
0: तेच डॉक्टर पाहू शकतात, पाहू शकतात आणि त्याला ट्रीट करू शकतात. न्यूरोसर्जन जे असतात दे आर इनबिल्ड ब्रेन अँड स्पाईन सर्जन्स, म्हणजे ज्यांच्या करिक्युलम मध्ये त्यांना ब्रेन आणि स्पाईनशी रिलेटेड गोष्टी शिकवल्या जातात. त्यामुळे लोकांमध्ये असं संभ्रम असणं गरजेचं नाही. जे कोणी स्पेशलिस्ट डॉक्टर असतात त्यांच्याकडे दाखवलं तर त्यांना त्या गोष्टी सोप्या पडतात.
1: अगदी बरोबर. डॉक्टर, आता पहा, डॉक्टर मणक्याच्या ऑपरेशन संबंधी मी विचारते, बरेच समज आणि गैरसमज पसरलेले आहेत. कोणाला वाटतं की अशा प्रकारचं ऑपरेशन केल्यानंतर अगदी व्यक्ती लुळा होऊ शकतो किंवा त्याचे पाय निकामी होऊ शकतात किंवा त्याला मृत्यू पण येऊ शकतो.
0: बरोबर.
1: यावेळेस तुम्ही एक डॉक्टर आहात, तर आलेल्या रुग्णाचं कसं समुपदेशन करता डॉक्टर?
0: जेव्हा आम्ही एज अ ब्रेन सर्जन किंवा स्पाईन सर्जन बघतो, जर आमच्याकडे मेंदूचं आणि मणक्याचं पेशंट असेल तर मेंदूचा पेशंट ऑपरेशनसाठी किंवा विल्यासाठी तत्पर तयार होतो, परंतु मणक्याचा पेशंट तत्पर तयार होत नाही. त्याच्या मनामध्ये फार साऱ्या भीती असतात. सर्वात मग त्याला असं वाटतं की माझं ऑपरेशन झालं की माझे हातपाय निकामी होतात.
1: अगदी.
0: तर असं काही नाही. त्या आजाराला कुठल्या टप्प्याला तो पेशंट आहे, आजाराच्या कुठल्या टप्प्याला आपण त्याला ट्रीटमेंट देतो, यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. आणि आता मागच्या 10 वर्षापासून मी न्यूरो सर्जरी करतो, ब्रेन अँड स्पाईन सर्जरी करतो, असं कधी झालं नाही की एखाद्या पेशंटला ऑपरेशन केलं आणि त्याची पायाची ताकद झालेली आहे. फार कमी वेळेत असं होते. जर समजा एखाद्या पेशंटला अशा गोष्टी झालेल्या आहेत तर त्या आजाराशी संबंधित असल्यामुळे ते झालेले आहेत. त्या सर्जरीमुळे किंवा त्या आजार त्या सर्जरीमुळे त्याची ताकद झाली नाही कधीच. नॉर्मली एज अ नातेवाईक म्हणून काय वाटते आपल्याला की माझा पेशंट चांगला व्हावा, तसंच प्रत्येक डॉक्टरला वाटते माझा पेशंट चांगला व्हावा. प्रत्येक डॉक्टर तेवढ्या तत्परतेने प्रयत्न करत असतो. मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की आधुनिक तंत्रज्ञानाचा काय याच्यात फरक पडतो का, आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता नॉर्मली ज्या मणक्याच्या नसा असतात त्या बारीक केसासारखे असतात. जेव्हा आम्ही हे तंत्रज्ञान वापरतो, जेव्हा आम्ही मायक्रोस्कोप वापरतो, एंडोस्कोप वापरतो, दुर्बीण वापरतो, तेव्हा ह्या बारीक बारीक नसा आम्हाला दोरीसारख्या दिसतात. त्यामुळे त्याला होणारी जी इजा असते आणि त्या इजामुळे जर इजा झाली तर पायाची ताकद जाणे, लुळेपणा असतो, ते अगदी नगण्य प्रमाण होते हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे. त्यामुळे ऍज अ स्पाईन सर्जन किंवा ब्रेन सर्जन मी सांगू शकतो की आजच्या काळामध्ये असं पायामध्ये लुळेपणा येणे, पायाची ताकद जाणे हे आता इतिहास जमा झालेला
1: आहे. अगदी बरोबर आहे डॉक्टर. डॉक्टर, मणक्याचे जे आजार आहेत त्यामध्ये सगळ्यात घातक आजार कोणता आहे डॉक्टर?
0: मणक्याचे जे आजार असतात त्यात सर्वात घातक आजार म्हणजे मणक्याचे जे कॅन्सर असतात त्यामध्ये पण भरपूर प्रकार असतात. काही कॅन्सर असतात की मणक्याच्या आवरणाच्या बाहेरचे असतात, काही कॅन्सर मणक्याच्या आवरणाच्या आतमध्ये असतात, जे मूळ जो गाभा असतो टिश्यू त्याचे असतात. तर त्याचे जे कॅन्सर असतात

0: ते बऱ्यापैकी घातक असतात. कारण त्याच्यामध्ये ट्रीटमेंट दिल्यानंतर देखील पेशंटला अपेक्षित उत्तर येणं जे काही आपल्याला आवश्यक असते कधी कधी ते मिळत नाही. त्यानंतर जे मार ऍक्सिडेंट ज्या प्रमाण असतात ऍक्सिडेंटमुळे मन कधी कधी काय होते फक्त तो मार हाडापुरता मर्यादित राहत नाही. जे मूळ टिश्यू असतो जसं समजा आपला एक वायर कट केला आपण त्यातून परत करंट वाहणं शक्य नाही. जर ती नस मूळ जर तुटली तर ती पेशंटला रिपेअर करणं फार अवघड आहे. म्हणजे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये देखील जर नस तुटली तर त्याला उपचार काहीच नाही.
1: अच्छा,
0: म्हणजे तुम्ही जे म्हणता की लोळेपणा वगैरे येतो तो या पेशंटला लोळेपणा येतो.
1: बरं, आणि मग त्यावर कोणताच उपचार नाहीये?
0: त्यावर आधुनिक पद्धतीमध्ये आता आपण भरपूर सारे रिसर्च सुरू आहे त्यांना. म्हणजे व्यायामा व्यतिरिक्त त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट जसे करतात तसे आपण काही वेगवेगळ्या पद्धती पण वापरतो, परंतु म्हणावा तसा रिझल्ट त्यांच्यामध्ये अजून आलेला नाही.
1: तर
0: त्यासाठी अजूनही रिसर्च सुरूच आहे मॅडम.
1: अच्छा,
0: नस तुटलेल्या संबंधी.
1: बरं, म्हणजे कालांतराने पुढे या सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे येतील पण समोर.
0: हो हो हो, नक्की.
1: विज्ञानाने एवढी प्रगती केलेली आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचा तुम्ही तुमच्या कार्यामध्ये एवढा उपयोग करत आहात, निश्चितच या सगळ्या गोष्टी सकारात्मक दृष्टीने चांगल्याच होणार आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. डॉक्टर, आता मणक्याच्या संबंधित आणखीन एक प्रश्न विचारते. एखादा व्यक्ती खूप अतिशय त्रासामध्ये तुमच्याकडे आलेला आहे, चलणं असह्य आहे, उठणं असह्य, सगळ्या गोष्टी प्रचंड प्रमाणात त्रासून गेलाय, आणि तो जेव्हा तुम्ही त्याला हाताळलं किंवा तुम्ही त्याच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि त्याला चांगलं करून पाठवलं तर तेव्हा तो आनंद कसा असतो या संदर्भाने आम्हाला सांगा डॉक्टर.
0: हे जे तुम्ही म्हणताय मॅडम, म्हणजे एखादा न चालणारा पेशंट किंवा वेदनेने असणारा पेशंट जर 6 सेकंद चालायला लागतो, हे जो आनंद आहे जसं आईला आपण बाळाला चालताना बघायला भेटते, सेम आनंद ऍज अ न्यूरोसर्जनला देखील भेटतो किंवा आम्हाला डॉक्टरना पण भेटतो. कारण शेवटी डॉक्टर हा देखील माणूसच आहे. पेशंटच्या चेहऱ्यावर किंवा त्याच्या नातेवाईकाच्या चेहऱ्यावर जे आनंद आहे तीच आमची खरी कमाई.
1: अगदी, आणि तेच समाधान.
0: ते समाधान आहे.
1: खूपच छान डॉक्टर. डॉक्टर, मणक्याचे विविध आजार, कारणे, लक्षणे आणि उपचार याविषयी आपण बोलत आहोत, तर आमच्या असंख्य श्रोत्यांना असा एक संदेश द्यावा डॉक्टर की त्याद्वारे त्यांनी या सगळ्या गोष्टींचं रक्षण केलं पाहिजे.
0: आजच्या काळामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे व्यायाम करणे, व्यवस्थित डाएट घेणे, ऍडव्होकेट पाणी पिणे. मणक्याचे जे आजार आहेत त्यातला मॅक्सिमम कारण जे असतात ते स्थूलपणा असणे, ओबेसिटी असणे, व्यायाम न करणे, व्यवस्थित पोश्चर मेंटेन न करणे, व्यवस्थित न बसणे. तर मी सर्व श्रोत्यांना सांगू इच्छितो की आपले जे पूर्वज जे काही पारंपार करत असेल की आपले पूर्वज काय करायचे, खूप पायी चालायचे, खूप व्यायाम करायचे. आज आपण प्रत्येक गोष्टीला गाडी वापरतो, हे वापरतो, तर आपण जर मॉर्निंगला दिवसभरामध्ये सकाळी 1/2 तास आणि संध्याकाळी 1/2 तास वॉकिंग जरी केलं, ही सुरुवात जरी केली आपण, तरी मणक्याचे आजार टाळू शकतो असं मला वाटतं. वजन नियंत्रण ठेवणे, पोश्चर मेंटेन करणे आणि आहार करणे यांनी देखील मणक्याचे आजार बऱ्यापैकी कमी होऊन जातील.
1: अच्छा, पण मणक्याच्या आजारामध्ये असं पण ऐकलं आहे की वजन उचलू नका, अति व्यायाम करू नका, अति चालू नका.
0: बरोबर,
1: काय केलं पाहिजे?
0: तुम्ही जे शब्द अति वापरला ते फार महत्वाचं आहे मॅडम. कुठलीही गोष्ट अति घातकच असते. ते जिम करत असाल किंवा व्यायाम करत असाल, मी खूप मला माझं वजन 70 किलो आहे आणि मी जर 100 किलो वजन उचलत असेल तर शरीर तो भार सहज करणार नाही ना. त्यामुळे आपल्या लिमिटेशन आपल्याला माहिती पाहिजे, त्या लिमिटेशन मध्ये राहूनच आपण व्यायाम करायला पाहिजे.
1: अच्छा, पण वजन उचलू नये म्हणजे कोणतंही हे
0: नाही, वजन उचलावं परंतु आपल्याला सहन होईल तेवढं आपण वजन उचलायला पाहिजे,
1: पण मर्यादेमध्ये केलं पाहिजे. खूप छान डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं खूप खूप आभार, आणि वेळेच्या अभावी आपल्याला इथे थांबावं लागणार आहे. चर्चा तर खूप सारी करावी आणि पुढे न्यावी असं वाटत आहे, पण वेळेचं भान पण तेवढंच मर्यादित असतं. असंख्य आमच्या श्रोत्यांना तुमचा आणखीन एक सल्ला महत्वाचा आहे आणि तो तुम्ही द्यावा.
0: मी असं म्हणतो की मणका हे आवय म्हणून समजावं लोकांनी, आणि जसं आपण बाकी शरीराला जपतो, हाडाला जपतो, छातीला जपतो, फुफ्फुसाला जपतो, हृदयाशी संबंधित जपतो, मेंदूशी जबडीत आपल्याला बऱ्याच काही माहिती असते, तशी मणक्यासंबंधी देखील माहिती करून घ्यावी. आणि मणक्याचे आजार टाळता येतात ते आपल्या हातात आहेत, त्यामुळे त्याशी निगडीत जे काही गोष्टी आपण आता चर्चा केलेल्या आहेत ह्या गोष्टी आपण दैनंदिन आचरणात आणावे आणि मणक्याच्या आजारापासून पूर्णपणे मुक्त व्हावे.
1: खूप सुंदर, खूपच सुंदर डॉक्टर. आपण मणक्याचे विविध आजार, त्याची कारणे, त्याची लक्षणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय इतक्या सुंदर पद्धतीनं मांडणी करून आम्हा सर्व श्रोत्यांचं निरासन केलेलं आहे. आणि खरोखरच मणका हा किती महत्वाचा आहे आणि त्याची जतन कशी केली पाहिजे याविषयीचं मार्गदर्शन, याविषयीची गुरुकिल्ली आपण आम्हाला दिलीये, आम्ही निश्चितच जतन करून ठेवू. आणि आपण इथे आलात, आम्हाला आपला अमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपले ऋण व्यक्त करते. नमस्कार, धन्यवाद सर.
2: थँक्यू. मणक्यांचे विविध आजार, कारणे, लक्षणे आणि उपाय याविषयी डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे यांची नम्रता वावळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोते

0: धरती पर।
1: ये कौन चित्र का
2: FM बँड 101.1 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 10 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत गीतशिल्प हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत अलका याग्निक आणि कुमार सानू यांना आरजू या चित्रपटातून। शब्दरचना आनंद बक्षी यांची तर संगीत साज अनु मलिक।

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेलं गॅम्बलर या चित्रपटातील नवाब आरजू यांचं गीत आपण ऐकत आहात. स्वर आहे कुमार सानू आणि साधना सरगम यांचा.

लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या स्वरात नूर कासकर यांची रचना आपण ऐकली पत्थर के फूल या चित्रपटातून. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकत आहोत साजन या चित्रपटातून समीर यांची गीतरचना. संगीत नदीम श्रवण यांचं. स्वर आहे अलका याज्ञिक यांचा.

साजन या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच आजचा गीतशिल्प हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 10:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन, भाग 12.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: एकदाचा रिझल्ट लागला. तिच्या अपेक्षेप्रमाणे ती गणित, इंग्रजी आणि संस्कृतमध्ये पास झाली होती. फिजिक्सला 1 मार्क कमी पडला. पेपरमध्ये नंबर नव्हता, पण आत्यानं काही विचारलं नाही. संजू सारखा विचारत होता, गोपाळराव नंबर विचारत होते, पण आत्यानं त्यांना टोकलं. मार्कलिस्ट हाती आल्यावर मात्र स्वतःचं नापास होणं तिला जाणवलं. तिच्या जवळचं आसपासचं कुणीही नापास नव्हतं. तीही यापूर्वी त्या जुन्या शाळेत कधी नापास नव्हती. तिच्या डोळ्यात पाणीच आलं.

किती वर्षांनी तिला खूप मोठ्यानं रडावं असं वाटलं. म्हणजे इंग्रजीचे सर म्हणतात तसे ती एमलेस नव्हती, तर अजून डोळ्यात पाणी शिल्लक होतं. ती खाल मानेनं शाळेच्या बाहेर पडत होतीच तर मधू दिसला, खुशीत होता. त्याची मार्कलिस्ट त्यानं उंच धरून फडफडवली. तो हसत हसत तिच्या दिशेने येत होता तर ती मध्येच सटकली. आता मधुशी तिचं काही देणं घेणं नव्हतं. नापासांची जातच वेगळी असते. तिला वाटलं मधुशी दोस्ती होती ती काही अभाव उणीव असलेल्या मधुशी, या मधुशी नाही. ती वेगानं शाळेबाहेर आली. कुठं जायचं, कुणाकडे, एखादी मैत्रीण जाण्यासारखी की एकटच सिनेमाला? ती पार्ला स्टेशनवर आली. बोरीवली लोकल समोर उभी होती. बोरीवलीपर्यंत जाऊन दुसऱ्या लोकलनं परत आली. जवळ पैसे असले असते तर अशा कितीतरी चक्रातीनं केल्या असत्या संध्याकाळपर्यंत, एकदा इकडून एकदा तिकडून. कुठून कुठं जायचं हे महत्वाचं राहिलेलं नाही. लोकलमध्ये कोंबल्या जाणाऱ्या आणि बाहेर ढकलल्या जाणाऱ्या माणसांच्या या चढण्या उतरण्यालाही असाही अर्थ आहे असेल.

ती घरी परतली तेव्हा 1 वाजला होता. सकाळपासून 1 कप चहापलीकडे पोटात काहीही नव्हतं. घरी आत्यानं निदान जेवण तरी तयार ठेवलं असेल. ती आली तर आत्या जेवायची थांबली होती तिच्याकरता. जेवून घ्यायचं होतं, मैथिली रुक्षपणे म्हणाली. आत्यानं तिला काही विचारलंच नाही. तिनं टेबलावरच ठेवून दिलेली मार्कलिस्टही पाहिली नाही. तिनं स्वतः तर काही विचारलंच नाही आणि कुणाला काही विचारूही दिलं नाही. संध्याकाळी ती गॅलरीत उभी होती अशीच निरुद्देश, तर तिचं नाव घेत कोणी काही विचारत होत. कदाचित काय, नक्की मधूच, पण ती आपणहून समोर आली नाही. आत्यानं हाक दिली, मैथिली ये. मैथिली थंडपणे म्हणाली, तरी तो उभाच होता. बस, ती म्हणाली, पण स्वतः उभीच राहिली. तू सकाळी नंतर दिसलीच नाहीस. मी ती अगदी गप्प होती. मग मधूच म्हणाला, ट्युशन नव्हती तरी 75% आहेत PCM मध्ये. पॉलिटेक्निकला? तो बोलता बोलता थांबलाच. तुला? तू? त्यानं चाचरत विचारलं. फेल, ती एका शब्दात रुक्षपणे म्हणाली. मला मिनी वीरकर म्हणाली की तू. तो पुन्हा थांबला. तुझी डिंग मारायला आलास? तिनं तीक्ष्णपणे विचारलं. डिंग? तो हसला. मला प्रथम नोकरी बघावी लागेल. माझं सगळं अनिश्चित आहे मैथिली, तो म्हणाला. मग मैथिली वरमली. त्याच्यावर उगाचच वार केलासा वाटून म्हणाली, चल गॅलरीतच. दोघं तिथं उभी राहिली. असं सगळं अनिश्चित असलं की पास होण्याचा आनंदही. खरं म्हणजे मैथिली, तुला भेटावंसं वाटलं म्हणून आलो. मला? ती अविश्वासानं म्हणाली. हो, का ते माहीत नाही. घर सापडलं? तू कधी आला नाहीस यापूर्वी? हो, तू बोलली होतीस कधीतरी अंधेरी स्टेशनच्या समोर असं. ती काही बोलली नाही. उद्या चलतेस? येते सिनेमाला? त्यानं तिच्या हातावर हात ठेवला मुद्दाम. कशाला? ती तिरकस म्हणाली, त्याचा हात बाजूला करून. कशाला काय, असंच. आत्याला काय सांगून येऊ? मी नापास झाले आहे म्हणून मधू सिनेमाला नेतो आहे असं. काहीतरीच काय मैथिली, नापास झाली म्हणजे काय रस्त्यावर आलीस? तो म्हणाला. आत्यानं टरबूज कापून आणलं. म्हणाली, तुझ्या वह्या दे मैथिलीला. हो, तो म्हणाला. मग संजू ऑफिसमधून आला, बिना आली, तिचे मिस्टरही आले. कोणी काही विचारायच्या आत मैथिली मधूला घेऊन जिना उतरली. सकाळी आत्या चहा गळत होती तर ती ओट्याशी येऊन उभी राहिली. आत्यानं तिच्याकडे कप सरकवला. तो हातात घेऊन मैथिली म्हणाली, मला शिकायचं नाही. बर, आत्या शांतपणे म्हणाली. खरंच मला शिकायचं नाही. बिनाला सांगून मला एखादी नोकरी बघून दे.

0: कोणती? भांडे घासायची? आत्याचा स्वर बदलला होता, डोळे बदलले होते. तुला चपराशाची सुद्धा नोकरी कोणी देणार नाही माहीत आहे, आणि नोकरी स्वतः मिळवावी लागते लायकीना, तिची भीक नसते मिळत. मला या जुन्या टिपिकल गोष्टींचा कंटाळा आहे आत्या, ती रागानं म्हणाली. कंटाळा यायला होतं काय? काही जबाबदारी नाही, एका अभ्यासाखेरीज काही करायचं नाही. या खुरड्यातून बाहेर पडायला मिळतं, बाहेरची हवा खायला मिळते. कंटाळा तर मला यायला पाहिजे. मैथिलीनं चमकून आत्याकडे पाहिलं. आपल्या डॅडींची बहीण आपल्याला तिथून इथं आणणारी, यापलीकडे आपण हिला मोजलं नाही, आणि ही आज वेगळं काय सांगते आहे? आम्ही सगळ्याजणी एकसारखं जगत असतो, निदान तुझं तरी तसं होऊ नये. तू विश्रामची बुद्धी घेऊन आलीस. मला नाही आता जमणार परीक्षा अभ्यास, त्याचा आता माझ्याशी काही संबंधच राहिलेला नाही. सगळा असतो संबंध, आपल्याशी सगळ्याचा संबंध येतो. पानं ओरबडलेल्या कोथिंबिरीचा देठ सुद्धा फोडणीत टाकला ठेचून तर चांगली चव येते. प्रश्न आहे की आपण आपलं काय करायचं ठरवलं आहे. मैथिली आत्याकडे पाहतच राहिली. हे आत्याचं नवंच रूप होतं तिला. बीना गुड्डीला ठेवायला आली. उशीर होतोय म्हणत म्हणत घाईघाईनं गेली. बीनाकडे मैथिली पाहतच राहिली. स्मार्ट, ऐटबाज, दिसायला तेवढी चांगली नव्हती तरीही चांगली वाटत होती. नोकरी केली की असं ऐटीत राहता येतं. अम्मा मात्र नोकरी करूनही मॅथ्यूज टीचरचीच वाट पाहत राहिली. ती अशी स्मार्ट नव्हती. कुणाची कशाची तरी वाटच पाहत राहणारी माणसं अशी अम्मासारखी होत असतील. या खुरड्यातून आपण कधी बाहेर पडू? तो बाहेर पडण्याचा मार्ग परीक्षा अभ्यास हाच असेल का?
1: शोधे हो आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

0: क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 35 बेडचा सुसज्ज अतिदक्षता विभाग, बेड साइड सोनोग्राफी, एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
0: प्रसूती पूर्व आणि प्रसूती पश्चात तपासणी आणि उपचार, वंध्यत्व निवारण, डिलिव्हरीची सुविधा, गर्भपिशवीचे आजार,
1: 24 तास तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि मेडिकलची सुविधा उपलब्ध.
2: महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आपण आमच्याकडे घेऊ शकता.
0: सर्व प्रकारच्या आजाराचे निदान आणि उपचारासाठी भेटा डॉक्टर राजेंद्र कृष्णाजीराव जाधव सुनेगावकर
1: आणि डॉक्टर सरस्वती राजेंद्र जाधव यांचे क्षितिज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी एरिया, शिवाजीनगर, नांदेड.
3: संपर्क 70501049.
4: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड.
5: आम्हीच घडविणार, आम्हीच विकणार.
4: 30 वर्षापासून असंख्य संतुष्ट ग्राहक.
5: सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने आणि राशीरत्न मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण
4: टेहरे ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, मेन रोड, हडको, नांदेड.
6: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: ऐकू न येणं हे बोलता न येण्याचं कारण आहे. योग्य श्रवण यंत्राच्या निवडीकरिता आज भेटा डॉक्टर तुषार वनसागर यांना.
1: स्वनी मुळाच्या आणि श्रवण चिकित्सालय, बर्बन फॅक्टरी एरिया, वैजराबाद, नांदेड. मोबाईल 93218 50 50.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
3: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियॉन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय, एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
4: डॉक्टर संभाजी कदम यांचे गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, क्षारसूत्र आणि लेझर सुविधा, ऑपरेशन नंतर एका तासात डिस्चार्ज, कमी खर्चात चांगली सुविधा, मायनॉर केसेससाठी औषधीनं उपचार, 27 वर्षाचा अनुभव, स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था. संपर्क गौरी मूळव्याधी हॉस्पिटल, गोवर्धनघाट पुलाजवळ, बोरबन, नांदेड.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
5: प्राध्यापक पौल सरांचे संकेत हॉस्टेल,
6: इयत्ता पहिली ते दहावी मुलांसाठी आणि संजीवनी मुलींचे हॉस्टेल, इयत्ता पहिली ते बारावी मुलींसाठी प्रवेश चालू आहे.
5: संपर्क ओमकारेश्वर नगर, तरोडा बुद्रुक, नांदेड.
6: मोबाईल 98909987726.
7: आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. ऐकूया हरवलेल्या व्यक्तीविषयी निवेदन. मिल्लतनगर गाडेगाव रोड नांदेड येथील सय्यद एजाज सय्यद अन्वर वय वर्ष 30 हा युवक दिनांक 29 मे पासून बेपत्ता आहे. सदरील युवकाचे वर्णन याप्रमाणे: रंग सावळा, सडपातळ बांधा, उंची 5'6". सदरील व्यक्तीच्या अंगात काळा पांढरा शर्ट आणि निळ्या रंगाची पॅन्ट आहे. त्याचे केस काळे आहेत आणि हिंदी भाषा त्यांना येते. सदरील वर्णन असलेली व्यक्ती कुणाला आढळल्यास पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांच्याशी संपर्क साधावा. संपर्कासाठी मोबाईल नंबर 97 30 62 65 14, 97 30 62 65 14 आणि 98 23 82 71 73, 98 23 82 73. तसंच फोन नंबर आहे 024 62 22 63 73. नंबर पुन्हा एकदा 024 62 22 63 73. निवेदन संपलं.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आता सकाळचे 10:45 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात जगन्नाथ बोडके आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं ऐकवित आहोत.

जगन्नाथ बोडके आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं आता आपण ऐकली. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत NCERT चा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: अभी आपने सुना कार्यक्रम चिड़िया की बच्ची। तो श्रोताओ, अब हमारा कार्यक्रम यानी उमंग कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है। तो अब अपने मित्र अजीत
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ कल तक के लिए आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग।
3: एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून।
4: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या। शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका। रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या।
3: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून। सकाळचे 11:30 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आपली आवड।

श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवित आहोत भिंगरी या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. स्वर आहे महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांचा, तर संगीत आहे बाळ पळसुले यांचं. आणि यासाठी आमचे श्रोते आहेत नानासाहेब घुगरे, द्वारकाबाई, अनिता, उज्ज्वला, साक्षी, वैष्णवी, वैभव, साईनाथ, योगेंद्र घुगरे, कृष्णा पारवे, कोडेश्वर कोरडगाव तालुका पाथर्डी इथून, खेडावाडी तालुका जिल्हा हिंगोली इथून शहाजी बोडखे, नंदा, हनुमान, सारिका, सुरेखा.

आर्वी आणि समस्त बोडके परिवार। जांभरुण तालुका अर्धापूर इथून जळबाजी सोनटक्के, सौशोभाबाई, चिरंजीव, कुलदीप, शिवांश, गणेश आणि सर्व त्यांचा परिवार। जांभरुण इथूनच आमचे श्रोते आहेत दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, ऋषिकेश, पृथ्वीराज, कुमारी साध्वी जोशी, भाऊसाहेब हिवराळे, किशन साबळे, किशन टेलर, जमीलुद्दीन काजी आणि सर्व मित्रपरिवार। ऐकू या सर्वांसाठी भिंगरी या चित्रपटातील ही गीत।

कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत समतानगर पावडेवाडी नाका नांदळी इथून गंगाधर सोनकांबळे बाळू सूर्यकांत प्रवीण रामचंद्र राधाबाई स्वरूप स्वरागिनी आणि सर्व त्यांचा परिवार महागाव जिल्हा यवतमाळ इथून नारायण आबाजी पुंडे सोनबा हर्षद आणि सर्व पुंडे परिवार वरुड जवळका इथून महेंद्र सरकटे विजया मिलिंद स्वराज वानखेडे बीड इथून प्रकाश पगारिया पराग प्रदीप केशव पटेल रामनिवास अग्रवाल तसंच प्रभाकर जोंधळे आरती जोंधळे गौतमनगर नांदेड येथील हे श्रोते आहेत. या सर्व श्रोत्यांसाठी ऐकवित आहोत हेच माझं माहेर या चित्रपटातील शांता शेळके यांची शब्दरचना स्वर आहे सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांचा तर संगीत अशोक पत्की यांचं.

0: बोल मोहरा, हाथ प्रीति सा पहला इशारा।
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकवित आहोत सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली सुधीर मोघे यांची गीतरचना पुढचं पाऊल या चित्रपटातून। स्वर आहे आशा भोसले यांचा आणि या गीतासाठी आमचे श्रोते आहेत बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई सानिका, गजानन घायाळ आणि समस्त घायाळ परिवार। म्हातारगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोलीचे रामराव बहिरजी जाधव, दत्तराव, रामप्रसाद, नागनाथ, राजेश, चंद्रकांत मारुती आणि समस्त जाधव परिवार। राजेश पाटील साबळे, राजदीप राशी, श्रीमती शीतल राजेश तसंच गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना इथून निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर, उद्धव साबळे आणि सर्व मित्र परिवार। ऐकू या सर्वांसाठी पुढचं पाऊल या चित्रपटातील हे गीत।

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकत आहोत सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत सगळीकडे बोंबा बोंब या चित्रपटातून, संगीत अरुण पोडवाल यांचं. आणि यासाठी आमचे श्रोते आहेत हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर फैज नबी, शाकेर इस्माईल बी, बाबा शेख, करिश्मा सीमर, सानिया शकील पठाण, बिस्मिल्ला बी गदर, निलोफर शेख, तसंच बिलोली इथून चांदनी आयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद, माहिरा सय्यद, अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे जिल्हा कोल्हापूर इथून, तसंच तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता मेघना, उत्कर्षा हे श्रोतेसुद्धा कोल्हापूर इथूनच आहेत. बोरी खुर्द तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत, सौ जगुताई, चिरंजीव संचित वायाळ, प्रथमेश सोहम, प्रणाली सानवी देशमुख. ऐकूया या सर्व श्रोत्यांसाठी सगळीकडे बोंबा बोंब या चित्रपटातील सुधीर मोघे यांचं गीत.

श्रोतेहो कार्यक्रमात शेवटी ऐकवित आहोत अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं गीत शुभमंगल सावधान या चित्रपटातून. स्वर आहे कुणाल गांजवाला आणि नेहा राजपाल यांचा. आणि यासाठी आमचे श्रोते आहेत अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोलीचे दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम ठोके, रोहित सोनू मोनू आणि सर्व ठोके परिवार. नागरेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा इथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, शुभम सुवर्णा, वेणुताई वैष्णवी, बालाजी नावकीकर, मारोतराव भुसारे, तसंच पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून सुनील जबडे, आरडी हिंगोले टेलर, देव किशन तसंच चांदू बलखंडे, छत्रपती शाहूनगर हिंगोली इथूनच पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत टीकू मयुरी सुरभी मंजुषा रमाबाई सुरेंद्र इंगोले, त्यासोबतच पांडुरंग मोरे अश्विनी वैष्णवी कुंडलिक वारंगा फाटा इथून हे सर्व श्रोते आहेत. ऐकूया या सर्वांसाठी शुभमंगल सावधान या चित्रपटातील प्रवीण दवणे यांची ही गीतरचना.

एफएम बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतहो दुपारचे 12 वाजत आहेत. यानंतर वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी राखी पाटील आपलं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आपण नेहमीच दिनविशेषावर प्रकाश टाकत असतो. आजचा दिवस असाच महत्वाचा आहे. जागतिक शाश्वत गॅस्ट्रॉनॉमी दिवस दरवर्षी 18 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. मैत्रिणींनो, दरवर्षी जगभरात आणि भारतात कितीतरी टन अन्न वाया जातं. हा दिवस अन्नाची नासाडी थांबवण्याबाबत जनजागृती करतो. गॅस्ट्रॉनॉमी हा कोणत्याही विशिष्ट प्रदेशातील संस्कृती आणि स्वयंपाक कलेचा आरसाच आहे आणि स्थानिक खाद्य संस्कृती टिकवून ठेवण्यास हा दिवस प्रोत्साहन देतो. मैत्रिणींनो, आपण जे अन्न खातो ते कुठून येतं, ते कसं पिकवलं जातं आणि आपल्या ताटापर्यंत कसं हे पोहोचतं हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. आणि या संपूर्ण प्रक्रियेत पर्यावरणाचाही समतोल राखणं महत्वाचं ठरतं. मैत्रिणींनो, आपण आपल्या परीनं या दिवसानिमित्त हातभार लावू शकतो.

जसं की गरजेपेक्षा जास्त अन्नधान्य खरेदी करू नये, अन्न उरल्यास गरजू व्यक्तीला देणं, आपल्या भागात पिकवल्या जाणाऱ्या भाज्या आणि फळांना प्राधान्य देणं, अशा बाबी विचारात घेतल्या तर नक्कीच हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश पूर्ण होईल, हो ना? चला मैत्रिणींनो, वळूया आता आपल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, या तंत्रज्ञानाच्या युगात दैनंदिन व्यवहार करणं सोपं झालेलं आहे. अनेक बँकेचे व्यवहार आपण आपल्या मोबाईलने देखील सहज करू शकतो. हे व्यवहार करताना त्याबाबत माहिती मात्र आपल्याला असायला हवी. एखादा व्यवहार करण्यापूर्वी त्याबाबतचे कोणते मुद्दे लक्षात घ्यायला हवेत, किती कसं सजग राहायला हवं, याबाबत प्रकाश टाकते आपली जागर आर्थिक साक्षरतेचा ही मालिका. आज एक महत्वपूर्ण विषयावर आपण जाणून घेणार आहोत. विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी, आणि याविषयी मार्गदर्शन लाभणार आहे सीए मानसी भालेराव यांचं. त्यांच्याशी संवाद साधला आहे राखी पाटील यांनी. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत आपलं मनापासून स्वागत. या मालिकेअंतर्गत या विषयाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आज देखील असाच एक महत्वपूर्ण विषय आपण चर्चेला घेतला आहे. विषय आहे गृहकर्ज घेण्यापूर्वी. आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे सीए मानसी भालेराव यांना. मानसीताई अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. गृहकर्ज घेण्यापूर्वी काय गोष्टी महत्वाच्या आहेत ते आपल्याला सविस्तर सांगतील. स्वागत करूया. नमस्कार मानसीताई.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमात अगदी मनापासून आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मानसीताई, प्रत्येकाचं स्वप्न असतं की छोटंसं का होईना स्वतःचं घर असावं. कारण भाड्याच्या घरात राहणं म्हणजे दर महिना भाडं देणं आहे. अनेक लोक विचार करतात की भाड्यात पैसा देण्याऐवजी आपण स्वतःचं घर घ्यावं. पण तेच, घर घेण्यासाठी आजकाल किमती पण वाढत चाललेल्या आहेत. मुद्दा हा आहे की पैसे कुठून आणायचे. मग आपण गृहकर्ज घेऊनही घर घेऊ शकतो. आता हे गृहकर्ज कशा पद्धतीने घ्यावं, गृहकर्ज कोण घेऊ शकतं?
1: बर, सर्वप्रथम तर गृहकर्ज हे सगळेजण घेऊ शकतात. इंडिव्हिज्युअल मध्ये जसं आपण म्हणतो फर्मच्या नावावर पण गृहकर्ज घेऊ शकतो. पण फर्म किंवा कंपनीच्या नावावर जर घर घ्यायचं म्हटलं तर बँकेमध्ये दोन कॅटेगरी असतात, एक रेसिडेन्शियल गृहकर्ज आणि कमर्शियल.
0: बरं,
1: तर जर आपण बिझनेसच्या एंटिटीच्या नावावर घेतो आहे तर ते कमर्शियल गृहकर्ज जनरली घेतल्या जातं. आज आपण माझ्या हिशोबाने आपण रेसिडेन्शियल म्हणजे इंडिव्हिज्युअल लोकांसाठी जे गृहकर्ज घेतल्या जातं,
0: बरं,
1: त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
0: बरोबर. गृहकर्जाचे प्रकार कोणते आहेत?
1: गृहकर्जाचे भरपूर प्रकार आहे. पहिला प्रकार आपण जो मोस्टली यूज होतो तो आहे नवीन घर घेण्यासाठीचं गृहकर्ज. नवीन घर घेण्यातही दोन प्रकार राहू शकतात. एक रेडी टू मूव्ह घर आहे, म्हणजे जे कम्प्लिटेड आहे पूर्ण बांधकाम करून, तर त्यासाठी घेतलेलं गृहकर्ज.
0: बरं.
1: दुसरा प्रकार यातलाच असू शकतो की आपण अंडर कन्स्ट्रक्शन जर घर घेणार आहे. खूप लोक या ऑप्शनचा पण विचार करतात की सध्या एवढे पैसे एकदम गुंतवण्यापेक्षा जी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी आहे ती घेऊया.
0: बरं.
1: तर ते एक प्रकारचं गृहकर्ज आहे. तिसरं गृहकर्ज म्हणजे घराच्या नूतनीकरणासाठी घेतलेलं, जे आपण म्हणतो घर तर आहे माझं पण आता मला रिनोव्हेशन करायचं आहे काही वर्षांनंतर, तर त्यासाठी पण गृहकर्ज मिळतं. आणि अजून एक म्हणजे प्लॉट पण घ्यायचा आहे प्लस त्याच्यावर मला स्वतःचं घर बांधायचं आहे.
0: बरं.
1: तर त्याला प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन असं गृहकर्ज म्हणतो आपण.
0: गृहकर्जाचे हे प्रकार झाले. पुढे यावर चर्चा करूया. आता नवीन नोकरी असते खास करून युवा पिढींची आणि बचतही म्हणावं तेवढी नसते, भाड्यात पैसे द्यायचेही नसतात त्यांना.
1: बरोबर.
0: अशावेळी या लोकांनी गृहकर्ज घेताना कशी काळजी घ्यायला हवी किंवा कोणते मुद्दे लक्षात घेणं गरजेचं ठरेल?
1: नवीन पिढीच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा म्हटलं तर सर्वप्रथम त्यांनी हे अनालिसिस करायला हवं की खरंच स्वतःचं घर घेण्याची आवश्यकता आहे का.
0: बरं.
1: ऍट प्रेझेंट, कारण की आपल्या समाजात आपण जर म्हटलं तर स्वतःचं घर घेणं ही एक इमोशनल बाब पण आहे.
0: हो.
1: की स्वतःचं घर असावं, जे पिढ्यानपिढ्या आपल्याला शिकवलं जातं की एक घर स्वतःचं असावं. पण ते घर असं नको की त्याच्यामुळे आपला फायनान्शियल स्ट्रेस वाढेल किंवा काही. तर ते एक अनालिसिस म्हणजे इमोशनल डिसिजन न घेता एक प्रॅक्टिकल

0: डिसिजन घ्यावं. घर घेण्याचं डिसिजन घेण्याआधी पहिले तर आपल्याला हा रेशो असतो की अंदाजे 20% अमाऊंट आपल्याला डाऊन पेमेंटमध्ये टाकायची असते.
1: हो,
0: तेवढे आपले सेव्हिंग झाले आहेत का, रॅदर दॅन 20% जास्त सेव्हिंग हवे, आणि मग आपण हे डिसिजन घ्यायला पाहिजे की भाड्याच्या घरात राहणं कंटिन्यू करायचं आहे की स्वतःचं घर घ्यायचं आहे.
1: बरं,
0: कारण नवीन पिढीने हा विचार करायला हवा की आज आपण हा टेंटेटिव्ह वरवरचा विचार करतो की अरे मी तर 20-25 हजार रुपये भाडं भरतोच आहे, मग मी ईएमआय का नाही भरावं स्वतःचं. पण जर खरंच गरज नसेल आणि गोष्टी मॅनेज होत असतील तर फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून मी असं म्हणेल की डाऊन पेमेंटची जेवढी मोठी अमाऊंट तुमची घरात एकरकमी इन्व्हेस्ट होणार, ती ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट तुमची लॉस, एक तुम्ही जर चुकीचं डिसिजन, चुकीच्या वेळी घर घेण्याचं डिसिजन घेतलं तर ती होऊ शकते.
1: बरं,
0: तर त्यामुळे पहिले तर ते अनालिसिस करायला पाहिजे, आणि जर इफ देअर इज अ नीड ऑर वॉन्ट तर मग डेफिनेटली स्वतःचं घर घेण्यासाठी काही पहिले तर बजेट ठरवायला हवं त्यांनी.
1: बरं,
0: तर बजेट कसं ठरवावं हा पण एक विषय आहे. तर त्याच्यासाठी काही बेसिक रूल्स आहे जे आमच्या हिशोबाने, आमच्या अभ्यासाच्या हिशोबाने आपण लक्षात घ्यायला हव्या. 5-20-40 असं आम्ही त्याला रूल म्हणतो. तर 5 म्हणजे आपलं जे अॅन्युअल इन्कम आहे, तर अॅन्युअल इन्कम तुम्ही स्वतःचं एकट्याचं पण कन्सिडर करू शकता, पण आजकालच्या पिढीमध्ये दोघंही जण कमावते असतात तर दोघांचं पण अॅन्युअल इन्कम तुम्ही कन्सिडर करू शकता. त्याच्या अंदाजे 5 टाइम्सपेक्षा जास्ती किमतीचं तुम्ही लोन घ्यायला नको.
1: बरं,
0: म्हणजे फॉर एक्झाम्पल माझा अॅन्युअल इन्कम जर 20 लाख रुपये आहे तर माझी मॅक्सिमम लिमिट 1 कोटीची पाहिजे.
1: बरं,
0: बजेट असं ठरवायला पाहिजे. त्याच्यानंतर 20 हा रूल म्हणजे गृहकर्जाचं टेन्युअर असतं. जनरली अंदाजे 5 वर्ष ते 25 ते 30 वर्ष हे तुमच्या जो कोणी व्यक्ती गृहकर्ज घेणार आहे त्याच्या वयावर पण अवलंबून असतं. तर 5 वर्ष ते 30 वर्ष असा कालावधीमध्ये पण बँका आपल्याला गृहकर्ज देतात, तर अंदाजे 20 वर्षाच्या वरचं टेन्युअर आपण नाही घ्यायला पाहिजे. आणि 40 म्हणजे तुमचं जे मंथली इन्कम आहे, जी सॅलरी म्हणा किंवा जे इन्कम बिझनेसवाल्यांचं तुमच्या हातात येतं, त्याच्या 40% वर तुमचं ईएमआय नको.
1: बरं,
0: हा रूल आहे, थंब रूल.
1: बरं,
0: तर हे गणित बसवून तुम्ही पहिले तर बजेट ठरवायला हवं की मला किती रुपयाचं घर घ्यायचं आहे, आणि मगच नवीन पिढीने पुढे जायला हवं.
1: बरोबर, कारण नवीन पिढीची स्वप्न जरा पुढची
0: वेगळी आहेत,
1: वेगळी असतात. मी करून घेईल, मी करू शकतो या भावनेत न जाता आर्थिक बजेट आधी ठरवावं, आणि सांगितलेले मुद्दे आहेत त्याचाही पहिले विचार करणं गरजेचं आहे. भावनेच्या भरात वाहून न जाता.
0: बरोबर,
1: याच बाबतीतला एक प्रश्न आहे की सिबिल म्हणजे काय, क्रेडिट स्कोर म्हणजे काय, आमच्या मैत्रिणींना सांगा ना.
0: बऱ्याच जणांना गृहकर्ज घेताना सगळ्यात पहिले आपण जेव्हा बँकेकडे जातो किंवा कोणत्याही संस्थेकडे जातो गृहकर्ज घेण्यासाठी, किंवा मी तर म्हणेल कोणत्याही प्रकारचं कर्ज घेण्यासाठी, हा सिबिल स्कोर महत्वाचा आहे.
1: बरं,
0: सिबिल म्हणजे क्रेडिट ब्युरोद्वारे आपला राखला जाणारा स्कोर, तर हा प्रत्येक बँक पडताळून पाहते. सिबिल स्कोरवरून तुमची रिपेमेंटची शिस्त बँक अनालाइज करते. तुम्ही पूर्वी घेतलेले कर्ज त्याच्यात दिसतात, त्याचं रिपेमेंट तुम्ही कसं केलं आहे, त्याच्यात काही डिफॉल्ट आहे का, किंवा इवन याच्यात क्रेडिट कार्डनी केलेले खर्च, क्रेडिट कार्डचं रिपेमेंट, असे सगळे मुद्दे बँकेला दिसतात. तर अंदाजे 750 वर जो सिबिल स्कोर असतो तो आपण उत्तम मानतो.
1: बरं,
0: तर याच्या कॅटेगरी आहे 750 वर म्हणजे अतिउत्तम स्कोर, 700 ते 750 म्हणजे चांगला स्कोर, त्याच्यानंतर 650 ते 699 मध्यम, आणि त्याच्या खाली जो स्कोर असतो तो चांगला नाही मानत आपण.
1: बरं,
0: तर याचा परिणाम असा होऊ शकतो की जर कमी स्कोर असेल तर बँक तुम्हाला जास्ती व्याजदर भरायला म्हणेल. म्हणजे अंदाजे जर एक नॉर्मल बॉरोअरसाठी 7.5% जर व्याजदर आहे गृहकर्जाचा तर तुम्हाला बँक म्हणेल 8% आम्ही तुम्हाला देऊ.
1: बरं,
0: तुम्ही याच्यावरच ऍक्सेप्ट करा. किंवा काही बँका कर्ज सरळ नाकारू पण शकतात, कारण की सिबिल स्कोरवरून तुमचं कपॅसिटी असते किंवा तुमची नियत कळते की तुम्ही डिफॉल्ट करताय का लोन भरताना. एक ईएमआय भरताय, 2 नाही भरताय, परत 1 भरताय, अशा काही इरेग्युलॅरिटी आहेत का.
1: बरं,
0: याचं अंदाज बांधून देणारा स्कोर म्हणजे सिबिल स्कोर.
1: सिबिल म्हणजे नेमकं काय हे आता आम्ही जाणून घेतलंय.

0: आहे परत एक भरता आहे अशा काही इरेग्युलॅरिटी आहेत का?
1: बरं,
0: याचं अंदाज बांधून देणारा स्कोर म्हणजे सिबिल स्कोर.
1: सिबिल म्हणजे नेमकं काय हे आता आम्ही जाणून घेतलंय. मानसीताई, गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी सिबिल कसा सुधारावा?
0: ठीक आहे, हा खूपच चांगला प्रश्न आहे. सर्वप्रथम तर एक अजून याच्यात गोष्ट मला सांगायची आहे की वारंवार सिबिल इन्क्वायरी केल्यानी सुद्धा आपला स्कोर कमी होतो.
1: बरं,
0: तर जेव्हा तुमचं फायनल डिसिजन आहे की तुम्ही कर्ज घ्यायला जाणार तेव्हाच तुम्ही सिबिलची इन्क्वायरी टाकायला पाहिजे. किंवा मल्टिपल बँकांकडे एकत्र तुम्ही जर इन्क्वायरी केली तरी पण सिबिल स्कोर थोडासा कमी होतो. तर आता एक आपण हे करू शकतो की आपण स्वतः इन्क्वायरी केली आणि आपल्याला जर लक्षात आलं की आपला सिबिल स्कोर थोडा कमी आहे तर पहिले तर त्या स्कोरचा अभ्यास करणे, त्याच्यात काय त्रुटी आहे या जाणून त्याच्यावर ऍक्शन घेणे.
1: बरं,
0: उदाहरणार्थ अशा केसेस होतात की माझ्याजवळ समजा एखादं क्रेडिट कार्ड आहे, मी त्याचे पैसे भरले होते हे मला माहिती आहे, माझ्याकडे प्रूफ पण आहे, पण काही टेक्निकल गोष्टींमुळे म्हणा किंवा बँकेकडून किंवा क्रेडिट कार्डची जी कंपनी असते त्यांनी गव्हर्नमेंटकडे प्रॉपर रिपोर्टिंग न केल्याने जर हा डिफॉल्ट आला असेल तर मला त्यांच्याकडे जाऊन ते सुधारून घेणे हे माझं काम आहे, त्यांनी सिबिल इम्प्रूव्ह होतो. दुसरा मुद्दा म्हणजे जेव्हा क्रेडिट कार्डचं ईएमआय ड्यू आहे, आपल्याला माहिती आहे की हे आहे, तर फुल अँड फायनल सेटलमेंट किंवा ते माफच करून द्या अशा याच्यात जर ते सेटलमेंट झालं त्यांनी पण सिबिल स्कोर खराब होतो.
1: बरं,
0: तर ही गोष्ट अवॉइड करणे जितकं आपल्याला शक्य असेल तेवढं. दुसरं तेच आहे की जुनं कुठलं माझं लोन असेल तर त्याचं ईएमआय रेग्युलरली भरणे, यांनी स्कोर इम्प्रूव्ह होतो. अगदी 20-30 पॉईंटनी सुद्धा जर सिबिल स्कोर आपला वाढला तर व्याज दरात खूप फरक पडतो.
1: बरोबर, आता आपण आर्थिक बजेटनुसारी गृहकर्जासाठी अर्ज कसा करावा ही पण आपण गोष्ट जाणून घेतली.
0: बरं,
1: सिबिल म्हणजे काय, कसा तो सुधारायला हवा याही बाबतीत जाणून घेतलं. आता गृहकर्जासाठी आपल्याला बँक निवडायची आहे, अर्ज करायचा आहे बँकेत जाऊन, तर बँकेची निवड कशी करायची?
0: हा महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊ की बँकांचे प्रकार. तर एक राष्ट्रीयकृत बँका म्हणजे नॅशनलाइज बँक, दुसरं आहे प्रायव्हेट बँक म्हणजे खाजगी बँक, आणि तिसरा प्रकार जो आपण म्हणू शकतो तर एनबीएफसी किंवा एचएफसी म्हणतो म्हणजे हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन. या तीन प्रकारात मेजरली गृहकर्जासाठी आपण कॅटेगरीज करू शकतो. तर प्रत्येक बँकेचे आपले आपले पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स आहे. जर तुम्ही नॅशनलाइज बँकेकडे गेला तर व्याजदर कमी असतो, प्रायव्हेटमध्ये थोडा जास्ती असतो, आणि कोऑपरेटिव्हमध्ये किंवा एनबीएफसी जो आपण प्रकार म्हटला तिसरा त्याच्यात तर अति जास्ती असतो. डॉक्युमेंटेशनमध्ये नॅशनलाइज बँका आणि प्रायव्हेट बँका जनरली खूप स्ट्रिक्ट असतात की हे डॉक्युमेंट आम्हाला हवंय म्हणजे हवंय, त्याच्याशिवाय
1: पुढे जाणार
0: फाईल नाही जाणार. कस्टमर सर्व्हिस हा एक मुद्दा तुम्ही लक्षात आणून घेतला पाहिजे की कस्टमर सर्व्हिस आपल्याला कशी मिळते समोरच्या बँकेकडून. आजकालची तू आपण जसं नवीन पिढीची गोष्ट करतो आहे तर नवीन पिढीला बँकेत जाणे हा खूप मोठा विषय आहे.
1: हो,
0: तर ते लोक प्रेफर करतात की बँकवाले माझ्याकडे यावे किंवा ऑनलाईन सगळं प्रोसेसिंग होऊन जावं. तर हा एक महत्वाचा मुद्दा सध्याच्या जनरेशनला पकडून ठरतो.
1: बरं,
0: बँकेच्या निवडीसाठी. आणि गृहकर्ज घेताना हिडन चार्जेस असतात काही बँकांचे जे आपल्याला वरवर माहिती नसतात, तर ते नॅशनलाइज बँकेत जनरली नसतात, प्रायव्हेट बँकेत एखाद्या वेळेस असू शकतात पण एनबीएफसीमध्ये असतात. तर हे सगळे पॅरामीटर्स आपण अनालिसिस करून बँकेची निवड केली पाहिजे. माझं ओपिनियन घ्यायचं म्हटलं तर लॉंग टर्म म्हणजे मोठ्या कालावधीसाठी नॅशनलाइज बँक हे बेस्ट सोल्युशन आहे.
1: बरं, गृहकर्ज घेण्यापूर्वी सगळी माहिती त्याचा अभ्यास स्वतः करणं खूप गरजेचं ठरेल. आता व्याजदराचाही अभ्यास

0: पूर्ण तो 60% रेट राहील. पण या केसमध्ये काय होतं की जर आरबीआयनी रेपो रेट कमी केला तर माझं नुकसान होऊ शकतं, कारण की माझा रेट तर फिक्स्ड आहे, तो नाही चेंज होणार. तर म्हणून शक्यतोवर सगळे लोक फ्लोटिंगच प्रेफर करतात. तो रेट असा ठरतो की रेपो रेट आरबीआयने ठरवलेला प्लस ज्या बँक्स आहेत जिथून तुम्ही गृहकर्ज घेणार त्यांचा एक स्प्रेड असतो त्याच्यामध्ये, तर ते स्प्रेड बँक स्वतःची स्वतः ठरवते. तो बँक टू बँक डिफर होऊ शकतो. म्हणजे समजा आपण म्हटलं की आरबीआयचा रेपो रेट समजा 6% आहे उदाहरणार्थ, आणि एका बँकेत स्प्रेड आहे समजा गृहकर्जावरती 0.50% किंवा दुसरीकडे अजून गेले थोडा जास्ती असू शकतो. अजून याच्यात एक रिस्क प्रीमियम नावाची गोष्ट ऍड होते. रिस्क प्रीमियम म्हणजे बॉरोवर जो कोणी इंडिव्हिज्युअल गृहकर्ज घ्यायला गेला आहे बँकेकडे त्याचं अनालिसिस करून बँक ते प्रीमियम ठरवेल. रिस्क प्रीमियम की मला या व्यक्तीला गृहकर्ज देण्यात किती रिस्क आहे. तर असा हा टोटल रेट ऑफ इंटरेस्ट, टोटल व्याजदर बँक ठरवते. तर ही बेसिक माहिती थोडीशी आपल्याला असणं गरजेचं आहे.
1: बरोबर, खूप छान पद्धतीने तुम्ही सविस्तर अशी माहिती मॅडम देत आहात. मैत्रिणींनो, जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी या विषयावर सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत आणि ही माहिती देत आहेत मानसी भालेराव. पुढेही महत्वपूर्ण मुद्दे त्यांच्याकडून जाणून घेऊया. आता ईएमआय नियोजनाबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. हाही एक महत्वाचा प्रश्न आहे.
0: हो,
1: काय सांगाल?
0: सर्वप्रथम आपण म्हणू की घर घ्यायचं आहे, गृहकर्ज घ्यायचं आहे, तर ईएमआय नियोजन, ईएमआय हे बँक जे ठरवते ते आपल्या अॅन्युअल इन्कमवर ठरवते. ईएमआय म्हणजे थोडक्यात काय, आपली रिपेईंग कपॅसिटी लोनची. तर ती जनरली आपलं जे इन्कम आहे त्याच्या 40-50% वर नको. 50% खूप जास्ती झालं. आपल्याला जर रिस्क कपॅसिटी कमी करायची असेल तर 40% वर नको. ही झाली टोटल ईएमआय. म्हणजे मी फक्त गृहकर्जाचं नाही सांगत आहे, तुमचं जर एक्झिस्टिंग एखादं लोन आहे, समजा पूर्वी तुम्ही अजून एखादं घर घेतलं आहे त्याचं लोन सुरू आहे, किंवा कार आहे, कारचं कर्ज सुरू आहे, तर हे टोटल सगळे ईएमआय मिळून तुमचं मंथली इन्कमच्या 40% वर नको जायला. अदरवाईज आपण फायनान्शियल स्ट्रेस मधून नक्कीच जाऊ.
1: बरोबर,
0: तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कधी कधी काय गडबड होते की लोन जर आपल्याला जास्ती जरी बसत असेल पण खरंच तेवढ्या कर्जाची गरज आहे का? मला माहिती आहे की मी आज 50,000 रुपये महिना ईएमआय भरू शकते, पण खरंच मला गरज आहे का तेवढ्या मोठ्या कर्जाची? हा एक मुद्दा आपण कन्सिडर केला पाहिजे. लोन घेण्यापूर्वी सगळ्यात प्रथम काही मुद्दे जे आपण लक्षात घ्यायला पाहिजे ते आहे की आपला भविष्यात वाढणारा खर्च. आज आपले पोरं आहे, त्यांचं एज्युकेशनला लागणारा खर्च, त्याची सोय आपण आहे का आपली, किंवा त्याची सोय होते का मॅनेज? ते ईएमआय भरून आपण तेवढे पैसे जमा करू शकतो आहे,
1: बचतही व्यवस्थित पद्धतीने होते का?
0: 1-6 महिन्याचा इमर्जन्सी फंड आपल्याकडे आहे का? म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर हाच आहे की हा 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड असल्याशिवाय आपण गृहकर्ज घेण्याचा विचारच नाही करायला पाहिजे.
1: बरोबर,
0: कारण की उद्या काही मेडिकल इमर्जन्सी आली, जसं आता काही वर्षांपूर्वी कोविड आला होता, सगळ्यांचं इन्कम बंद झालं काय आहे, तर तेव्हा जे इमर्जन्सी फंड ज्या लोकांनी जमा करून ठेवले होते त्यांना ते कामात आले, पण ज्यांचे नव्हते त्यांची सगळी पंचायतच झाली होती. तर हे सगळे मुद्दे आधी आपण ठरवायला पाहिजे.
1: हो, मग तो रेशो पडताळणी आहे, कागदपत्र आहेत, तर त्याचाही कसा पद्धतीने या लोकांनी अभ्यास करायला हवा, किंवा तिथेही व्यवस्थित ते कागदपत्र असायला हवी.
0: बरोबर, गृहकर्ज घेतल्याचा एक सगळ्यात मोठा फायदा तुम्हाला मी हे सांगेन की आपण जे प्रॉपर्टी विकत घेण्याचं ठरवलंय, प्रॉपर्टी म्हणजे घर, आयदर तो फ्लॅटही असू शकतो, इंडिपेंडेंट घरही असू शकतं, किंवा अंडर कन्स्ट्रक्शन राहू शकतं. तर जर गृहकर्ज तुम्ही घेता आहे तर जी लीगल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वाली गोष्ट आहे, कागदपत्र पडताळणी, ही बँकच आपल्याला करून देते. तर आपण खूप निश्चिंत त्या बाबतीत. म्हणजे आम्ही तर रिकमेंड करतो की जर बँक तुम्ही कर्ज नसाल घेणार तरी सुद्धा थोडे पैसे खर्च करून लीगल डॉक्युमेंट पडताळणी आपण करूनच घ्यायला पाहिजे, पुढच्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी. तर मेन असतं की ओनरशिप डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं की खरंच त्या बिल्डरच्या नावावरती प्रॉपर्टी व्यवस्थित झाली आहे का, किंवा जर आपण रिसेलचं घर घेतोय तर जुन्या ओनरचे कागदपत्र सगळे व्यवस्थित आहे का, तर त्यासाठी लागणारं सगळं लीगल व्हेरिफिकेशन आपण

0: आधी करायला पाहिजे.
1: बरोबर. तुम्ही गृहकर्जाचे प्रकार जेव्हा सुरुवातीला सांगितले त्यातला एक प्रकार होता नूतनीकरणासाठी पण कर्ज आपण घेऊ शकतो.
0: हो.
1: आता अनेक लोकांचे चांगले फ्लॅट्स असतात किंवा घर असतं, त्यांना ते विकायचं नसतं किंवा नवीनही घ्यायचं नसतं, त्या जुन्या घराला थोडंसं नवीन लुक द्यायचा असतो. तर अशा वेळी तो व्यक्ती कर्ज घेऊ शकतो.
2: हो हो, 100% घेऊ शकतो. पण त्याची प्रक्रिया थोडी वेगळी आहे या कर्जापेक्षा, की त्याच्यामध्ये तुम्ही काय नूतनीकरण करणार आहे त्याचं एक एस्टिमेट बँकेला द्यावं लागतं. ते जनरली आर्किटेक्ट लोक किंवा असं काढून देतात आणि त्या बेसिसवरती प्लस परत तुमचं रिपेईंग कपॅसिटी अनालिसिस होईलच, तिथे पण सिबिल बघितला जाईलच तुमचा, आणि त्यानुसार मग ते कर्जाचं ईएमआय वगैरे सगळं ठरतं.
1: मग अशा वेळी त्या व्यक्तीची कशी काळजी घ्यायला हवी? इथे
2: बेसिक काळजी तीच आहे की तुमचा सिबिल व्यवस्थित आहे का बघणे, नसेल तर तो करणे. आणि नूतनीकरणाच्या केसमध्ये तशी खूप लीगल व्हेरिफिकेशनची गरज नाही, कारण आपलं स्वतःचंच घर असतं ते. तर लीगल डॉक्युमेंटेशन हा पार्ट इथून म्हणजे आपण गाळू शकतो म्हणू शकतो. फक्त बँक ते व्हेरीफाय करते, कारण की जर त्या बँकेमध्ये तुमचं एक्झिस्टिंग काहीच कर्ज नाहीये तर मग बँक ते व्हेरीफाय करेल त्यांच्या प्रोसेसने, आणि मग तुम्हाला त्या बेसिसवरती नूतनीकरणासाठी गृहकर्ज मिळेल.
1: बरं. आता इन्कम टॅक्समध्ये या होम लोनचे काय फायदे आहेत?
2: हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सर्वप्रथम तर आता इन्कम टॅक्समध्ये ओल्ड टॅक्स रिजाईम आणि न्यू टॅक्स रिजाईम अशा दोन स्कीम आलेल्या आहे. सध्या दोन्ही सुरू आहे. तर इन्कम टॅक्समध्ये आपण पहिल्यांदा ओल्ड टॅक्स स्कीमचं जर म्हटलं, तर गृहकर्ज जर पहिलं घर असेल तुमचं आणि स्वतःचं आहे, तर एक ईएमआय मध्ये दोन गोष्टी असतात. एक प्रिन्सिपल असतं म्हणजे मुद्दल तुमची, आणि व्याज, अशा दोन गोष्टी मिळून ईएमआय बनतं.
1: बरं.
2: समजा माझं उदाहरण द्यायचं झालं तर 50,000 रुपयाचं ईएमआय आहे, तर 20,000 रुपये माझ्या मुद्दलमध्ये फेडल्या जातात आहे आणि 30,000 रुपये माझ्या व्याजात जातात आहे. हे याचं बायफर्गेशन आपल्याला बँकेतून मिळतं. तर ऍट द इयर एंड वर्ष संपल्यानंतर बँकेकडून आपल्याला एक इंटरेस्ट सर्टिफिकेट मिळतं किंवा लोन स्टेटमेंट त्यांच्याकडून आपण घेऊन यायचं. त्याच्यामध्ये जी मुद्दलवाली अमाऊंट आहे त्याचं डिडक्शन आपल्याला टॅक्समध्ये सेक्शन 80C मध्ये मिळतं ओल्ड टॅक्स स्कीममध्ये.
1: बरं.
2: आणि इंटरेस्टचं डिडक्शन मिळतं सेक्शन 24B मध्ये, त्याच्यातही टॅक्स सेव्हिंग होतो. पण न्यू टॅक्स स्कीममध्ये 80C डिडक्शन नाही मिळत, फक्त इंटरेस्टचं मिळतं. म्हणजे मुद्दलीचं डिडक्शन नाही मिळत, फक्त व्याजाचं डिडक्शन मिळतं. असा फरक आहे. पण टॅक्स वाचवण्यासाठी गृहकर्ज घेतो आहे हे डिसिजन नाही घ्यायला पाहिजे आपण.
1: बरं. तर जिथे जशी गरज आहे
2: हो
1: तसं डिसिजन घेणं महत्वपूर्ण ठरेल. मानसिकताई, आता या सगळ्या बाबतीमध्ये आपण बारीक बारीक मुद्द्यांचा विचार केलेला आहे. एक महत्वपूर्ण मुद्दा माझ्याकडून सुटून गेला तो म्हणजे रेरा पडताळणी.
2: अगदी बरोबर.
1: याचाही विचार कशा पद्धतीने करायला हवा याचही माहिती आपल्याला असायला हवी का? काय सांगतो?
2: रेराची माहिती आपल्याला 100% असायला हवी जर आपण फ्लॅट घेतो आहे तर. इंडिपेंडंट हाऊससाठी रेरा अप्लिकेबल नाही आहे. रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन ऑथॉरिटी जी 2016 आली अंदाजे. तर हे बिल्डर लोक, आपण खूप उदाहरण ऐकतो की बिल्डर लोक फसवतात किंवा म्हणतात की 2 वर्षात आम्ही बांधकाम करून देऊ, पण ते होतच नाही आहे. 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की आपण भाड्याच्या घरात राहतो आणि भाडं पे करत असतो, आपलं स्वतःचं घर आपल्याला मिळत नाही पटकन. तर हे सगळं अवॉइड करण्यासाठी म्हणून रेरा ऍक्ट आली. तर फक्त बिल्डरचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे किंवा त्या स्कीमचं रजिस्ट्रेशन रेरामध्ये असणे एवढंच सफिशियंट नाही आहे. आपण रेराच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायला पाहिजे. तुम्ही ज्या स्कीममधला फ्लॅट घेण्यात इंटरेस्टेड आहात तिथे रेराच्या साईटवर बिल्डर लोकांना पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात त्या स्कीमचे. ते सगळे तुम्ही व्हेरीफाय करायला हवे. म्हणजे बिल्डर आपल्याला ज्या अमेनिटीज सांगतात, अमेनिटीज म्हणजे एक्स्ट्रा ज्या फॅसिलिटीज ते आपल्याला देणार आहे, तर हे सगळं रेरावर पण नमूद केलं आहे का?
1: बरं.
2: जो सँक्शन मॅप आपल्याला दाखवला जातो आहे तोच सँक्शन मॅप रेराच्या साईटवर पण अपलोड झाला आहे का? या सगळ्या गोष्टी आपण आणि हे इंडिव्हिज्युअल लोक पण स्वतः करू शकतात. रेराची ऑफिशियल जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची, त्याच्यावर जाऊन आपण हे करायलाच हवं.
1: बरोबर. स्मार्ट बॉरोअरच्या टिप्स तुम्ही या अनुषंगाने काय सांगाल?
2: स्मार्ट बोरोवरच्या टिप्स मी हे सांगू शकते की सगळ्यात प्रथम निगोशिएबल निगोशिएट करण्याची कपॅसिटी,

0: जो व्याजदर असतो बँकांकडे, मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं की तो कसा ठरतो, रेपो रेट प्लस रिस्क प्रीमियम प्लस समथिंग स्प्रेड. तर काही बँकांच्या हातामध्ये थोडंसं कमी जास्त करण्याची कपॅसिटी असते. तर आपला सिबिल स्कोर समजा उत्तम आहे, आपलं डॉक्युमेंटेशन उत्तम आहे, आपल्याकडून कुठेच काही कमी नाहीये, तर आपण व्याजदर कमी करण्यासाठी बँकेसोबत वाटाघाटी करायला हव्या. दुसरं एक टिप मी सांगेन की नुसतं व्याजदरावर फोकस न करता जेव्हा आपण बँकांमध्ये तुलना करतो तर तेव्हा प्रोसेसिंग फी किती लागणार आहे, लीगल फीस किती लागणार आहे, घराचं इन्शुरन्स घ्यायचं आहे का, मग इन्शुरन्स प्रीमियम एक बँक किती चार्ज करते, दुसरी किती चार्ज करते, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जसं मी म्हटलं रेपो रेट कमी झाला की व्याजदर कमी होतो, तर व्याजदर कमी झाल्या एका स्मार्ट बोरोवरचं हे काम असायला पाहिजे की माझ्या बँकेकडे मी अप्लिकेशन देईन की माझ्या लोनचा व्याजदर कमी करा.
1: बरं,
0: बँक हे स्वतःहून करणार नाही. तर आपण तेवढी जागरूकता ठेवून आपण अप्लिकेशन केली तर बँकेला बांधील आहे हे करणं.
1: बरं, मी तेवढं सजग त्या व्यक्तीने
0: राहणं गरजेचं आहे. दरवर्षी आपला रेट ऑफ इंटरेस्ट जो ठराविक आहे तोच लागतो आहे की कमी जास्त लागतो आहे, तर हे थोडंसं वेळ देऊन आपण वेळात वेळ काढून हे पडताळणी करायला हवी.
1: तर मानसी ते जाता जाता चांगलं गृहकर्ज कसं असावं यावर काय सांगाल तुम्ही?
0: परवडणारं असावं, ट्रान्सपरंट असावं, त्याच्यात कुठलीही हिडन कॉस्ट किंवा अशा गोष्टी नसाव्या, कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित राहावं, लवचिक राहावं म्हणजे व्याजदराच्या बाबतीत, आणि कर बचत करणारं असावं.
1: हो, खूप छान. म्हणजे ज्या व्यक्तीला स्वतःचं घर घ्यायचं आहे किंवा फ्लॅट घ्यायचं आहे आणि त्यासाठी तो कर्ज घ्यायला जाणार असेल, तर नक्कीच या सगळ्या गोष्टींचा या मुद्द्याचा जर विचार केला तर पुढे त्याला त्रास होणार नाही,
0: नक्की
1: एक छान त्याच्या स्वप्नातल्या घरात राहायला तो जाऊ शकेल.
0: नक्कीच.
1: आज खूप छान आपला हा विषय होता चर्चेला.
0: हो.
1: आणि तुम्ही सविस्तर माहिती या विषयाची दिलेली आहेत. तर मानसी भालेराव, आपण इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: धन्यवाद.
1: तुम्हाला गाणे ऐकायला आवडतं का मानसी ताई?
0: नक्कीच.
1: आता ह्या मुलाखतीच्या शेवटी तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया.
0: जब वी मेट पिक्चर मधलं तुमसे ही वाला.

गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सीए मानसी भालेराव यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आणि मैत्रिणींनो मालिका होती जागर आर्थिक साक्षरतेचा. वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, उत्तम आहार आणि नियमित व्यायाम करून आपण आपल्या तब्येतीची नेहमीच काळजी घेतो. असं असलं तरी काही छोट्या मोठ्या कुरबुरी डोकं मात्र वर काढतात. अशा संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपली एक खास मालिका आहे आरोग्य संवाद. आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या विषयांवर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवत असतो. आज आपल्या जिव्हाळ्याचा आवडता असा विषय आहे ज्यावर आपण तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळवणार आहोत. विषय आहे केसांच्या आरोग्यासाठी. याविषयी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर श्रद्धा महल्ले. त्यांच्याशी संवाद साधला आहे कविता कोहळे आपल्या या मैत्रिणीनं. ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आरोग्य संवाद या मालिकेत आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, आपल्यापैकी प्रत्येकालाच आपले केस हे छान सुंदर, काळेभोर, दाट आणि चमकदार असावेत असं वाटत असतं. पण सध्याची धावपळीची जीवनशैली, प्रदूषण, जेवणातील अनियमितता, बदलते हार्मोन्स, आजारपण यामुळे बरेचदा केस गळतीची समस्या निर्माण होते आणि मग आपण खूपच घाबरायला लागतो की टक्कल तर पडणार नाही ना. चला तर आज याविषयीच आजच्या कार्यक्रमातून अधिक मार्गदर्शन घेऊयात. त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत त्वचारोगतज्ञ डॉक्टर श्रद्धा महल्ले. श्रद्धाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: श्रद्धाताई, अनेक वेळा आपल्याकडून धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या केसांची नीट काळजी घेतली जात नाही, बरेचदा इतरही कारण असतात. तर सुरुवातीला या केसांच्या कोणकोणत्या समस्या असतात याबद्दल काय सांगाल?
1: आजकाल केसांच्या समस्या खरंच वाढताना खूप दिसतात आहेत. जसं मी बघते की आधी तेवढ्या समस्या घेऊन लोक यायची नाही, पण आता यंगस्टर स्पेसिफिकली जे कॉलेज गोईंग स्टुडंट्स आहेत ते देखील म्हणजे केस गळतीच्या समस्या घेऊन येतात. म्हणजे ओपीडीमध्ये तुम्ही बघाल तर 30-40% म्हणजे असे पेशंट असतात की त्यांना केसांच्या समस्या असतात. त्याच्यात प्रामुख्याने केस गळती ही सगळ्यात मुख्य समस्या घेऊन येताना पेशंट दिसतात. दुसऱ्या नंबरची समस्या म्हणता येईल की केस पांढरे होणे हे खूप कॉमन झालं आहे. आणि लहान मुलांची देखील म्हणजे 8-9 वर्षाचे मुलं असतात त्यांचे देखील केस जे आहे ते पांढरे होताना आजकाल दिसतात आहे. तर ह्या ज्या केसांचे जे पण काही प्रॉब्लेम्स होते ते आजकाल अर्ली एजमध्ये दिसायला सुरुवात झाली आहे. त्यांना त्या टक्कल पडणे, काही लोकांना तुम्ही बघाल की हेअर रिसेशन होताना दिसते, म्हणजे जी हेअर लाईन आहे ती मागे जाताना दिसते आणि टक्कल पडताना दिसते. ती पण आधी 30-35 वयात व्हायची, ती पण 20-25 वर्षातच टक्कल पडून पूर्ण केस गेलेले असतात. असे काही पेशंट्स असतात. काही लोकांना डँड्रफ म्हणजे ज्याला आपण कोंडा म्हणतो, काही लोकांना टाळूवर खाज येते, काही ड्रायनेस होतो, अशा सारख्या म्हणजे अशा समस्या वाढताना दिसतात आहे.
0: आणि बरेचदा दुतोंडी केस पण होतात.
1: हो, हे तर फारच कॉमन झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही बघाल की काही अशा समस्या असतात की ज्या ताणतणावाशी रिलेटेड राहतात, की अचानक हेअरफॉल सुरू झालेला आहे तर असे पण पेशंट्स जास्त करून येतात. काही अशा समस्या असतात की ज्याच्यामध्ये पेशंट आपले स्वतःचे म्हणजे ताणामुळे म्हणा की केस खेचून काढतो, तर त्यावेळेस भरपूर वेळा नुसतं डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाऊन होत नाही, तर तो ताण कमी करायसाठी म्हणजे सायकॅट्रिस्टची पण गरज असते आणि ट्रीटमेंट घेण्याची गरज पडू शकते. आणि काही अशी ज्या समस्या म्हणता येतील की ज्याच्यामध्ये ऑटोइम्युन आजार त्याच्यात हे शिरकाव करतात आणि सडनली आपल्या जे केस जे असतात, केसांची मुळं आहे, तर त्याच्यावर आपली रोग प्रतिकार शक्ती त्याच्यावर हल्ला करते आणि जे केसांची मुळं आहे ती एकदम कमकुवत होऊन जातात आणि सडनली हेअरफॉल सुरू होतं. तर त्याच्यामध्ये चट्ट्यामध्ये केस गेलेले जाणवतात, ज्याला आपण उंदरी लागणं असं म्हणतो आणि त्याला मेडिकल टर्म आहे ज्याला आपण अलोपेशिया एरियाटा असं म्हणतो. तसे भरपूर सगळे कारणं घेऊन पेशंट आजकाल येताना दिसतात हेअरचे प्रॉब्लेम्स घेऊन.
0: पण श्रद्धा, ते कसं असतं ना, काही प्रमाणात आपले केस रोजच गळतात म्हणजे सगळ्यांना माहीत असतं की कंगव्यामध्ये एवढे केस साधारणतः येतीलच, तर मग आपले केस जास्त गळत आहे आणि आपल्याला तज्ज्ञाची गरज आहे हे आपण घरच्या घरी कसं समजायचं?
1: हो, नक्कीच. तुम्ही बघाल की आपल्या टाळूवर साधारणत 1 लाख केस असतात आणि जर 100 पेक्षा हेअरफॉल होत असेल, केस गळती होत असेल, तर नक्कीच तज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. त्याचबरोबर जसं तुम्ही म्हटलं थोड्या वेळ आधी की ते त्याला फाटे फुटत असतील केसांना, ते निस्तेज दिसत असतील, ड्राय दिसत असतील, त्याचबरोबर डॅन्ड्रफ झाला असेल, कोंडा झाला असेल, तर अशा वेळेस तज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. कारण भरपूर वेळा आपल्याला असं वाटतं की नाही की हा साधा कोंडा आहे, मी शॅम्पू करेल किंवा काहीतरी घरगुती उपाय करेल आणि तो ठीक होऊन जाईल, तर भरपूर वेळा ते तसं नसून ती सोरायसिसची सुरुवात पण राहू शकते. भरपूर वेळा कुठल्या तरी केमिकलच्या वापरामुळे, जसं शॅम्पू झाले, सिरम झाले, याच्या वापरामुळे देखील ही समस्या उद्भवू शकते. तर त्याच्यामुळे तुम्हाला तज्ञाचा सल्ला त्यावेळेस घेण्याची गरज असते.
0: नक्कीच. तर मग याची प्रमुख कारणं काय सांगता येतील?
1: त्याची कारणं जर आपण

0: बघितली तर मोस्ट कॉमन म्हणजे जे कारण आहे सध्याच्या ते आहे अँड्रोजेनेटिक अलोपेशिया, ज्याला आपण म्हणतो हेरिडिटरी पॅटर्न अलोपेशिया, ज्याच्यामध्ये एक फिमेल पॅटर्न मेल पॅटर्न बॉल्डनेस ज्याच्यात दिसून येतं खूप कमी वयातच, म्हणजे जवळपास 15-16 वर्षापासून याची सुरुवात होते आणि वयाच्या 25 वर्षापर्यंत टक्कल पडलेलं राहतं. तर हा हेरिडिटरी पॅटर्न अलोपेशिया आहे,
1: अनुवंशिकतेमुळे
0: होतं. आणि जर आई वडिलांना असेल तर
1: मुलांना
0: ते नक्कीच आवर्जूनच होतं. तर अशा पेशंटला आपण आधी सांगतो की तुम्ही लवकर जर ट्रीटमेंट कराल तर ऍटलिस्ट ह्याच्यापासून बॉल्डनेस पासून तुम्हाला आपण वाचवू शकतो. नाहीतर जितकं लेट तुम्ही औषधं घ्यायला सुरुवात कराल तर त्यावेळेस मात्र मग आपल्याकडे कमी पर्याय उपलब्ध राहतात. एकदा मुळापासून केस निघून गेल्यावर आपण जर ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला तेवढा चांगला रिझल्ट त्याच्यात मिळणार. दुसरं मुख्य कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. तुम्ही आजकाल बघाल की मुलींमध्ये देखील वजन वाढ झालेलं आहे, त्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होताना दिसतो आहे. मुलींमध्ये पीसीओडी कॉमन झालेला आहे, त्याचबरोबर थायरॉइडचे प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. तर ह्या सगळ्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे देखील हेअर फॉल जो आहे हा कॉमनली आढळून येतो. तिसरं मुख्य कारण म्हणजे ताण. जसं आपण थोड्या वेळ आधीच बघितलं की ताणामुळे देखील हेअर फॉल हा कॉमनली होतो, ज्याला आपण टिलोजन इन्फ्लुएम असं म्हणतो, ज्याच्यात सडनली केस जाण्यास सुरुवात होऊन जाते. ताणाचे पण शारीरिक ताण राहू शकतो, मानसिक ताण राहू शकतो. तर तब्येत खराब झाली असेल, जसं की आपण म्हणतो टायफॉइड झाला आहे, मलेरिया झाला आहे, आणि त्याच्या अगदीच 2-3 महिन्यात अचानक हेअर फॉल सुरू होऊन जातो. तर हे सगळे शरीरावर आलेल्या ताणामुळे आपली केस गळती सुरू होते आहे. तर हे एक मुख्य कारण आजकाल दिसून येतं. आणि चौथं मुख्य कारण म्हणजे पोषक मूल्यांची कमतरता, व्हिटॅमिन्सची डेफिशियन्सी, हे देखील एक कॉमन कारण म्हणता येईल. कारण आजकालची जी जीवनशैली आहे त्यात खूप बदल झालेले आहेत. आपण धकाधकीचं जीवन आहे, फास्ट झालेलं आहे सगळं काही, तर त्यामुळे हेअर फॉल देखील हे सगळ्या कारणांमुळे वाढताना दिसत आहे. आणि अजून एक कारण म्हणता येईल की प्रदूषण. आणि खूप सगळ्या रासायनिक किंवा केमिकल पासून बनलेले जे काही प्रॉडक्ट्स आपण वापरताना दिसतात यंगस्टर, तर हे पण एक कारण आहे.
1: नक्कीच. म्हणजे जर हेअर फॉल जास्त होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन त्याचं योग्य कारण काय आहे याचा शोध घेऊन मग त्यानुसार ट्रीटमेंट केली तर जास्त चांगलं.
0: हो अगदीच.
1: तर मग शरीरातील प्रत्येक गोष्टीचं कार्य नीट व्हावं म्हणून आहार विहार हा खूप महत्वाचा असतो. तसंच केसांचं आरोग्य सौंदर्य आणि चमक वाढवण्यासाठी आताच तुम्ही म्हणालात की व्हिटॅमिन्सची खूप गरज असते, तर हे व्हिटॅमिन साधारणतः कोणते असतात?
0: व्हिटॅमिन्स मध्ये तुम्हाला लक्षात येईल की व्हिटॅमिन B7 ज्याला आपण बायोटीन म्हणतो ह्याची गरज खूप जास्त प्रमाणात असते. त्यानंतर अमायनो ऍसिड म्हणजे प्रोटीन्स, तर ह्याची देखील आपल्याला आपल्या केसांसाठी फार गरज असते. त्याचबरोबर व्हिटॅमिन B12, जर B12ची कमतरता झाली तर पांढरे केस होण्यास सुरुवात होते. व्हिटॅमिन D3 पण तेवढंच आपल्या केसांसाठी आवश्यक असतं. तर हे बेसिक व्हिटॅमिन्स आहे. आणि त्याचबरोबर आयरन, म्हणजे हिमोग्लोबिन जर आपलं कमी असेल, लोह कमी असेल शरीरातलं, तरी पण केस तुटू शकतात, पातळ होऊ शकतात. मॅग्नेशियम आहे, सेलिनियम आहे, तर असे जे भरपूर पोषण तत्व म्हणू, व्हायटामिन्स म्हणू, याची गरज आपल्या शरीराला असते.
1: डॉक्टर, आताच तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे भावनिक ताणतणावामुळे पण केस गळण्याच्या समस्येत वाढ होते, तर मग हे आपण कसं समजायचं?
0: भावनिक ताणतणावामुळे ना 3 प्रकारे आपण म्हणू शकतो की हेअरफॉल होऊ शकतो. पहिलं कारण म्हणजे टिलोजन इन्फ्लुएम, ज्याच्यामध्ये शरीरावर ताण येतो, तो एखाद्या आजारामुळे असू शकतो किंवा सडन म्हणजे वेदर काही चेंज झालं असेल किंवा काही औषधं घेतली असतील तर त्याच्यातून हा ताण निर्माण होऊन अचानक हेअरफॉल सुरू होऊ शकतो. तर हा एक शारीरिक ताणतणाव आपल्याला म्हणता येईल. दुसरं एक कारण आहे ज्याच्यामध्ये जो अलोपेशिया जो राहतो तो ऑटोइम्युन कारणांमुळे होतो. शरीरावर रोगप्रतिकार शक्तीवर त्याचा इफेक्ट होतो आणि त्याला आपण अलोपेशिया एरियाटा असं नाव देतो, ज्याच्यात आपल्याला पॅची हेअर लॉस दिसतो, म्हणजे चट्ट्यांमध्ये केस निघून गेलेले राहतात, तर ज्याला उंदरी लागणे म्हणतो. तर हा पण एक शरीरावर आलेल्या ताणामुळे होणारा अलोपेशिया. आणि तिसरा प्रकार आहे ट्रायकोटिलोमेनिया, ज्याच्यामध्ये जो पेशंट असतो तो आपले केस, शरीरावरचे केस, टाळूवरचे, आयब्रोजचे, सगळ्या शरीरावरचे केस ओढून काढतो.

0: तो शरीरामध्ये निर्माण झालेल्या ताणामुळे तो हे करत असतो.
1: अच्छा.
0: तर हा ताणामुळे निर्माण होणारा अलोपेशिया म्हणजे हे तीन प्रकारचे अलोपेशियाज आपल्याला म्हणता येईल. तर याची ट्रीटमेंट देखील वेगळी वेगळी राहते.
1: आजकाल बरेच बाजारात हेअर प्रॉडक्ट पण असतात आणि आजकाल सर्रास ते वापरले जातात. यंगस्टर तर खूप वापरतात, तर याच्यात भरपूर रासायनिक पदार्थही असतात, तर हे वापरणं कितपत योग्य आहे?
0: आता तुम्ही सिरम्स कुठले घेत आहात, म्हणजे एखादं ऍडव्हर्टाईज बघून तुम्ही सिरम निवडत असाल की मला एक कंडिशनिंग सिरम हवं आहे किंवा एखादं सिलिकॉन बेस ऑइल हवं आहे, जेव्हा केस जास्त गुंततात त्यावेळेस असे काही सिरम्स आपण लावण्याचा सल्ला देतो. पण ते जर नुसतंच ऍडव्हर्टाईज बघून जर तुम्ही ते घेत असाल आणि त्याच्यामध्ये जर काही रासायनिक तत्व असतील, जसं की सिलिकॉन जास्त असेल, पॅराबेन जास्त असेल, त्याचे जे साईड इफेक्ट आहे तुमच्या केसांवर नक्की होऊ शकतात. पण भरपूर वेळा जेव्हा तुम्ही त्वचारोग तज्ञाकडे जाता, त्यांना तुमच्या कंप्लेंट सांगता आणि त्यानुसार जर तुम्हाला डॉक्टरांकडून जर काही सिरम्स किंवा काही लोशन मिळत असतील की जे हेअर ग्रोथसाठी दिले जातात, जसं की स्टेम सेल्स आम्ही देतो, स्टेम सेलची सिरम देतो, त्याचबरोबर आम्ही मिनॉक्झिडिल चे सोल्युशन देतो केसांना लावायसाठी, जेणेकरून तुमची हेअर ग्रोथ होऊ शकते. पण ह्या मिनॉक्झिडिलचा वापर करत असताना तो कसा वापर करायचा, किती कॉन्सन्ट्रेशन वाले मिनॉक्झिडिलचं पर्सेंटेज तुम्ही किती युज करायचं, त्याचबरोबर बाकी पण एक्झोझोम्स वाले काही सिरम्स आले आहेत, लोशन्स आलेले आहेत, प्रोकॅपिलाय, कॅपॅक्सिल, असे भरपूर सगळे सिरम्स तुम्ही यूज करू शकता. पण मला असं वाटतं की त्याआधी तुम्ही तज्ञाचा सल्ला घ्यावा
1: नक्की,
0: आणि नुसतंच ऍडव्हर्टाईजच्या मागे लागून हे सिरम लावा ते सिरम लावा असं करू नये.
1: कारण एकदा का कुठल्या गोष्टीचं चलन आलं की बहुतेक यंगस्टर तरी त्याच्याच मागे धावतात आणि मग बरेचदा त्यांना त्यापासून नुकसानही होतं. केस धुण्याची एक विशिष्ट पद्धत असावी असं म्हटलं जातं, तर याचा पण या केस गळतीवर काही परिणाम होत असतो का? म्हणजे जसं म्हणतात की कंडिशनर लावलंच पाहिजे शॅम्पू नंतर, तर अशी काही पद्धत आहे का?
0: हो, नक्कीच असं आहे. कारण भरपूर सगळ्या समस्या ज्या आहेत त्या केसांपासून निर्माण होतात असं आम्ही म्हणतो. जसं की केसांमध्ये समजा कोंडा असेल, तर त्या कोंड्याचं रुपांतर फंगल इन्फेक्शनमध्ये होऊन शरीरावर फंगस होऊ शकतो. त्याच्यामुळे पहिली काळजी तुम्ही केसांची घ्यायला हवी. त्याच्यामुळे जसं आपण म्हणतो की कंडिशनिंग, क्लिन्झिंग आणि व्यवस्थित त्याला मॉइश्चरायझेशन, हे ह्या तिन्ही गोष्टी व्हायला हव्यात. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा केस धुता जो शॅम्पू तुम्ही युज करत असाल तो माइल्ड असायला हवा. खूप गरम पाण्याचा वापर करू नये किंवा खूप थंड पाणी देखील केस धुताना वापरू नये. कोमट पाण्याने केस धुवायला हवेत. जर तुम्ही खूप गरम पाणी वापरत असाल तर त्याचा जो इफेक्ट आहे तो तुमच्या हेअर फॉलिकल्सवर होतो, हेअर रूट्सवर होतो आणि केस तुटू शकतात, केस पांढरे होऊ शकतात. त्याचबरोबर खूप स्ट्रॉंग केमिकल असणारे शॅम्पूज वापरू नयेत. केस जेव्हा ओले असतील तेव्हा कंगवा त्याच्यात फिरवू नये, कारण ज्यावेळेस ते केस ओले असतात तेव्हा ते खूप नाजूक असतात आणि जेव्हा आपण केसांमधून कंगवा फिरवतो
1: जास्त तुटतात.
0: हा, तर तुटण्याची जी समस्या आहे ती जास्त वाढू शकते. तर ह्या काही बेसिक गोष्टी आहे ज्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि काही पेशंटला सवय असते की खूप अँटी डँड्रफ शॅम्पूज वापरण्याची, पण असे जर हानिकारक शॅम्पूज म्हणजे गरज नसताना वापरत असाल तर त्यावेळेस देखील पेशंटला केसांच्या समस्या आहे, जसं ड्रायनेस होऊ शकतं, फ्रीझी होऊ शकतात केस, तर ह्या समस्या वाढताना दिसतात.
1: अगदी जुन्या काळापासून तेल मॉलिशची पद्धत खूप परंपरेनं राबवली जाते सगळ्यांकडेच बहुतेक, तर या तेल मॉलिश केसांसाठी किती आवश्यक आहे?
0: नाही, केसांची मालिश तर व्हायलाच पाहिजे. म्हणजे खूप पेशंट्स मला विचारतात करायची की नाही करायची, पण मी प्रत्येक पेशंटला सांगते नाही, तेल हे लावायलाच पाहिजे. कारण जेव्हा आपण केसांना तेल लावतो तर त्याचा इफेक्ट कंडिशनिंग म्हणून होतो, म्हणजे आपले केस चकाकतात असं म्हणता येईल. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण मॉलिश करतो तर त्यावेळेस आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे, आपल्या टाळूचं जे सर्क्युलेशन आहे ते वाढतं. आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे जे पण आपल्या अन्नातून जे पण व्हायटॅमिन्स, मिनरल्स आपल्या शरीरात जे उपलब्ध असतात ते केसांपर्यंत, केसांच्या मुळांपर्यंत व्यवस्थित पोहोचतात. तर त्याच्यामुळे मॉलिश तर करायलाच हवी, पण ती किती प्रमाणात करायला हवी, किती तेल वापरायला हवं हे देखील तितकंच महत्वाचं आहे.
1: कोणतं वापरायला हवं,
0: कुठलं तेल वापरायला हवं. तर काही पेशंट काय करतात की खूप तेल लावून घेतात रात्री झोपायच्या आधी, दुसऱ्या दिवशी ते तेल काढण्यासाठी म्हणून खूप शॅम्पू लावतात देखील वापरतात. काही पेशंटला डँड्रफ असतो, सोरियासिस असतं केसांमध्ये, तर त्यावेळेस आम्ही पेशंटला सांगतो की तुम्ही अशी जर कंडिशन असेल तर तेल वापरू नका. तर कुठे तेल वापरायचं आणि कुठे नाही वापरायचं

0: ते देखील तितकंच महत्वाचं आहे. पण केसांना तेल लावायला हवं.
1: अगदी खरं आहे. त्वचेच्या आरोग्यासाठी जशी सीटीएम प्रोसेस असते म्हणजे क्लिन्झिंग टोनिंग मॉइश्चरायझिंग, तशीच केसांच्या आरोग्यासाठी पण अशी काही प्रोसेस असते का?
0: हो असते ना. त्याच्यासाठी आपण क्लिन्झिंग करतो, कंडिशनिंग करतो आणि मॉइश्चरायझर म्हणजे इन द फॉर्म ऑफ आपण म्हणतो सिरम लावतो. तर हे जसं स्किनसाठी आपण करतोय तसं केसांसाठी पण ही सेम तशाच प्रकारची एक प्रोसेस म्हणता येईल.
1: श्रद्धा, ताई आजकाल सलूनमध्ये जाऊन खूप ट्रीटमेंट घेतल्या जातात म्हणजे अगदी हेअर स्टायलिंग पण वारंवार केल्या जाते, अगदी केस धुवायला सुद्धा लोक आजकाल सलूनमध्ये जायला लागले आहेत, तर याचा काही दुष्परिणाम होतो का? कारण तिथे ते गरम रॉड वगैरे खूप वापरले जातात.
0: हो, हीट स्टायलिंग आजकाल खूपच प्रचलित आहे आणि त्याचबरोबर भरपूर सगळ्या हेअर ट्रीटमेंट्स पण आहेत, जसं किरॅटिन ट्रीटमेंट आहे, सिस्टीन ट्रीटमेंट आहे, बोटॉक्स ट्रीटमेंट आहे, ह्या सगळ्या ट्रीटमेंट पण आजकाल सर्रास होताना दिसतात. म्हणजे खूप लोक करतातही आणि एक फॅड म्हणता येईल असं झालेलं आहे. पण तुम्ही नॅचरली तुमच्या केसांना जितकं चांगलं ठेवू शकता तितकं तुम्ही चांगलं ठेवायला हवं, नुसतंच ह्या ट्रीटमेंटच्या मागे न लागता. कारण ह्याचे पण स्वतःचे काही साईड इफेक्ट असतात. जसं तुम्ही हीट स्टायलिंग करत असाल तर ऍटलीस्ट काही स्प्रे येतात की ज्यांनी हीट रेझिस्टंट स्प्रे, तर ज्यांनी तुम्ही केसांना त्या हीट ट्रीटमेंट पासून बचाव करू शकता, तर असे काही स्प्रेचा वापर करून तुम्ही ह्या ट्रीटमेंट करायला हव्यात. कारण त्यांनी पण केस नाजूक होऊ शकतात, तुटू शकतात, ड्राय होऊ शकतात. आणि ह्या ज्या ट्रीटमेंट्स आहे किरॅटिन वगैरे, सिस्टीन वगैरे, तर ह्या ट्रीटमेंटमध्ये काही हानिकारक केमिकल्सचा वापर करून केसांना सरळ करण्यात येतं. त्याच्यात फॉर्मॅल्डिहाइड
1: स्ट्रेटनिंगचं प्रमाण खूप वाढलं,
0: स्ट्रेटनिंगचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये ते प्रोटीन राहतं की जे तुमच्या केसांमध्ये ते टाकतात आणि थोडे जे केस आहेत ते लांब होतात, लांब होण्यापेक्षा ते स्ट्रेट होतात आणि ते असे सरळ छान दिसतात. पण जेव्हा त्याचा इफेक्ट कमी होतो ना तर त्याचे साईड इफेक्ट सुरू होतात, तर तुमचे केस तुटायला सुरू होतात, त्याचं जे एक सखाकी असते ती कमी झालेली असते. आणि जर तुमचे हेअरफॉल म्हणजे हेअरफॉलला सुरुवात झालेलीच असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल केसांमध्ये, डँड्रफ म्हणा किंवा इरिटेशन होत असेल स्कॅल्पमध्ये, खाज येत असेल, तर अशा वेळेस अशा ट्रीटमेंट करू नयेत असा सल्ला मी सगळ्यांनाच देते. आणि त्या व्यतिरिक्त बोटॉक्स ही जी ट्रीटमेंट आहे केसांची, तर ही ट्रीटमेंट थोडीफार बरी असं म्हणता येईल ह्या दोन्ही ट्रीटमेंटपेक्षा, की ज्याच्यामध्ये कंडिशनिंग सिरमचा वापर करून केसांना एक कोटिंग केलं करण्यात येतं, तर ही त्यातल्या त्या थोडी बरी ट्रीटमेंट आहे. पण जर तुमची केसांची कंडिशन चांगली असेल तरच ह्या सगळ्या ट्रीटमेंट करा. जर केस आधीच नाजूक असतील, तुटत असतील, आणि अशा वेळेस जर तुम्ही हा ट्रीटमेंट कराल त्याचे दुष्परिणामच तुम्हाला होतील.
1: नक्कीच. श्रद्धा, ते एकदा केस पांढरे दिसायला लागले की मग वारंवार केसांना कलरिंग केलं जातं, घरच्या घरी मेहंदी लावली जातात, नाहीतर वेगवेगळे डाय वापरले जातात, तर या सगळ्यांचे पण दुष्परिणाम असतीलच ना? कारण आजकाल पांढरे केस दिसावे असं कोणालाच वाटत नाही.
0: हो ना.
1: याबद्दल काय सांगा?
0: सगळ्यांना तेच असतं की माझे केस हे काळेच राहायला हवेत.
1: अगदी
0: ना. 70 एखादी स्त्री असेल तर तिलाही तेच वाटतं की माझे केस मला
1: दिसायला पाहिजे.
0: पण हे जे केमिकल्स आपण यूज करत आहोत सध्या हेअर कलरच्या माध्यमातून, त्याच्यात अमोनिया असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट आपल्या केसांवर होतात, केस तुटणे, काही लोकांना तर रिएक्शन पण होते हेअर कलर लावल्यानंतर. तर हेअर कलरचा वापर जो आहे तो कमीत कमी करावा
1: पाहिजे.
0: त्या व्यतिरिक्त तुम्ही मेहंदी यूज करू शकता,
1: नॅचरल
0: मेहंदी. किंवा आजकाल असे पण हेअर कलर आहे जे की मेहंदीच्या फॉर्म मध्ये असतात, त्याचा रंग जो आहे तो काळा येतो, पण ते थोडे कमी हानिकारक म्हणता येईल. पण प्रत्येक याचे साईड इफेक्ट जर होतात, जसं तुम्ही मेहंदी जरी लावाल तरी तुमचं असं लक्षात येईल की मेहंदी लावल्यानंतर तुमचे केस जे आहेत ते कडक झालेले आहेत, ड्राय झालेले आहेत
1: आणि खूप खास सुटते मेहंदी लावली की
0: खास सुटते. त्याच्यामुळे मी पेशंटला नेहमीच हा सल्ला देते की तुम्हाला जेव्हाही हेअर कलर लावायचं असेल तेव्हा व्यवस्थित चेहऱ्याला देखील मॉइश्चरायझर लावा. कारण जेव्हा तुम्ही हेअर कलर लावता त्याचं काही प्रमाणामध्ये जो कलर असतो तो आपल्या त्वचेमध्ये देखील
1: शिरतो,
0: त्याच्यामुळे प्रॉपर मॉइश्चरायझर चेहऱ्याला देखील लावायला हवं आणि माइल्ड शॅम्पूचा वापर करायला हवा. कारण त्याची साईड इफेक्ट इतकी असतात की काही दिवसानंतर जर तुम्हाला तो हेअर कलर सूट झाला नाही तर त्वचेवर पण एक काळा रंग निर्माण होतो.
1: कारण केस धुताना बरेच ते सगळे केमिकल्स आपल्या चेहऱ्यावर
0: पण येतात. त्याचे तुम्हाला साइड इफेक्ट लगेच नाही दिसून पडणार.

0: एक 5-6 वर्ष झाली की हळूहळू तुमची स्किन जेव्हा वीक होते तेव्हा मग ते त्वचेवर देखील त्याचे साईड इफेक्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होते.
1: अगदी खरंय. आजकाल हेअर ट्रान्सप्लांटचं प्रमाणही खूप वाढलंय डॉक्टर, तर हे हेअर ट्रान्सप्लांट कितपत सेफ आहे? कारण टक्कल कोणालाच नको असतं आणि आपल्याला परत केस यावेत असं प्रत्येकालाच वाटतं, तर हेअर ट्रान्सप्लांट बद्दल काय सांगा?
0: हेअर ट्रान्सप्लांट काही स्पेसिफिक कंडिशन मध्ये करणं गरजेचं राहतं. जसं मी म्हटलं, जेव्हा केस गळती ही अनुवांशिक असेल ज्याच्यामध्ये अँड्रोजेनेटिक अलोपेशिया हा कॉमनली होताना दिसतो, तर त्याच्यात जर मेल पॅटर्न बॉल्डनेस होत असेल, जेव्हा तुम्हाला वयाच्या अगदीच 20व्या वर्षी 25व्या वर्षी टक्कल पडत असेल, तर अशा कंडिशनमध्ये डॉक्टर तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटचा सल्ला देतो. पण त्याआधी पण काही ट्रीटमेंट्स असतात, जसं की काही तोंडावाटे औषधी असतात, काही सिरम्स असतात, काही ट्रीटमेंट ज्याच्यात पीआरपी आहे, स्टेम सेल ट्रीटमेंट आहे. ह्या ट्रीटमेंट जेव्हा केल्यानंतरही तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळत नाही, मग अशा कंडिशनमध्ये टक्कल जर पडली असेल तर तुम्हाला केश प्रत्यारोपण करणे हेच गरजेचं राहतं.
1: अगदी.
0: तर अशा काही कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये हाच एक लास्ट पर्याय म्हणता हेअर ट्रान्सप्लांट, तर त्यावेळेस तो करावाच लागतो.
1: पण तोही तज्ञांकडूनच करून घ्यावा.
0: नक्कीच, तज्ञांकडून, कारण की खूप सगळे भरपूर जागेवर अशा तुम्ही ऍडव्हर्टाईज बघाल की इथे हेअर ट्रान्सप्लांट होतं, पण ह्या सगळ्या गोष्टी तज्ञाकडून करून घेणंच तेवढंच महत्वाचं आहे. कारण की ही काही साधी प्रोसिजर राहत नाही, पूर्ण एक दिवस त्याच्यात अख्खा दिवस जातो. ह्याच्यामध्ये व्यवस्थित ओटीमध्येच ते करायला हवं, नाहीतर इन्फेक्शन किंवा ह्या सगळ्या गोष्टी वाढू शकतात. आणि रिझल्ट म्हणजे केश प्रत्यारोपण केल्यानंतर तुम्हाला किती त्याच्यातून रिझल्ट मिळतो आहे हे देखील चेंज होऊ शकतं असं म्हणता येईल. जेव्हा तुम्ही
1: प्रत्येकाच्या शरीरानुसार त्याचे हे राहतील
0: हो
1: प्रतिसाद.
0: नक्कीच. आणि तुम्ही कुठून करत आहात त्यावर पण ते डिपेंड राहील.
1: अगदी. श्रद्धाताई, अकाली पांढरे केस होणं, कोंडा होणं, फाटे फुटतात, राठपणा येतो, ड्रायनेस, तर या सगळ्यांवर काही थोडाफार घरगुती उपाय पण सांगता येईल का?
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही तुमच्या केसांकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं, तेल लावायला हवं केसांना व्यवस्थित, जसं आपण म्हटलं की क्लिन्झिंग, कंडिशनिंग आणि मॉइश्चरायझिंग ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित वापर करायला हवा. कुठल्याही गोष्टींचा अतिरेक करू नये. जसं होममेड रेमेडीज ज्या यूज होतात, तर दही, लिंबू, ह्या अतिप्रमाणात
1: रस लावणे,
0: ह्या अतिप्रमाणात नको व्हायला. कारण जिथे अतिप्रमाणात ह्या गोष्टींचा वापर झाला तिथेच त्याचे साईड इफेक्ट सुरू होतात. माइल्ड शॅम्पूचा वापर व्हायला हवा. डेली शॅम्पू पण नको करायला, तर आठवड्यातून 2 वेळा तरी तुम्ही केस धुवायला हवेत. आणि केसांकडे एक व्यवस्थित निगा राखायला हवी माइल्ड प्रॉडक्टचा वापर करून, की ज्याच्यामध्ये पॅराबेन, SLS हे कमी असतील.
1: तर मग आपले केस हे नेहमी निरोगी आणि सुंदर दिसावे असं आपल्या सगळ्याच मैत्रिणींना वाटतं, तर मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल?
0: त्याच्यासाठी काही इम्पॉर्टंट टिप्स राहतील. त्याच्यात सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे तुमची जी लाईफस्टाईल आहे ती तुम्ही कुठेतरी ठीक करायला हवी. ज्याच्यामध्ये सकाळी वेळेवर उठणं, रात्री वेळेवर झोपणं, मोबाईल कमीत कमी बघणं, त्यानंतर डेली एक्झरसाइज करणं, मेडिटेशन करणं, म्हणजे ज्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्स आहेत त्यांच्यासाठी हे स्पेसिफिक इम्पॉर्टंट राहील की त्यांनी योगा, मेडिटेशन याकडे लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर सकस आहार घेणं ज्याच्यामध्ये प्रोटीन आणि फळं हे देखील समाविष्ट असतील. आणि त्याचबरोबर तुमच्या केसांना तुम्ही प्रदूषणापासून दूर ठेवायला हवं, खूप जास्त उन्हापासून दूर ठेवायला हवं. आणि त्याचबरोबर ताण कमी ठेवायला हवा, की जेणेकरून तुमचा जो हेअर फॉल आहे तो कमी होईल. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं आपण, तर आपले केस हे नेहमीच चांगले राहतील, चमकदार राहतील,
1: सुंदर दिसतील.
0: सुंदर दिसतील. नक्कीच.
1: नक्कीच. तर मैत्रिणींनो, तुम्ही श्रद्धाताईंनी सांगितलेल्या सगळ्या टिप्सचं पालन करा आणि तुमचे केस नेहमीच आरोग्यदायी आणि सुंदर ठेवा. तर डॉक्टर श्रद्धा, आज आपण इथं आलात आणि केसांच्या आरोग्यासाठी याविषयी आम्हाला इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

आरोग्य संवाद या मालिकेअंतर्गत केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉक्टर श्रद्धा मोहल्ले यांची कविता कोहळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण जागर आर्थिक साक्षरतेचा या मालिकेअंतर्गत गृहकर्ज घेण्यापूर्वी याविषयी सविस्तर माहिती सीए मानसी भालेराव यांच्याकडून जाणून घेतली. शिवाय आताच केसांच्या आरोग्यासाठी याविषयी डॉक्टर श्रद्धा मोहल्ले यांची मुलाखत ऐकलीत, सविस्तर माहिती जाणून घेतलीत. हा कार्यक्रम आजचा कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा. बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचा एक वाजला आहे. यानंतर विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही आता संक्षेपित करीत आहोत.

सोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल. तसंच मिस्ट्रल एआयचे सहसंस्थापक अर्थूर मेंश यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नॉनमेश याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विवाटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्यसंग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिनं शस्त्र खाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं. पुष्पा महतो झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा भागात सक्रिय होती. जेएमएमचे माजी खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरडीह येथील भूसुरुंग स्फोट यासारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. मिझोराममधून राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी आज मतदान होणार असून सत्ताधारी झोरम पीपल्स मूव्हमेंट आणि विरोधी मिझो नॅशनल फ्रंट यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसनं मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6ही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोने आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला.
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी

कोलंबियानं उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानानं पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडनं क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेसीनं ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप केमध्ये पोर्तुगाल आणि काँगो यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. ऑस्ट्रियानं जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेनं इराकवर 4-1 मात केली. आज ग्रुप एमध्ये झेकियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी तर मेक्सिकोचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. एफआयएच महिला हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं उरुग्वेवर 3-2 अशी मात केली. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा सलग तिसरा विजय असून अ गटात भारत अग्रस्थानी आहे. भारताचा उपांत्य फेरीत सामना चिलीविरुद्ध कोरिया सामन्यात जिंकणाऱ्या संघाशी येत्या शनिवारी म्हणजे 20 जूनला होणार आहे. अन्नपदार्थांशी निगडीत सर्व व्यावसायिकांना हाताळणी आणि इतर प्रक्रियेसाठी फक्त सुरक्षित आणि गंजरोधक सुऱ्या ब्लेड्स तसंच इतर साधनं वापरण्याचे निर्देश FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे बंडखोर आमदार ऋतुपर्ण बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेते म्हणून नेमणूक करण्याच्या सभापती रवींद्र बोस यांच्या निर्णयाला अंतरिम मनाई करण्यास कलकत्ता उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या प्रकरणी उमेदवारी नाकारण्यात आलेले तृणमूलचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: कन्याकुमारी में भी स्वामी विवेकानंद स्मारक स्टीमर से गए। भले ही अपने गंगा जी में नाव पर सवार न हुए हों, लेकिन अमरकंटक नर्मदा नदी पर जाना चाहते हैं।
1: चट्टोपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे। यापुढची सुनावणी 28 जुलैला होणार आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। युद्धाचं सावट असलेल्या जगात आध्यात्मिक उन्नतीची गरज इतर कोणत्याही काळापेक्षा अधिक असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पॅरिसमध्ये विवाटेक 2026 या शिखर परिषदेत सहभागी होणार। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित। आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
2: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोतो 1:40 आणि 32 सेकंद झाली आहेत। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
3: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र।
4: बीड जिल्ह्यात जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात कमी पाऊस, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचा कृषी विभागाचा सल्ला, जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन विविध कार्यक्रमांनी साजरा आणि शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात।
3: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती।
4: बीड जिल्ह्यात सध्या खंडित आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे। जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठा मुबलक आणि गुणवत्तापूर्ण उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनानं चोख नियोजन करावं, तसंच जिल्ह्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई निर्माण

0: करणाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. जिल्ह्यात 7 जून ते 16 जून दरम्यान 11 तालुक्यांमध्ये 53.4 मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीला 143 प्रकल्पांपैकी 12 प्रकल्प कोरडे आहेत. गेवराई तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन आमदार विजयसिंह पंडित यांनी जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नदीपात्रात ग्रामस्थांना पिण्याचं पाणी आणि गुरांसाठी पाणी सोडण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच वितरिका क्रमांक 4 मधून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी वृक्षारोपण आणि पर्यावरण जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. हरित बीड अभियानांतर्गत निसर्गाकडून प्रेरणा, हवामान आणि आपल्या भविष्यासाठी या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पर्यावरणाचं रक्षण करण्याची तसंच प्लास्टिकचा वापर न करण्याची सामूहिक शपथ घेतली. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं. बीड जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. विद्यार्थ्यांचं हसतमुख स्वागत, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुरुवात हा संदेश देत जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव अभियान आनंदी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलं. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी शिरूर कासार तालुक्यातल्या खोकरमोहा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नव्यानं प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी परळीत वैजनाथ तालुक्याचा दौरा करून विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, जनगणना कामकाज, महसूल प्रशासन तसंच ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या समस्या यांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सोयाबीन बियाण्यांचं वाटप तसंच विविध बचत गटांना सुमारे 43 लाख रुपयांच्या कर्ज वितरण आदेशांचं वाटप करण्यात आलं. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसंच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आयुष्मान भारत मिशन समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे यांनी आष्टी इथं आढावा बैठक घेतली. या दोन्ही योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांना उपचार घेताना येणाऱ्या अडचणी, आयुष्मान कार्डचा आढावा तसंच शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. बीड इथं राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं नेत्रदान श्रेष्ठदान या विषयावर जनजागृती व्याख्यान पार पडलं. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करत अंधत्व निर्मूलनासाठी योगदान देण्याचं आवाहन करण्यात आलं. बीड जिल्ह्यात आगामी पावसाळ्यासाठी प्रशासनानं विभागनिहाय वृक्ष लागवडीचं विशेष उद्दिष्ट निश्चित केलं असून संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचं काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. इतर घडामोडी संक्षिप्त स्वरूपात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या अर्थात सारथीच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या ऐतिहासिक किल्ले धारूर इथं विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. बीड जिल्हा पोलीस विभागासाठी 4 AI सर्व्हेलन्स व्हेकल्सचं उद्घाटन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या हस्ते झालं. माजलगाव, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धाडी टाकून लसीचा साठा नष्ट केला तर रिफाईन सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला. बीड तालुक्यातल्या हिंगणी खुर्द इथल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणंद रस्ता अतिक्रमण हटवून मोकळा करण्याचे आदेश तहसीलदारांनी जारी केले. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बीड शहर आणि ग्रामीण भागात विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातल्या विविध शैक्षणिक संस्था आणि संघटनांनी अभिवादन केलं. माजलगाव तालुक्यातल्या श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी इथं अधिक मासानिमित्त लाखो भाविकांनी भगवान पुरुषोत्तमाचं दर्शन घेतलं. महिनाभर चाललेल्या या यात्रेत दररोज अन्नदान, भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले.
1: बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: लिखा है कि आज की इबारत बहुत ही शानदार है और वास्तविकता से जुड़ी भी है. है कौन यहाँ पर जिसकी जीवन रूपी नैया दुखों रूपी तूफानों से न डगमगाई हो, लेकिन जिसने भी सच्चे मन से अपने परम पिता परमेश्वर को याद किया उसका जो है उसकी डगमगाती नहीं है सही हो गई है. वहीं एक श्रोता लिखते हैं कि बचपन में कागज की नाव बनाते थे, अब नाती के लिए बनाकर फिर से बचपन को जी लेते हैं. क्या बात है, बहुत सुंदर. वहीं एक श्रोता ने लिखा है कि आप बीच में जो चिंगारी कोई भड़के वाली गीत की धुन सुनवा रही है उसमें बहुत ही आनंद आ रहा है. वहीं एक श्रोता ने लिखा है कि वैसे तो आज जो गीत आप सुनवा रही हैं वो बेहद पसंद आ रहे हैं और आप ही के नाम पर आधारित नदी पर बात हो रही है, लेकिन

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान शांततेत सुरू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. आणि सोन्यावरचं आयात शुल्क वाढवल्यावर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. सकाळी 8 मतदानाला सुरुवात झाली असून सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात 9 मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे. 619 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. दुपारी 12 61 उमेदवारांनी आपलं मतदान नोंदवलं. नांदेड मतदारसंघात दुपारी 12 57 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर लातूर, बीड, धाराशिव मतदारसंघात 53% मतदान झालं. परभणी, जालना मतदारसंघांसाठी 466 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र इथं दुपारी 12 केवळ 27% मतदारांनी मतदान झालं. त्यामुळे मतदारांना मतदान करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. अमरावती मतदारसंघात महानगरपालिकेतल्या काँग्रेसच्या 17 नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. मात्र इतर नगर परिषदांमधल्या नगरसेवकांना असा कोणताही आदेश दिलेला नाही. भंडारा गोंदिया मतदारसंघात मतदानासाठी भंडारा जिल्ह्यात 2 आणि गोंदिया जिल्ह्यात 2 अशी एकूण 4 मतदान केंद्र उभारली आहेत. 457 मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान सुरू आहे. 836 मतदार मतदान करणार असून त्यासाठी 14 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातल्या सर्व जागांवर महायुती मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख

प्रमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या आयुध कारखान्यात 10,000 टनाच्या अल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एस्ट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अल्युमिनियम एस्ट्रुजन बनवण्याची क्षमता या एस्ट्रुजन प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदरांजली वाहताना समाज माध्यमावर म्हटलंय की राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्य संग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118 तर आयआयटी मुंबई 134 क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170 क्रमांकावर आहे. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25-30 टनावर आलं आहे. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर अधिक असल्यानं मे महिन्यात सोनं आयातीच्या मूल्यात 34% वाढ दिसून आली. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 मधल्या ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे बैठकीचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री मोदी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांच्यासोबत बैठक घेतील. हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर यावेळी चर्चा होईल. त्याचप्रमाणे अल्स्टॉम कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही प्रधानमंत्री चर्चा करतील. रेल्वे आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला जाईल. तसंच मिस्ट्रेल एआयचे सहसंस्थापक आर्थर मिंच यांच्याबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष याबाबत प्रधानमंत्री चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्री मोदी फ्रान्स दौऱ्याच्या अंतिम टप्प्यासाठी काल रात्री फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल झाले. यावेळी भारतीय समुदायाच्या सदस्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. या टप्प्यात ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याबरोबर विवाटेक या जागतिक संमेलनात सहभागी होतील. झारखंडमधली महिला नक्षलवादी पुष्पा महतो हिने शस्त्राखाली ठेवून कोलकाता पोलिसांसमोर शरणागती पत्करली. तिच्यावर 10 लाखांचं बक्षीस होतं आणि ती झारखंडमध्ये पूर्व सिंगभूम आणि सारंडा या भागात सक्रिय होती. जेएमएमचे खासदार सुनील महतो यांची हत्या आणि बुरुडिया येथील भूसुरुंग स्फोट यांसारख्या अनेक घटनांमध्ये तिचा सहभाग होता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लखनौमध्ये काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 170 धावांनी विजय मिळवला. शुभमन गिलच्या 154 आणि ईशान किशनच्या 125 धावांच्या जोरावर भारतानं 402 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तान 232 धावाच करू शकला. शुभमन गिल सामनावीर ठरला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ग्रुप के मध्ये आज मेक्सिको सिटी इथं कोलंबियाने उझबेकिस्तानचा 3-1 असा पराभव केला. ग्रुप एलच्या सामन्यात घानाने पनामावर 1-0 अशी मात केली. आर्लिंग्टनमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने क्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला. अर्जेंटिनाने अल्जेरियाचा 3-0 असा पराभव करत जोरदार सुरुवात केली. या सामन्यात स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीने ऐतिहासिक हॅट्रिक नोंदवत विश्वचषकात सर्वाधिक 16 गोल करण्याच्या मिरोस्लाव क्लोजच्या विक्रमाशी बरोबरी केली असून तो विश्वचषकात हॅट्रिक करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. दुसरीकडे ग्रुप के मध्ये पोर्तुगाल आणि काँगो यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला.
ऑस्ट्रियाने जॉर्डनचा 3-1 असा पराभव केला तर नॉर्वेने इराकवर 4-1 अशी मात केली. आज ग्रुप ए मध्ये झेकिया

0: नमस्कार मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमात मी संपदा तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपल्या भारतात अनेक थोर शास्त्रज्ञ होऊन गेलेत, पण या शास्त्रज्ञांच्या मानदेयाळीत महिलांचा प्रवेश सुनिश्चित झाला तो एका महिला शास्त्रज्ञामुळं, ज्यांच्या संशोधनातल्या कार्यक्षमतेमुळं संशोधन क्षेत्रात महिलांना प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. अशा भारतातल्या वैज्ञानिक शाखेत PhD मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणजे कमला सोहोनी, ज्यांचा आज जन्मदिवस. कमला सोहोनी या एक भारतीय बायोकेमिस्ट होत्या. बंगळुरू येथील IISc म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये काम करत असताना त्यांनी कडधान्य, दूध आणि शेंगांमधील प्रथिनांवर संशोधन केलं. 1936 मध्ये त्यांनी MSc पदवी विशेष प्राविण्यासह पूर्ण केल्यानंतर एका वर्षानं त्यांच्या समर्पण आणि संशोधन क्षमतेमुळं प्राचार्य CV रमण यांनी महिलांनाही IISc मध्ये प्रवेश देण्याचा शेवटी निर्णय घेतला, आणि हे शक्य झालं ते कमला सोहोनी यांच्यामुळं. यानंतर त्यांना UK कॅम्ब्रिज विद्यापीठात Frederick G. Hopkins प्रयोगशाळेत काम करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं, जिथे त्यांनी वनस्पतींच्या उतींचा अभ्यास केला. बटाट्यांवरील संशोधनातून त्यांनी Cytochrome C या एन्झाईमचा शोध लावला, जो वनस्पती, मानव आणि प्राण्यांच्या पेशींमध्ये आढळतो आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये आवश्यक भूमिका बजावतो. या विषयावरील त्यांचा प्रबंध 14 महिन्यांत पूर्ण झाला आणि कमला सोहोनी यांनी PhD ही मिळवली. PhD मिळाल्यानंतर कमला या 1939 मध्ये भारतात परतल्या, आणि तेव्हा 1947 दरम्यान तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या सूचनेनुसार कमला यांनी नीरा या पेयावर काम केलं. नीरा हे पेय म्हणजे विविध प्रजातींच्या ताडीच्या झाडांच्या फुलांमधून काढलेला रस. त्यांना या पेयात Vitamin A, Vitamin C आणि लोहाचं लक्षणीय प्रमाण आढळलं. नंतरच्या अभ्यासात तर असं दिसून आलं की आदिवासी समुदायातील कुपोषित किशोरवयीन मुलं आणि गर्भवती महिलांच्या आहारात नीरा या पेयाचा एक स्वस्त पूरक म्हणून समावेश केल्यानं आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली. आणि याच विषयावरील त्यांच्या कार्यासाठी कमला सोहोनी यांना राष्ट्रपती पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो, यासोबतच कमला या भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था म्हणजे CGSI च्या सक्रिय सदस्य होत्या. 1982-83 या कालावधीत त्या CGSI च्या अध्यक्ष म्हणूनही निवडून आल्या. कमला सोहोनी यांनी पदोपदी आपली क्षमता सिद्ध करून संशोधन क्षेत्रात मुलींना स्थान नाकारणाऱ्यांच्या विचारावर चपराक बसवली, आणि संशोधन क्षेत्रात मुलींकरिताही स्थान निश्चित करण्याची महत्वपूर्ण भूमिका कमला सोहोनी यांनी बजावली. आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम युववाणी, तुमची मैत्रीण संपदा सोबत. मित्रांनो, आता ऐकूया वेध विश्वाचा ही मालिका आपला मित्र समर बोबडे याच्यासह.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या.
0: मग चला घेऊया
2: हॅलो. हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेदविश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेदविश्वाची. मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर भर देताना दिसत आहेत. मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत स्पेस कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात. अलीकडेच स्वीडनने भारताच्या वेनस मिशन मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रो सोबत स्पेस कॉर्पोरेशन साठी करार केला आहे.

0: मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील माहितीवर संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिलं आहे. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे. तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे. मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जातो. दरम्यान चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळाल्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे. मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे. राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट वाढवण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम सिलेक्शन ट्रायल्स मध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे. मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत असून AI स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शन वर भर दिला जातो आहे. नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्टमुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजीमध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे. इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी आकर्षण वाढताना दिसत आहे. मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्वाची आहे. अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. आपण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यांसह. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया
2: मित्रांनो, आताच आपण वेध विश्वाचा ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह. आता ऐकूया तरुणाई ही मालिका. यात आपण ऐकूया मल्लखांबपटू निनाद दीक्षित याची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत.
3: नमस्कार मित्रांनो, आजच्या तरुणाई या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, तरुणाई या मालिकेत आज आपण राष्ट्रीय मल्लखांब पटू आणि वीरांगण संस्थेचा सहसंस्थापक आपला युवा मित्र निनाद दीक्षित याच्याशी बातचीत करणार आहोत. निनाद, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
4: खूप खूप धन्यवाद.
3: आपला आजच्या चर्चेचा विषय मल्लखांब हा आहेच, तर आपण सुरुवातीला सगळ्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की या प्रवासाची सुरुवात कशी झाली.
4: माझ्यासाठी मल्लखांबाची सुरुवात ही माझ्या शालेय जीवनातनं झाली आणि साधारण 5वीत असताना मी हा खेळ सुरू केला. आमच्या शाळेत मल्लखांब असल्यामुळे तिथे मुलांचा सराव असायचाच चालू आणि तो पाहून स्वाभाविक त्या खेळाकडे आकर्षण झालं आणि मग असंच मधल्या सुट्टीत एकदा मी

0: पण खेळून पाहिलं. त्यावेळी आमच्या सरांच्या निदर्शनास मी आलो की हा चांगला मलखांब खेळतोय, याला आपल्या टीम मध्ये घ्यायला हवं. तर मग त्यांनी सांगितलं की रोज संध्याकाळी प्रॅक्टिसला येत जा, आणि मग तेव्हापासून तो आमचा सराव सुरू झाला. तर तिथून शाळेपासून मूळतः या खेळाची सुरुवात झाली.
1: तू ज्या वेळेला पहिल्यांदा मल्लखांबावर चढलास त्यावेळेला मनात काय भावना होत्या?
0: उत्सुकता होती, आणि एक जरा मल्लखांबावर चढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक जरा थोडीशी एक तुम्ही त्याला थ्रिल असा शब्द जो वापरता किंवा थोडीशी एक भीती असते, कारण बरेचदा काही खांब उंच असतात आणि आपल्याला त्याचा सराव नसतो, गुळगुळीत असतात, त्याच्यावर कसं ग्रीप करायचं, त्याच्यावर कसं चढायचं, त्याच्यावर जे एलिमेंट करायचे ते कसे करायचे, आपली ग्रीप सुटली तर काय होईल, तर ही भावना मनात असतेच. आणि तीच खरी मजा पण असते की मलखांब प्रत्येक क्षणाला तुमच्या समोर चॅलेंज असतो. म्हणजे तुम्ही कितीही तयार खेळाडू असाल तरी तुम्ही साध्यातल्या साध्या एलिमेंट मध्ये सुद्धा फॉल होऊ शकता आणि चुका करू शकता. तर हे कारण माहिती असतंच प्रत्येक खेळाडूला, तर त्यामुळे एक जरा स्वाभाविक भीती असते, आणि जर ती भीती ओव्हरकम करून तो एलिमेंट केला तर आनंदही असतो.
1: पण या सगळ्याचा सराव कसा करतोस तू?
0: याचा सराव आता बघा, याच्यात मी जेव्हा सुरू केलं तेव्हा नागपूरमध्ये याचं जरी मल्लखांब त्यापूर्वी अनेक शाळांमध्ये होतं, पण ज्यावेळी मी हा खेळायला घेतला तेव्हा नागपुरात मला वाटतं फक्त केशवनगर शाळेत हा मलखांब खेळला जायचा, आणि नागपुरातल्या एक सेंटर पॉइंट शाळेत मलखांब खेळला.
1: कुठल्या सालची गोष्ट आहे ही?
0: साधारण 2010-10 दरम्यान वगैरे.
1: ओके.
0: 2009-10 दरम्यान. तर त्यावेळी हे दोनच ठिकाण असल्यामुळे आणि खेळ तसा नामशेष होऊ लागला होता नागपूर शहरात, खेळाडू कमी होते, आणि मग त्यामुळे तेवढा विकसित पण नव्हता, म्हणजे चांगल्या मॅट्स नव्हत्या, चांगले साधन सामग्री नव्हते, चांगलं प्रशिक्षण पण नव्हतं. म्हणजे शाळेचं प्रशिक्षण हे शाळेतले क्रीडा शिक्षक जेवढं शिकवतील तेवढं असायचं. क्रीडा शिक्षकांना 10 खेळ सांभाळायला असायचे, तर प्रत्येक वेळी तुमच्याकडे तसं लक्ष की डेडिकेटेड मलखांब कोच सारखं ते देऊ शकत नसायचे. तर त्यावेळी तर असं होतं की जायचं आणि आपण जेवढं पाहिलंय मुलं आपले सिनियर्स करतायत तेवढं करायचं. पण नंतर नंतर जेव्हा खेळात इंटरेस्ट वाढायला लागला तर हे लक्षात आलं की आपण याला अजून तंत्रशुद्ध पद्धतीने शिकलं पाहिजे, आणि मग यासाठी मी मुंबईला गेलो. काही 2-3 महिने तिथे सराव केला, तिथल्या काही कोचेसच्या संपर्कात राहिलो, त्यानंतर अधिक चांगले जे खेळाडू आहेत त्यांच्यासोबत संवाद राहिला की हे एलिमेंट कसे करतात, ते एलिमेंट कसे करतात, त्यानंतर मला या खेळाची काय प्रोसेस असते हे साधारण हा खेळ सुरू केल्यानंतर 3 वर्षांनी कळलं की मलखांब खेळायचं म्हणजे मलखांब ऍक्च्युअली तुम्हाला जर तुम्ही 1 तास सराव करत असाल तर 20 मिनिट मलखांब करायचं. हा, तुम्हाला 40 मिनिट त्या मलखांब वर प्रॅक्टिस करण्यासाठी जे व्यायाम आवश्यक आहेत ते करायचे असतात, म्हणून 15-20 मिनिट मलखांब आणि बाकी पूर्ण वेळ हा तुमचा मैदानी व्यायामावर असला पाहिजे हे तेव्हा कळलं. त्यानंतर जर तुम्हाला 3 तास, 2.5 तास सराव करायचा, एक ऍथलीट म्हणून सराव करायचा असेल, तर मग न्यूट्रिशन तुमचं तसं असलं पाहिजे, तुमची स्लीप रिकव्हरी तशी असली पाहिजे. तर मग या सगळ्या गोष्टी तंत्रशुद्ध पद्धतीने कशा करायच्या हे नंतर नंतर कळत गेलं. जेव्हा जेव्हा थोडस एक्सपोजर मिळतं, बाहेर जातो, बाहेरच्या स्पर्धकांना भेटतो, त्यावेळी आपल्याला लक्षात येतं की यांची तयारी ही तशी नाहीये जशी आपल्यासारखी, यांची तयारी खूप चांगली आहे. तर मग या तयारी मागचं काय कारण आहे? आम्हाला पहिले ती जादू वाटायची की अरे हे मुंबईचे खेळाडू म्हणजे काय काहीच्या काही कमाल करतात, हे कसं, हे शक्यच नाही, हे अमानवी आहे. पण मग नंतर लक्षात आलं की ही प्रोसेस आहे, ही काही ही कुठली जादू नाहीये, ही कुठली अशी गोष्ट नाहीये की जी असाध्य आहे, ती साधता येऊ शकते, पण त्या ते साधायला एक निर्धारित साधना पण आहे. माझ्याकडे जे कोणी पालक पण येतात की मलखांब शिकवायचं आहे मुलांना, तर आम्ही त्यांना ते सांगतो की हा खेळ असा नाहीये की तुम्हाला प्रत्येक म्हणजे पहिल्या दिवसापासून चुरशीचा वाटेल, तुम्हाला कबड्डी पहिल्या दिवशीपासून चुरशीची वाटते, कारण कोणाला तरी आउट करणे, कोणाला तरी हे आहे आपल्याला स्पर्श करून वापस येणे, ती लाईन क्रॉस करणे, या सगळ्या गोष्टी आहेत. तर ती चुरस आहे क्रिकेटमध्ये, ती चुरस आहे की चौकार, षटकार, हे विकेट, या सगळ्या घेतल्यावर त्या माणसाला एका क्षणात आनंद मिळतो. तसं मलखांब मध्ये नाही, मलखांब मध्ये एक एलिमेंट शिकायचं 2 महिन्यांची प्रोसेस आहे. तुम्ही 2 महिने त्या प्रोसेस मध्ये जाता आणि मग एक दिवस तुम्हाला तो आनंद जो एक विकेट घेतल्यावर मिळालेला असतो तो 2 महिन्यांनी मिळतो. तर तसा एक साधनेचा प्रकार असल्यामुळे आणि ही साधना असते हे 3 वर्षांनी आम्हाला कळलं, आणि आता तेव्हापासून ही कंटिन्युअस चालू आहे साधना, आताही चालू आहे.
1: तू आता म्हणालास की मुंबईला गेल्यानंतर तुझ्या समोर एक खूप नवीन विश्व उभं झालं, सो त्याबद्दल जरा डिटेलमध्ये सांगू शकलास तर.
0: बघा, इथून आम्ही जेव्हा म्हणजे माझ्या बाबांनी मला म्हटलं की तू मुंबई

0: तिला म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की सगळ्यात चांगला मलखांब कुठे शिकवला जातो, तर म्हटलं मुंबईला सगळ्यात चांगले खेळाडू आहेत तिथे नक्कीच चांगलं शिकवलं जाऊ शकतं. मग मी तिथे गेलो आणि तिथे एक प्रबोधन स्पोर्ट्स म्हणून हे होतं, तिथे मी बाबांनी मला एनरोल केलं आणि तिथे माझे सर आहेत मंदार आसेगावकर आणि तन्मय आसेगावकर सर म्हणून, तर त्यांनी मला हा खेळ पहिले समजावून सांगितला की कसा असतो काय असतो याची प्रोसेस काय असते, आणि त्यांनी मला मग महत्वही असं सांगितलं की जर तुम्हाला आता एखादा एक एलिमेंट शिकायचा आहे मलखांबर करणारा एक प्रकार तुम्हाला शिकायचा आहे आणि त्या प्रकारामध्ये तुमच्या पोटाची ताकद लागते म्हणजे तुमची कोर स्ट्रेंथ लागते, तर मग त्या कोर स्ट्रेंथसाठी कोणत्या एक्सरसाइजेस करायच्या. आता कोर स्ट्रेंथच वाढवायला 10 एक्सरसाइज असतील, पण या 10 पैकी नेमकी तुला या एलिमेंटसाठी कोणती करायची, त्या एलिमेंटसाठी कोणती करायची आणि त्या एलिमेंटसाठी कोणती करायची हे निर्धारित करणे. जसं आमच्या याच्यात एक एलिमेंट आहे शोल्डर प्लँक, तर त्याला शोल्डर प्लँक म्हटल्यावर निश्चितच आपल्याला लक्षात येतं की शोल्डर इन्वॉल्व आहे, पण जितकं शोल्डर इन्वॉल्व असतो त्यात तितकंच तो प्लँक होल्ड करण्यासाठी तुमचं कोर एंगेज असतं, कारण तुमची लोअर बॉडी तुमच्या पोटाने तुम्हाला थांबवून ठेवायची असते. तर हा सेन्स पहिले आम्हाला नव्हता, आम्हाला असं वाटायचं की शोल्डर प्लँक म्हणजे काय, तर शोल्डरची ताकद वाढवा.
1: अच्छा.
0: हा म्हणजे तुम्ही शोल्डर्सची एक्सरसाइज करा. पण मग नंतर लक्षात आलं की नाही, हे करायचंय तर असं केलं पाहिजे. तुम्हाला जर हँड स्टँड करायचंय तर हो बरोबर आहे, शोल्डर्सची स्ट्रेंथ असली पाहिजे, तुमच्या हातांमध्ये क्षमता असली पाहिजे, पण त्या छोट्याशा खांबावर तुम्ही हँड स्टँड उचलणार कसे आहात, तो प्रेस हँड स्टँड करायचा असेल तर तुमच्या लोअर बॅकमध्ये तुमच्या ग्लूट्समध्ये तुमच्या कोरमध्ये किती स्ट्रेंथ असली पाहिजे आणि ती पर्टिक्युलर पोझिशन कशी आपल्याला एकापासून दुसऱ्यावर शिफ्ट करायची आहे, ही प्रोसेस मला मुंबईत शिकायला मिळाली. आणि मग ती तिथे शिकल्यानंतर त्यांनी मला हे सांगितलं की तू अशीच प्रोसेस नागपूरला पण शिकव सगळ्यांना, म्हणजे जो प्रत्येक खेळाचं बेसिक असतं की पहिले वॉर्म अप होतं, स्ट्रेचिंग, बेंडिंग, कंडिशनिंग, मग तुम्ही तो जो खेळ खेळता तो खेळ खेळता आणि मग त्यानंतर तुम्ही स्ट्रेंथ एक्सरसाइज आणि मग कुलिंग डाऊन वगैरे या सगळ्या, हा हे एका प्रकारचं प्रत्येक खेळाचं गणित असंच असतं. पण हे आम्हाला माहिती नव्हतं, कारण आम्ही 6वी 7वीत होतो आणि आम्हाला हे याची कल्पना नव्हती, मलखांब खेळायचं म्हणजे आपली लंगोट जंगी घातली की मलखांबवर चढलं असं होतं. पण त्यानंतर ही प्रोसेस मला मुंबईत लक्षात आली की आपल्याला या प्रोसेसने जायला लागतं आणि ही प्रोसेस साधारण 1.5 तास आपला घेत असते. हा तर असं एकंदरीत मुंबईत शिकायला मिळालं.
1: मल्लखांब खेळताना प्रचंड कमालाची फ्लेक्झिबिलिटी लागतेच तू आता म्हणालाच, तसंच एकाग्रता सुद्धा लागते, पेशन्सही लागतो, तर मग हे सगळं डेव्हलप करायला तू काय केलंस?
0: बघा, प्रत्येक एलिमेंटची वेगळी तयारी असते. जसं मी तुम्हाला आता उदाहरण दिलं की मला जर हँड स्टँड करायचं आहे तर माझं चित्त जर एकाग्र नसेल तर ते करता नाही येणार. तुमच्या श्वासांचं सुद्धा गणित त्यात तुम्हाला बसवावं लागतं. तुम्ही कसाही श्वास घेऊ शकत नाही, तुम्हाला कधी घ्यायचा आहे कधी सोडायचं हे लक्षात घ्यावं लागतं. आणि जसं आता तुम्ही होल्ड करून आहात हाताच्या भारावर, तेव्हा तुम्ही जोरजोरदार असा श्वास घेऊ शकत नाही, तुम्हाला बॅलन्स ठेवायला तेवढं एकाग्र चित्त लागतं, तुम्हाला एका ठिकाणी बरोबर शांतपणे पाहावं लागतं. आणि हे ते करता करता येतं. फ्लेक्झिबिलिटीचा विषय असा असतो की जर मला 1-5 शिरासन करायचं असेल, म्हणजे मानेत पाय घालायचा असेल मलखांबवर बसून, तर तो मला खाली घालता यावा पहिले, आणि कारण वर तर बसायचंय तर वर बॅलेन्स करून मग ते करायचंय.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे खाली ग्राउंडवर त्याची आधी प्रॅक्टिस जास्त केली जाते. आणि आमचं जे स्ट्रेचिंग बेंडिंगचा जो पार्ट असतो वॉर्म अप झाल्यानंतर, त्यात आम्ही ते सगळं कव्हर करत असतो की आम्हाला ज्या ज्या एलिमेंट्सची तयारी करायची त्याची स्ट्रेचिंग बेंडिंग आम्ही आधीच आमची ग्राउंडवर करत असतो, तर स्ट्रेचिंग बेंडिंग तिथे होऊन जातं. पेशन्स वगैरे तर तुम्हाला तो करता करता तो डेव्हलप होतो.
1: हा.
0: आणि एकाग्रता सुद्धा, म्हणजे याच्यात असं आहे, मला क्रीडा भारतीचे अखिल भारतीय सहमंत्री होते प्रसन्नजी हरदास, त्यावेळी ते आमच्या जेव्हा मैदानावर आले त्यांनी एक छान गोष्ट मला सांगितली की निनाद तू एकही खेळाडू असा नाही पाहणार जो मोठ्या स्तरावर खेळ खेळतोय आणि तो हुशार नसेल. हा, तू कोणाचंही उदाहरण घे, तू धोनीचं उदाहरण घे, तेंडुलकरचं उदाहरण घे, कोहलीचं उदाहरण घे, इकडे सुनील छेत्रीचं उदाहरण घे, किंवा कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही खेळाडूचं उदाहरण घे, तो तुला हुशारच दिसेल. आणि त्यावेळी ते एक लक्षात आलं की एक तर तुम्ही खेळ खेळता खेळता हुशार होता, किंवा जो हुशार असेल त्याला एक तो एज असतो की तो खेळाला नीट समजू शकतो, कारण स्पून फीडिंग एका स्तरापर्यंत तुमचा कोच करत असतो की असा असा एलिमेंट बसवून देणे, हे कर, हे रुटीन कर. एका वेळेनंतर तुम्हाला तुमचं रुटीन ठरवायचं असतं, तुमची बॉडी प्रत्येक गोष्टीला कसं अडॉप्ट करते. जसं तुम्हाला लिहून दिलं असेल की तुला चणे खायचे आहेत आता चणे तुम्हाला सूट करतायत नाही करतायत हे तुमच्या शरीरात तुम्हाला कळतं.
1: बरोबर.
0: लहान मुलं तितके फारसे बोलत नाही,

0: तर त्यांचं चालून जातं. पण एकदा साधारण जसं 12वी नंतर मुलं हे झाले, तयार झाले, की मग त्यांना लक्षात येतं की हे मला पचतं किंवा हे मला पचत नाही, हे म्हणजे ते दूध मला चालतं किंवा नाही चालत, आणि मग तेव्हा त्यांच्याकडे पर्याय असतात. तर त्यावेळी जो व्यक्ती जास्त चांगल्याने ते हँडल करेल तो त्या खेळामध्ये जास्त पुढे जाण्याची शक्यता असते.
1: फ्युचर प्लॅन्स विषयी काय सांगशील?
0: ज्या खेळासोबत संलग्नित आहे त्या खेळासोबत संलग्नित राहायचंय. माझी कायम ही अशी कंप्लेंट राहिली आहे माझ्या पूर्वीच्या खेळाडूंना, संघटकांना आणि मल्लखांब प्रेमींना घेऊन, की मल्लखांब जितका असा तळहाताच्या फोडासारखा तुम्ही जपायला हवा होता तो जपला नाही, किंवा त्याच्या अवतीभवती असं एक वातावरण तयार नाही झालंय की या खेळातले लोक याच खेळात राहतील जास्त वेळ, आणि त्यामुळे हे माझ्या पुढच्या जनरेशननी म्हणू नये हे कायम माझ्या डोक्यात राहिलंय. त्याचसाठी विरांगण संस्था सुद्धा आम्ही सुरू केली.
1: अच्छा.
0: आणि त्यानंतर आता आम्ही स्वास्थ्यम स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमी सुद्धा सुरू केलेली आहे. त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मल्लखांब प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे. तर त्यामुळे आम्ही चांगले प्रशिक्षण केंद्र जिथे चांगल्या सुविधा, चांगले कोचेस असतील आणि चांगल्या सुविधा म्हणजे खरंच नागपूर शहरात किंवा विदर्भात नसतील अशा चांगल्या सुविधा, जसं आता आमच्या विरांगण संस्थेत तीनही ऍपरेटर्स आहेत. आमच्या लहानपणी ते नसायचे. आता आम्ही जी संस्था सुरू केली त्या तीनही ऍपरेटर्स आहेत, क्रॅश मॅट्स आहेत, चांगल्या फ्लोअर मॅट्स आहेत. तर ती सगळी सोयीसुविधा दिली. आणि जेव्हा तुम्ही चांगल्या सोयीसुविधा देता तेव्हा पालक येऊन तुम्हाला फीस पण चांगली देतात. फीस पण चांगली देतात, तुमचे कोचेस चांगले त्यातनं अर्न करू शकतात, त्यातनं पैसे कमवू शकतात. मॉनिटायझेशन आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: कोणत्याही खेळामध्ये आता आपल्याकडे ना एक असा भाव असतो की सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात जो माणूस काम करतोय त्यांनी पैसेच घेऊ नये. म्हणजे व्याख्याता आहे का तर पैसेच घेऊ नये. अरे तू संगीत नाही, तू क्लासेसचे पैसे कशाला घ्यावे, तू तुझ्या गुरूंकडनं तर फुकट शिकला ना, असा एक थोडासा भाव असतो. की हे या गोष्टीला खूप चांगलं मानलं जातं की नाही तो हे आहे पण तो पैसे नाही घेत. माझं असं मत आहे की संस्कृती असेल, सांस्कृतिक खेळ, सांस्कृतिक विषय हे तेव्हा चांगल्याने जपले जातील जेव्हा त्या क्षेत्रात कार्यरत लोकांना त्याचा आर्थिक मोबदला सुद्धा मिळेल. हा म्हणजे त्यांना जर आता मला मल्लखांब खेळायचंय किंवा मल्लखांबचं संघटक व्हायचंय किंवा खेळाडू व्हायचंय किंवा प्रशिक्षक व्हायचंय, आणि जर मल्लखांब प्रशिक्षक म्हणून जर मी उदरनिर्वाह करू शकत नसेल तर मग मी या खेळात फार काय टिकू शकणार नाही.
1: बरोबर.
0: ठीक आहे. पण या खेळातनं सुद्धा प्रशिक्षकांचा उदरनिर्वाह होऊ शकतो, इथल्या संघटकांचा होऊ शकतो, इथे जे क्लब्स काढतात त्यांचा होऊ शकतो. हे जेव्हा तुम्ही सिद्ध करता तेव्हा तो खेळ चांगल्याने वाढतो. आणि मला कुठेतरी वाटतं की ते मुंबईनी चांगल्या पद्धतीने केलं, की मुंबईत प्रशिक्षक का बरं तयार झाले इतके चांगले, कारण तो जर सेशन घ्यायला जातोय तर त्याला पर सेशन त्याचे पैसे मिळत आहेत. आपल्या इथे काय अपेक्षा असते की नाही नाही जा तू खेळ टिकव. खेळ टिकव कसा? त्याला त्याला किमान पेट्रोलचा खर्च लागणार आहे, तो त्याचा वेळ देतोय, या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. तर आम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या एक मॉडेल तयार केलं की या खेळाला जर आपल्याला टिकवायचं असेल तर या या पद्धतीने जावं लागेल. कोचेसला पण, संघटकांना पण, प्रशिक्षकांना, सगळ्यांना डोक्यात घेऊन सगळ्यांच्या परीने हा खेळ असा विन विन सिच्युएशन असली पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही एक चांगलं स्वास्थ्यमचं पण प्रशिक्षण केंद्र तयार केलंय, चांगलं विरांगणचं पण केलंय, आणि छान त्या मागे उत्तम काम चालू आहे.
1: तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी नागपूर आकाशवाणीतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तू वेळात वेळ काढून आलास आणि आपल्या सगळ्या युवा श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्यास त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभार मानते. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया तरुणाई या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार. मित्रांनो, आताच आपण तरुणाई या मालिकेत मल्लखांबपटू निनाद दीक्षित याची स्वर्णिमा कमलवार हिनं घेतलेली मुलाखत ऐकली.

मित्रांनो, आताच आपण तरुण आई ही मालिका ऐकलीत आपला मित्र समर बोबडे याच्यासह. मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आजच्या युववाणी कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्य अतुल साखरकर यांचं, तर सादर करते होते डॉक्टर विजय सिंग राजपूत. तर मित्रांनो, भेटूया पुन्हा आपल्याच आवडत्या युववाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत संपदाचा नमस्कार.

0: आप सुन रहे हैं विविध भारती देश की सुरीली धड़कन। थोड़ी देर में आप सुनेंगे कार्यक्रम जयमाला।
1: परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्स मधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित। गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी। आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 मध्ये आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश। राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं। यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघांचा समावेश आहे। तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं। नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला। नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465

सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगावमध्ये 630 पैकी 616, सोलापूरमध्ये 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकांचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेझिन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा एक महत्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं बेझिन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल एआयचे सीईओ आर्थूर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. सीएमए सीजीएमचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नौवहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. सीएमए सीजीएम कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून एलएनजीवर चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायमन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते. उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालं आहे. बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे यांचा समावेश आहे. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात आंदोलन करण्यात आलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. गडचिरोलीतलं लोहखनिज उत्तम दर्जाचं असल्यानं ते महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून विकसित होईल. या खाणींमधून 2030 पर्यंत 5 कोटी टन लोहखनिज उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. पोलाद उद्योगासाठी राज्यात अनुकूल परिसंस्था असून यातून 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य राहत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे.
कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवर

0: चा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. मुंबईत 1862 बॉम्बे गॅस कंपनीची स्थापना झाली होती. त्या काळात जे तंत्रज्ञान उपलब्ध होतं त्याचा वापर करून 450 किलोमीटर लांबीची गॅस पाईपलाईन सुरू केली होती. मुंबईच्या पथदिव्यांसाठी या गॅसचा वापर केला जात होता आणि 120 वर्ष ही पाईपलाईन सुरू होती असं फडणवीस यांनी सांगितलं. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118 तर आयआयटी मुंबई 134 क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170 क्रमांकावर आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडा हिनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी, स्नेहा, प्राची आणि निखिल या 4 मुष्टीयोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. दैवी शक्ती असल्याचा दावा करून एका महिलेवर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका भोंदू बाबाला आणि त्याच्या 7 साथीदारांना पुण्यात अटक करण्यात आली. त्यात 6 महिलांचा समावेश आहे. पुण्यात खराडी भागातल्या या बाबाच्या आश्रमाची झडती घेऊन पोलिसांनी विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक सामुग्री, 15 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि 6.5 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, कोकण आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसोबत उच्चस्तरीय बैठक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्र सरकारकडे मागणी. आणि शैक्षणिक संस्थांच्या क्वाकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, अनेक जागतिक आव्हानांच्या सावटाखाली G7 शिखर परिषद नुकतीच फ्रान्समधल्या एव्हियन शहरात संपन्न झाली. रशिया युक्रेन युद्ध आणि मध्य पूर्वेतील तणाव यांसारख्या गंभीर आव्हानांच्या सावटाखाली पार पडलेल्या या परिषदेत जागतिक आर्थिक असंतुलन कमी करणं या मुख्य मुद्द्यावर उपस्थित देशांच्या प्रमुखांनी मंथन केलं. विशेष म्हणजे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत जागतिक हिताचे आणि सागरी व्यापाराच्या सुरक्षेचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. या परिषदेत नेमके कोणते महत्वाचे निर्णय झाले, जागतिक राजकारणावर त्याचे काय परिणाम होतील आणि भारताच्या दृष्टीनं या परिषदेचं महत्व काय, या संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अक्षय रानडे यांच्यासोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार सर, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, फ्रान्समधील एव्हियन शहरात नुकत्याच पार पडलेल्या G7 शिखर परिषदेची पार्श्वभूमी पाहता यंदाच्या परिषदेचं जागतिक राजकारणात नेमकं काय महत्व सांगाल? या परिषदेचं घोषवाक्य आहे की प्रमुख आंतरराष्ट्रीय आव्हानांना तोंड देण्यासाठी

0: कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: नमस्कार सर, आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, फ्रान्समधील एव्हियन शहरात नुकत्याच पार पडलेल्या G7 शिखर परिषदेची पार्श्वभूमी पाहता यंदाच्या परिषदेचं जागतिक राजकारणात नेमकं काय महत्व सांगाल? या परिषदेचं घोषवाक्य आहे की प्रमुख आंतरराष्ट्रीय आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र काम करणं. तर या घोषवाक्याचा मतितार्थ थोडक्यात काय सांगाल?
2: एव्हियन मध्ये यंदाची जी G7 परिषद झाली ती दोन तीन कारणांसाठी महत्वाची ठरते. पहिलं म्हणजे एकंदरच जगातील सत्ता संतुलनाची रचना आता बदलताना दिसते. म्हणजे युक्रेनचं युद्ध असेल, पश्चिम आशियातील अस्थिरता असेल, किंवा बाजारातील अनिश्चितता असेल, किंवा इव्हन AI सारख्या तंत्रज्ञानामुळे होणारी जी काही स्पर्धा आहे, त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही परिषद झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यातले जे एजेंडा आहेत ते पण याच अनुषंगाने घेतलेले आपल्याला लक्षात येतात. दुसरं म्हणजे यावेळेचं जे अध्यक्ष म्हणजे फ्रान्स होते, त्यांनी या परिषदेचा जो मूळ हेतू होता तो सांगितला की जागतिक असमानता कमी करण्यासाठीची ही परिषद आहे आणि भागीदारी आधारित विकास हा त्यांचा हेतू आहे. अशा याची परिषद त्यांनी घेतली होती. याचा एक स्पष्ट अर्थ असा आहे की G7 हा श्रीमंत देशांचा क्लब न राहता किंवा तेवढ्या पुरतं सीमित न ठेवता तसं ग्लोबल साऊथलाही चर्चेच्या मध्यवर्ती आणण्याचा प्रयत्न या परिषदेत करण्यात आला असं आपल्याला म्हणता येईल. तुम्ही आता जे परिषदेचं घोषवाक्य म्हणाला की आंतरराष्ट्रीय एकत्र सामोरं जाण्याचं, त्याचा अर्थ सरळ आहे. म्हणजे आजच्या अनेक समस्या अशा आहेत ज्याला एकत्र सामोरे जाऊ शकत नाही. मग त्याच्यामध्ये हवामान बदल असेल, कर्ज संकट असेल, पुरवठा साखळी असेल, सायबर सुरक्षा असेल, दहशतवाद असेल किंवा अगदी न्यायापर्यंत सगळे प्रश्न असतील, सगळे आता सीमापार झालेले आहेत. त्यामुळे एकत्रितपणे सामायिक मानकं जोपर्यंत येत नाही किंवा सगळे राष्ट्रपतींमुळे तोपर्यंत या प्रश्नांना एकत्रितपणे उत्तर देता येणार नाही. जोपर्यंत संयुक्त जबाबदारी राष्ट्र घेत नाही तोपर्यंत या प्रश्नांना उत्तर देता येत नाही. याच्याच मागे कुठेतरी ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे राष्ट्राध्यक्षाखाली जी काही अमेरिकन अस्थिरता आहे किंवा त्यांच्याबद्दलची साशंकता ती पण आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेली दिसते आणि त्याही पार्श्वभूमीतून सगळ्या राष्ट्रांना एकत्र घेऊन या सगळ्यांना सामोरं जायचं हे देखील कुठेतरी त्याच्या मागे असावं असं मला वाटतं. त्याची जी G7 परिषद होती ती कुठेतरी कलेक्टिव्ह लीडरशिपची मागणी आणि त्याची एकंदर चाचणी ह्याच्यावर आहे असं मला वाटतं.
1: तर G7 परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासाच्या मुद्द्यांवर प्रगत राष्ट्रांनी कोणती ठोस धोरणं स्वीकारली आहेत?
2: जागतिक अर्थव्यवस्थेबाबत जर आपण बघितलं तर G7 राष्ट्रांनी काही महत्वाचे मुद्दे स्पष्ट केले. एक महत्वाचा म्हणजे आर्थिक सुरक्षेचा, ज्याच्यामध्ये फक्त GDPचा वाढ न बघता एकंदरच पुरवठा साखळी ज्याला आपण म्हणतो किंवा व्हॅल्यू चेन्स म्हणतो त्याला सुरक्षित ठेवणं आणि विशेषतः क्रिटिकल मिनरल्स आणि सेमीकंडक्टर सारख्या क्षेत्रांत कुठल्या विशिष्ट देशांवरतीच अवलंबून न राहता त्याचं डायव्हर्सिफिकेशन करणं, त्याचं विविधीकरण करणं ह्याच्यावरती आपल्याला एक महत्वाचा जोर दिलेला दिसतो. दुसरा भाग ह्या परिषदेत आपल्याला समोर आणलेला दिसतात म्हणजे विकासाचा जो मॉडेल आहे त्यालाच काही प्रमाणात बदलण्याची इच्छा आपल्याला पुढे आलेली दिसते. म्हणजे यंदाच्या संयुक्त निवेदनात एड डिप्लोमसी कमी करून खासगी गुंतवणूक असेल, कर्ज शाश्वतता असेल किंवा जे काही भागीदार राष्ट्र आहेत त्यांची आर्थिक स्वावलंबनासाठी प्राधान्य गोष्टी करण्यासाठी बद्दलची मांडणी असेल या सगळ्या गोष्टींची त्याच्यामध्ये समावेश झालेला दिसतो. जी पारंपरिक दृष्ट्या जी मदत असायची त्याच्यापेक्षा जास्त म्युच्युअली बेनिफिशियल पार्टनरशिप कडे वळण्याचा प्रयत्न आपल्याला या परिषदेत पुढे आलेला दिसतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकास आपण म्हणतो त्याच्यामध्ये हवामान बदलाच्या संदर्भातल्या गोष्टी असतील, नेट झिरो अर्थव्यवस्थेकडे जाण्यासाठीचे प्रयत्न किंवा त्याच्यासाठीचे व्यापारी धोरण असतील, कर सुधारणा असेल किंवा आर्थिक जे काही गुन्हे होतात या संदर्भातले कॉर्पोरेटच्या याच्यामध्ये त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे प्रयत्न असतील, ह्या सगळ्या गोष्टी जरी परिषदेत बोलल्या गेल्या असल्या तरी एक गोष्ट आपल्याला थोडी लक्षात ठेवावं लागते. कारण ह्या सगळ्या गोष्टींना ऐकताना छान वाटत नेहमी हे जे प्रगत राष्ट्र आहेत त्या याच्याबद्दल बोलत असतात पण ग्लोबल साऊथला खरोखरच किती ह्या सगळ्या याच्यामध्ये स्पेस आहे किंवा किती फायनान्सेस मिळणार आहे ह्याच्यावर अजूनही त्याची क्लॅरिटी नाही आहे.
1: भारताच्या दृष्टीनं G7 परिषद महत्वाची मानली जाते आणि भारतानं या जागतिक मंचावर ग्लोबल साऊथ मधील देशांचं प्रतिनिधित्व केलंय. तर जागतिक निर्णय प्रक्रियेत केवळ आर्थिक मदतीऐवजी या देशांना समान हक्क आणि भागीदारी मिळायला हवी अशी भूमिका भारतानं मांडली आहे, काय सांगाल?
2: आपण जर का बघितलं तर या जी सेवन परिषदेमध्ये भारत इन्व्हायटेड गेस्ट म्हणून होता, पण आपण जर का प्रत्यक्षात बघितलं तर एकंदर ग्लोबल साऊथचा प्रवक्ता म्हणून भारत तिथे गेला होता असं म्हणायला हरकत नाही. अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर भारताचा एक मुद्दा निश्चित आहे जो की त्यांनी ठामपणे मांडलेला आपल्याला दिसतो की एकंदरच ग्लोबल साऊथला फक्त आर्थिक मदत नकोय तर निर्णय प्रक्रियेमध्ये या पूर्ण ग्लोबल साऊथला समान जागा

0: पण अशा प्रकारची भूमिका भारताने घेतलेली आपल्याला दिसते. म्हणजे कर्जमाफी झालं किंवा विकास वित्त यावरची चर्चा करताना किंवा आफ्रिका, एशिया, लॅटिन अमेरिका यांचेही केंद्रस्थानी ठेवून या सगळ्या भूमिका भारत मांडताना आपल्याला दिसतो. म्हणून ग्लोबल साऊथचं प्रवक्ता म्हणून या परिषदेमध्ये भारत पुढे गेलेला आहे निश्चित आहे. आणि मगाशी आपण जसं म्हणालो की G7ची एकंदरच व्याप्ती काही प्रमाणात ग्लोबल साऊथकडे करण्याचा प्रयत्न या परिषदेत दिसला आणि म्हणूनच भारताची ही भूमिका पण काही प्रमाणात महत्वाची ठरते. मोदींनी तर विशेष एकंदर कर्जा खाली दबलेल्या विकसनशील राष्ट्रांच्या बाबत बोलताना सस्टेनेबल डेट सोल्युशन्सची मागणी केलेली आहे. कारण आपण बघतो की काही राष्ट्रांच्या कर्ज देण्याच्या काही पॉलिसीजमुळे अनेकदा वेगवेगळ्या राष्ट्रांना त्याचा त्रास झालेला आहे. सस्टेनेबल डेट सोल्युशन्स काय असू शकतात, त्याच्यानंतर खासगी गुंतवणुकींसाठी काय काय संधी असू शकतात, ह्या गोष्टींवरती भर दिलेला दिसतो. त्या दृष्टीने सगळ्या ग्लोबल साऊथचे पॉलिसीज डिझाईन करण्याची मागणी भारताने केलेली दिसतो. भारताला ना इथे आपण एक ब्रिज स्टेट म्हणू शकतो. म्हणजे एका ठिकाणी G7 ते हे सगळे प्रगत राष्ट्र आहेत आणि त्या बाजूला ग्लोबल साऊथ म्हणजे प्रगतीशील राष्ट्र आहे. भारत त्या दोघांमधला ब्रिज आहे असं म्हणायला हरकत नाही. दोघांची हित, चिंता आणि भाषांमध्ये एकमेकांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका आपण घेतलेली दिसून येते आणि ही या परिषदेची एक मोठी राजनैतिक कमाई आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: नक्कीच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानव केंद्रित AI, सर्वसमावेशकता आणि अर्थपूर्ण मानवी नियंत्रण यावर भर दिला या बैठकीमध्ये. AI विकासाचा पाया मानवी मूल्यांवर आधारित असला पाहिजे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. काय सांगाल?
0: AI संदर्भातला सत्र हा या परिषदेचा एक त्यातला त्यात सगळ्यात फ्युचरिस्टिक भाग होता असं म्हणायला हरकत नाही. जिथे पंतप्रधानांनी आपली भूमिका खूप स्पष्ट मांडली आहे, त्यांनी मानव केंद्रित AI हा शब्द वापरून 2 ते 3 मुख्य मुद्दे अधोरेखित केले असं मला वाटतं. एक म्हणजे सर्वसमावेशकता असेल आणि सुरक्षितता आणि मानवी नियंत्रण पण, म्हणजे ह्या 3 गोष्टींवरती पंतप्रधान मोदींनी भर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यांची प्रामुख्याने 4 सूचना मांडलेल्या दिसतात. एक म्हणजे AIला स्टेप बाय डिझाईनच करायचं, म्हणजे सुरुवातीपासूनच सुरक्षता आणि नैतिकता ही लक्षात घेऊन तंत्रज्ञान तयार करायचं. तो आफ्टर थॉट नसावा, म्हणजे डिझाईनच त्याचं स्टेप असावं. ह्याच्याबद्दलची काही सामान्य मानकं असावी, त्याच्याबद्दलचे काही टेस्टिंग फ्रेमवर्क असावेत, काही रेग्युलेटरी फ्रेमवर्क असावेत, अशी सूचना देखील त्यांनी जागतिक पातळीवर केलेली दिसली. त्यांनी डीप फेक ह्या सगळ्या ह्याच्यामुळे जे की मिस इन्फॉर्मेशन कॅम्पेन चालतो त्याच्याबद्दल सजग करण्याचं आवाहन केलेलं दिसतं. सायबर फसवणूक असेल याच्यावर देखील सामूहिक कारवाई व्हावी. त्याचबरोबर AIची जी फळ आहे ती ग्लोबल साऊथ पर्यंत पोहोचायला हवी, याच्यावर देखील आग्रह मोदींनी केलेला आपल्याला दिसतो. मोदींचा जर का आपण बघितलं तर मूलभूत संदेश असा जाणून येतो की AI ही फक्त कॉर्पोरेट प्रॉफिट मिळवण्याची किंवा लष्करी स्पर्धेची साधनं नसून मानवाच्या क्षमता कशा यांनी वाढवता येतील किंवा मानवी प्रतिष्ठा कशी वाढवता येईल किंवा त्याचं रक्षण करता येईल आणि एकंदरच लोकशाही मूल्यांचा सन्मान करणारी AI व्यवस्था निर्माण व्हावी अशा प्रकारचं आव्हान आपल्याला मोदींनी केलेलं दिसतं.
1: G7 शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली बैठक अत्यंत महत्वपूर्ण ठरली आणि जागतिक राजकारणाच्या दृष्टीनं या भेटीचं एकूण महत्व आपण कसं अधोरेखित कराल?
0: मोदी आणि ट्रम्प यांची जी द्विपक्षीय बैठक झाली ती फक्त द्विपक्षीय बैठक असेल असं म्हणता येत नाही. त्याला 3 स्तरांवर बघायला हवं. पहिला म्हणजे एक तर भारत अमेरिका सामरिक संबंध असतो, ज्याला आपण ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतो. जवळपास वाटतं 1.5 वर्षानंतर हे दोन्ही पुढारी एकत्र समोरासमोर भेटले. त्यामध्ये व्यापार, सुरक्षा आणि पश्चिम आशियातील घडामोडींवर सविस्तर चर्चा निश्चितपणे झाली. तर त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक महत्वाची ठरते. दुसरा स्तर म्हणजे थोडासा प्रादेशिक स्तर आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम आशिया, त्यात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ संदर्भातल्या चर्चा असतील. सध्या अमेरिका इराण समीकरण किंवा प्रतिबंध आणि समुद्रिक सुरक्षेच्या प्रश्नांमुळे संपूर्ण ऊर्जा बाजार जे अस्थिर झालेले आहे, ह्या पार्श्वभूमीवरती भारताने भारतीय समुद्री कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करणं आणि आपली समुद्र आणि ऊर्जा सुरक्षा या दोन्ही गोष्टींना पुढे करणं हे महत्वाचं असतं. कारण त्याला एक पार्श्वभूमी आहे, म्हणजे भारतीय नागरिक काही आता एक हल्ल्यात गेली तर त्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा अतिशय महत्वाची ठरते. आणि तिसरा स्तर म्हणजे एकंदरच जागतिक राजकारणाचा जो म्हणजे G7 सारख्या मंचावरती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान एकत्र येऊन रूल बेस्ड ऑर्डर, मुक्त नौवहन आणि ग्लोबल साऊथ त्यांची चर्चा करतात, तेव्हा याचा संदेश चीन आणि इतर प्रादेशिक खेळूंनाही निश्चितपणे जातो. त्या थोडक्यात ही काही प्रमाणात किंवा फोटो अपडेट नव्हती, तरी भविष्यात ह्या संबंधांना फक्त द्विपक्षीय पातळीवर नाही तर प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरती कशा प्रकारची रचना आणि वाटचाल होईल ह्याचे महत्वपूर्ण विषय याच्यावरती निश्चितच बोलल्या गेले असते. पण हे लक्षात घ्यायला हवं की एकंदर ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली काही प्रमाणात अमेरिकन परराष्ट्र धोरणाबद्दलची अनिश्चितता निर्माण झालेली आहे आणि त्याचा काही प्रमाणात भारताला देखील परिणाम भोगावे लागतात ते पण कुठेतरी मेंटेन व्हावं, स्थिरता यावी किंवा निदान पुढे काय वाटचाल असेल याचा एक आराखडा पुढे यावा याच्यासाठी पण ही द्विपक्षीय चर्चा महत्वाची होती.
1: जी शिखर परिषदेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय

0: चर्चा केली आणि या सर्व युरोपीय नेत्यांसोबतच्या बैठकीचा एकत्र परिणाम म्हणून बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये युरोपियन बाजारपेठेत भारतीय उत्पादनाची आणि सेवांची मक्तेदारी निर्माण होण्याच्या दृष्टीनं या सर्व बैठकांचं एकूण फलित आपण काय सांगाल?
1: युरोप भारताला एक विश्वसनीय लोकशाही भागीदार म्हणून अधिक गंभीरपणे बघू लागलाय. इथे एक महत्वाचा घटक असा आहे की जसं मी मगाशी म्हटलं की ट्रम्पच्या काळात अमेरिकेच्या धोरणात येणारी टोकाची वळणं म्हणजे ती नेटोचा विषय असेल, व्यापार कराराचा विषय असेल, क्लायमेट फंडिंगचा विषय, वेगवेगळ्या विषयांमुळे युरोपला पण काही प्रमाणात याचा त्रास किंवा अडचण जाणवते. म्हणून युरोप पण डायव्हर्सिफिकेशनचा प्रयत्न करून पार्टनर्स त्यांचे डायव्हर्सिफाय व्हावे या प्रयत्नात आहे. आणि इथे मात्र भारताची भूमिका खूप महत्वाची ठरते, कारण भारतासारखा मोठा बाजार असलेला आणि लोकशाही देश नैसर्गिकदृष्ट्या त्यांना युरोपला पर्याय वाटतो. म्हणून ह्या चर्चा आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात. आताच्या काळात फ्रेंड शोरिंग हा एक कन्सेप्ट फार दयास येतो, ज्याच्यामध्ये पुरवठा साखळी तुम्ही अशा देशांमध्ये हलवता जे राजकीय दृष्ट्या आपल्याला विश्वासार्ह वाटतात. सरळ सरळ संदेश हा चीनकडे जातो, म्हणजे चीनवरील अवलंबन हे काही प्रमाणात कमी करण्यासाठी युरोपियन राष्ट्र या प्रयत्नात आहेत. त्यात अमेरिकन अनिश्चितता जर का असेल तर त्या पार्श्वभूमीवरती भारत हा एक चांगला पर्याय म्हणून पुढे येतोय. मग ते फार्मा इंडस्ट्री असेल, ऑटो कंपनीज असतील, आयटी सर्व्हिसेस असतील, या सगळ्या ठिकाणी आपल्याला भारत एक महत्वाचा भागीदार युरोपसाठी पुढे येतो आणि त्या अनुषंगाने या चर्चा महत्वाच्या ठरतात. भारताला प्राधान्य भागीदार बनवण्यासाठी ही खूप मोठी ऐतिहासिक संधी आपल्याला निश्चितपणे आहे. म्हणजे अमेरिकेबद्दलची अनिश्चितता, चीनबद्दलची संभ्रमता आणि भारताचं स्थिर असणं हे या सगळ्या गोष्टी सध्या ऐतिहासिकदृष्ट्या एकाच वेळेस आल्या असल्यामुळे आपल्याला मोठी संधी डेफिनेटली आहे. युरोपला देखील ते महत्वाचं वाटतं आणि म्हणून हे म्युच्युअली बेनिफिशियल असल्यामुळे आपल्याला या वाटाघाटी वाढलेल्या दिसतात. मोदींच्या या भेटीत झालेल्या वेगवेगळ्या द्विपक्षीय चर्चांमधून व्यापार करार, इन्व्हेस्टमेंट करार, तंत्रज्ञानाबद्दलच्या भागीदारीबद्दलची चर्चा असेल, ह्या पुढच्या दशकामध्ये आपल्याला मेक इन इंडिया, मेड इन इंडिया किंवा मेड इन इंडिया फॉर युरोप अशा काही महत्वाच्या ट्रेंड पुढे येऊ शकतात. विशेषतः सेवा क्षेत्रामध्ये आणि डिजिटल पब्लिक गुड्समध्ये याचं अतिशय महत्वाचं योगदान असेल असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या ज्या काही आता चर्चा आपल्याला झालेल्या दिसतात, म्हणजे EU च्या युरोपमधल्या राष्ट्रांबरोबर आणि EU बरोबर एकत्रित, या अतिशय महत्वाच्या दृष्टीने बघायला हवं.
0: नक्कीच सर, आपण G7 परिषदेसंदर्भात आणि या परिषदेमध्ये झालेल्या भेटी, चर्चा आणि करारांसंदर्भात सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

101.1 MHz वर आणि न्यूज ऑन EIR या ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोते, आता सायंकाळचे 7:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

मंडळी नमस्कार. मंडळी, आज आहे गुरुवार, भारतीय सौर 28 ज्येष्ठ शके 1948, अर्थात 18 जून 2026. मंडळी, आता ऐकूया कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड यांच्याकडून प्राप्त झालेले आजचे बाजारभाव. शेतमालाचा प्रकार: गहू कमाल दर 2340 रुपये, किमान दर 2170 रुपये आणि सरासरी दर 2255 रुपये प्रति क्विंटल. ज्वारी हायब्रिड कमाल दर 2700

0: मंडळी, शेतामध्ये बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञान आणि सुधारित व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणं अत्यंत महत्वाचं आहे. भाजीपाला पिकांमध्ये दोडका हे एक महत्वाचं आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक मानलं जातं. योग्य नियोजन, लागवड तंत्र आणि व्यवस्थापनाच्या माध्यमातून या पिकातून चांगलं उत्पादन आणि अधिक नफा मिळवता येतो. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण दोडका लागवड व्यवस्थापन याविषयी प्रगतीशील शेतकरी प्रकाश मारुती शीतापराव यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया.
1: मंडळी नमस्कार. मंडळी, आपण शेतकरी, आपण शेती करतो, शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून आपण चांगल्यात चांगली पिकं घेण्याचा प्रयत्न करत असतो. मंडळी, आपण जेव्हा एखाद्या पिकाची निवड करतो ते पीक आपलं चांगल्यात चांगलं येईल असे आपले नेहमीच प्रयत्न असतात. मंडळी, आपण जे पिकं घेतो चांगल्यात चांगलं येतही कारण तसे आपले प्रयत्नही असतात. मंडळी, आज आपण अशीच एक प्रगतीशील शेतकरी आहेत ज्यांनी दोडका हे फळभाजी पीक खूप चांगल्या पद्धतीनं घेतलेलं आहे आणि हे जे शेतकरी आहेत हे दोडका पीक जे आहे गेल्या 21 वर्षापासून घेत असतात आणि आता तर त्यांनी विक्रम केलेला आहे. अर्थातच एकरी 14 टन दोडका या फळभाजी पिकाचं त्यांनी उत्पादन घेतलेलं आहे आणि एक आपल्या जिल्ह्यामध्ये एक विक्रम केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हे जे प्रगतीशील शेतकरी आहेत प्रकाश मारुतराव सीतापराव, रोडगी तालुका अर्धापूर जिल्हा

0: हा नांदेड येथील हे शेतकरी आहेत। तेव्हा मंडळी, आज आपण त्यांच्याकडून त्यांचे अनुभव निश्चितच जाणून घेऊयात। त्यांनी जे हे दोडका पीक घेतलेलं आहे, खूप विक्रमी असं पीक घेतलेलं आहे, ते कसं घेतलेलं आहे, त्याचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे, त्यांचे अनुभव आज त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात। तेव्हा मी आपण सर्वांच्या वतीनं प्रकाश मारुतराव सीतापराव यांचं मनपूर्वक स्वागत करतोय। प्रकाशरावजी नमस्कार।
1: नमस्कार
0: प्रकाशरावजी, आपण एक प्रगतिशील शेतकरी आहात, जिल्हाभर आपली चर्चा सुद्धा आहे, आपण विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे दोडका पिकाचं। आमच्या इतरही शेतकरी बांधवांनी असंच आपले जे अनुभव आहेत हे ऐकून चांगल्यात चांगलं पीक घेण्याचा प्रयत्न करतील, या अनुषंगानं आज आपण या दोडका पिकावर आपण चर्चा करणार आहोत। तेव्हा सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनपूर्वक स्वागत आहे। नमस्कार।
1: नमस्कार सर।
0: आपल्या चर्चेला सुरुवात करत असताना मी तुम्हाला पहिला प्रश्न असा करू इच्छितो की सुरुवातीला आपलं शिक्षण काय झालेलं आहे?
1: सर, मी 10वीपर्यंत माझं शिक्षण झालंय।
0: 10वी झाली?
1: 1990 ला 10वी झाली।
0: 1990 ला 10वी झाली, खूप छान। बरं, 1990 ची 10वी म्हणजे त्यावेळेचे बरंच शिक्षण झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही। मग त्यावेळेला 10वी शिकूनही आपण शेतीकडे वळला, त्याचं काय कारण आहे?
1: कारण काय नाही सर, आवडच आहे पहिलेपासून
0: शेती
1: आणि शेती व्यवसाय करण्याची। काही दिवस मी ट्यूबचा व्यवसाय केला पण मला काही समाधान वाटलं नाही, त्याच्यामुळे मी शेतीतच करतो।
0: बरं, आपली शेती जी आहे, जमीन किती आहे?
1: मला 5 एकर 29 गुंठे जमीन आहे सर।
0: 5 एकर 5.6 एकर जमीन आहे, खूप छान। बरं, आपल्या जमिनीला पाण्याचा स्रोत काय आहे?
1: सर, पाण्याचा स्रोत 1 विहीर आणि 2 बोरवेल आहेत। आणि सांगायचं म्हणजे अगोदर तर पाणी नव्हतंच। 1987 ते 1990 पासून जवळपास इसापूर धरणाचं पाणी आणलं, तेव्हापासून आमचा म्हणजे एरियाच सगळा सुजलाम सुफलाम झालाय।
0: इसापूर धरणाचं बऱ्यापैकी पाणी मिळालेलं आहे, त्यामध्ये अर्धापूर तालुका येतो, भोकर तालुका येतो, मुदखेड तालुका सुद्धा येतो। बरं, आपण एक दोडक्याचं विक्रमी पीक घेणारे शेतकरी म्हणून आज जिल्हाभर गाजताय, तर दोडका पीक जे आहे आपण किती एकरवर घेतलेला आहे? बरं
1: सर, सुरुवात माझी 1.5 एकर पासून झाली, जवळपास 2006 पासून। ते मग वाढत वाढत त्याच्यामध्ये नवनवीन प्रयोग करत, सुरुवातीला मी जमिनीवर घ्यायचो, दांड मारून ते दांडाच्या दोन्ही बाजूने लावून म्हणजे जमिनीवरच वेल असायचे। त्याच्यातून मला बऱ्यापैकी उत्पन्न भेटलं। पहिल्या वर्षी 90,000 रुपये झालेले होते, ते त्यावेळेस खूपच वाटले मला। त्याच्यामुळे मग आणि नगदी पीक म्हणजे लावलं की 45व्या दिवशी पैसे आणि 1 दिवस आड पैसे पुन्हा 3 महिने।
0: 45व्या दिवशी नगदी पैसे म्हणजे 1.5 महिन्यामध्ये आपल्याला
1: पैशाला
0: सुरुवात होते, समजा। खूप छान। बरं, हे दोडका पीक आपल्याला आपण घ्यावं असं का वाटलं किंवा याच्याबद्दल आपण आपल्याला मार्गदर्शन कोणाकडून मिळालं? बरं
1: सर, मार्गदर्शन भेटण्याचं कारण म्हणजे आपण अगोदरच वांगी, टमाटे म्हणजे शिमला मिरची सुद्धा घेतलेली होती म्हणजे शेडनेटमध्ये,
0: बरेच भाजीपाला घेतलेले,
1: भाजीपाला घेतले अगोदर, म्हणजे काकडी वगैरे बऱ्याच वेळेस घेतलेली आहे। त्याच्यामुळे मधीच एक असं एक वेळेस लावण्यात आलं माझ्या आणि दोडकं, म्हणजे पावसाळ्यात टमाटे लावलेलं गेलं आणि त्या शेतामध्ये मी दोडकं लावलं सुरुवात। आणि ते थोडं 1/2 एकरमध्ये 90,000 म्हणजे दुसऱ्या पिकापेक्षा मला नगदी पैसे वाटले एकदम लवकर आणि 1 दिवस आड पैसे 2-3 महिने सतत, म्हणजे बाकीच्या पैशाची चणचण भासली नाही आणि चांगलं वाटलं।
0: लवकरही आणि जास्तही पैसे मिळाले त्यातून, खूप छान। प्रकाशरावजी, दोडका पीक घेण्यासाठी आपल्याला जी जमीन लागते, या जमिनीची निवड आपण कशी केली आणि याच जमिनीची मशागत सुद्धा आपण कशी केली? बरं
1: सर, उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडली आणि त्याच्यासाठी आडवी उभी नांगरणी, त्याला पुन्हा म्हणजे आडवी फण, आडवी उभी
0: खोळपणी
1: म्हणजे फणकटणी केली आणि त्याच्यावर रोटरच्या सहाय्याने बेड मारले, म्हणजे रोटर करून सरीच्या सहाय्याने बेड मारले।
0: म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तसं कोणतंही पीक चांगलं येण्यासाठी त्याचं बियाणं जे असतं, बीज जे असतं, हे खूप चांगलं असणं गरजेचं असतं। तर हे दोडका पीक आपण घेत असताना चांगलं पीक येण्यासाठी बियाणं आपण कोणतं वापरलं? बरं
1: सर, मी ईस्ट वेस्ट कंपनीचं नवीन वाण आहे 978, त्याचं नावच नवीन आहे। बरं
0: छान। हे बियाणं जे आहे आपण सांगितलेलं, एकरी किती बसतं? बरं
1: सर, एकरी जवळपास 1/2 किलो बियाणं लागतं।
0: छान। बरं, या बियाण्याची लागवड जी आहे आपल्याला कोणत्या वेळी करणं ठीक राहील?
1: सर, बियाण्याची लागवड करण्यासाठी म्हणजे बारमाही तसे लोक करतच असतात आपण शेतकरी आम्ही, पण त्यातल्या त्यात महात्री अनुभवातून असं आहे की ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यात जर लागवड केली तर विक्रमी उत्पादन निघते।
0: अच्छा।
1: तसं पावसाळ्यात केली तर माझ्या मनानं वातावरणानं यानं त्यानं त्याचं पाला म्हणजे वेलाची वाढ भरपूर होते आणि माल कमी लागते, आणि उन्हाळ्यामध्ये जास्त म्हणजे टेम्परेचर असल्यामुळे त्याची वाढ कमी होते, त्याला पाला वगैरे भरपूर होत नाही आणि त्याच्यामुळे यील्ड आपलं उत्पादन कमी निघते। त्याच्यामुळे माझ्या मते ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर सगळ्यात चांगला कालावधी।
0: अच्छा। बरं, आता हे कालावधी झाला, आपण बाजारात पाहतो आता बरेच भाजीपाला ही आहे, बरेच फळ पिकही आहेत, आपण 12 महिने मार्केटमध्ये बाजारामध्ये येत असताना पाहतो, तर पीक चांगलं येण्यासाठी हवामान योग्य कोणतं असतं? अर्थात आपण गेल्या 21 वर्षापासून हे दोडका पीक घेत आहे।

0: आणि विक्रमी पीक घेत आहे. तर याचं हवामान जे आहे हे हवामान योग्य हवामान कोणतं असतं
1: सर? हिवाळा.
0: अच्छा,
1: म्हणजे उन्हामुळे बी आणि त्याच्यामध्ये वाढ होत नाही, फांद्या फुलं येत नाही, फुल टिकत नाही. आणि पावसामध्ये आर्द्रतेमुळे किंवा समजा वातावरणातील नत्रामुळे वाढ भरपूर होते आणि फळधारणा थोडी कमी होते. त्यामुळे हिवाळा माझ्यासाठी निवडीतून नंबर एक.
0: छान. बरं, ही दोडक्याची आपण जी लागवड केली ही लागवड करण्याची पद्धत कोणती आहे आणि याच्यामध्ये अंतर वगैरे किती ठेवावं लागतं?
1: सर, लागवड करण्याची पद्धत म्हणजे 6x6 म्हणजे बेड मारतो 6 फुटावर आपण, त्याच्यावर ड्रीप आतरून मल्चिंग आतरायची आणि 2 फुटावर एक मल्चिंगला छिद्र पाडून त्याच्यावर लागवड करायची 6x2.
0: बरं, ही लागवड करत असताना जे आता नवीन तंत्रज्ञान येऊ घातलेलं आहे आपण याचा उपयोग कशा प्रकारे करताय? बरं
1: सर, अगोदर सांगायचं म्हणजे मी जमिनीवर घेतलो होतो, नंतर काय केलं की काठीवर म्हणजे काठी तार, नंतर ड्रीप आलं, नंतर काठी तार आला, नंतर आता मल्चिंग. म्हणजे जसजसं समजा आपण त्याच्यात प्रयोग करत राहिलो तसतसे नवीन नवीन आयडिया सुचत राहिले आणि आता भरपूर उत्पादन निघत आहे. त्याच्यामुळे
0: भरपूर उत्पादन निघतंय म्हणजे आता तरी आपण सुरुवातीला चर्चा करत असताना म्हणालात की 1 एकरी 14 टन उत्पादन मिळालेलं आहे.
1: हो सर.
0: तर हे करण्यासाठी चांगलं पीक येण्यासाठी आणि कोणतंही पीक यायचं म्हटलं तर पाण्याशिवाय येत नाही आणि आपल्याकडे जे आहे बोअर आहे, पाण्याचा स्रोत म्हणालात विहीरही आहे, तर दोडका या पिकासाठी पाणी व्यवस्थापन जे आहे ते आपण कसं करताय? बरं
1: सर, ड्रीपनं. पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन पण ड्रीपनं. सुरुवातीला एक बेसल डोक टाकून आपण बेड मारलं, नंतर त्याला मल्चिंग आतरलं, त्याला काही करता येत नाही. त्याच्यामुळे पाणी व्यवस्थापन दररोज एक 1/2 ते 1 तास वातावरणाच्या हिशोबाने.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यामुळेच 1 दिवस 8 किंवा दररोजच म्हटलं तरी चालते खतं सोडत राहायचे, मायक्रो न्यूट्रॉन, कॅल्शियम, बोरॉन हे सगळं समजा.
0: खूप छान. बरं, बरेच शेतकरी बांधव जे आहेत पाटानं सुद्धा पाणी देत असतात.
1: हो सर.
0: अर्थातच पाटानं पाणी दिलेलं जास्तही पाणी लागतं आणि ड्रीपनं अर्थात ठिबकनं जर दिलं तर पाण्याचाही बचत होते आणि जे पिकाला जेवढं लागतं तेवढंच पाणी आपण देऊही शकतो. खूप छान. बरं, तुम्ही म्हणालात तर तुम्ही ठिबक पद्धतीनं पाणी देत आहे, तर हे किती किती दिवसानं देत असता?
1: सर, दररोज 1/2 ते 1 तास.
0: दररोज देत असता?
1: भरपूर झालं सर.
0: किती वेळ देत असता?
1: 1/2 ते 1 तास.
0: 1/2 ते 1 तास. खूप छान, खूप छान. तसं तुम्ही अगोदरही सांगितलेलं आहे पीक चांगलं येण्यासाठी कोणतंही पीक यायचं म्हटलं तर खत त्याला देणं गरजेचं आहे, तर खताचं आपण व्यवस्थापन कसं करताय?
1: खत सर आम्ही बेसल डोस देतो, त्याच्यामध्ये 10-26 लिंबोळी आणि मायक्रो न्यूट्रॉन हे असे खताचा बेसल डोस द्यायचा आणि नंतर तर आपल्या यानंच ड्रीपनच.
0: खूप छान. बरं, एक पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की आपली शेती निसर्गावर अवलंबून आहे, जरी आपण विक्रमी उत्पादन घेतलं, आपलं व्यवस्थापन चांगल्या प्रकारचं आहे, पण पिकावर रोग येणं, कीड येणं किंवा अळी पडणं हे साहजिकच आहे कारण निसर्गामध्ये आपली शेती आहे. तर आपल्या या दोडका पिकावर येणारे जे रोग आहेत, कीड आहे, अळी आहे, हे कोणती कोणती पडते? बरं,
1: दोडका पिकाचा मेन शत्रू म्हणलं तर व्हायरस आणि दुसरा एक 2 नंबरचा म्हणलं तर डावणी आणि भुरी.
0: अच्छा.
1: डावणी मिळू आणि पावडरी मिळू हे 2-3 रोग तर खूप म्हणजे भयानक आहेत,
0: प्रभाव करू शकतात,
1: प्रभाव करतात आणि थोडं आलं तर अटॅक भरपूरच करतात. त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त चांगले बुरशीनाशक हे ते वापरत असतो आम्ही आणि दुसरं म्हणलं तर पांढरी माशी, वातुडतुडे याच्यासाठी बाजारातून समजा जास्तीत जास्त चांगल्या चांगली औषधं घेऊन फवारणी करायची.
0: बरं, समजा आता ह्या आपल्या दोडका पिकावर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जी कीड आहे, रोग आहे किंवा अळी आहे हे जर पडलं तर त्याचं नियंत्रण करण्यासाठीचं व्यवस्थापन आपण कसं कसं करताय?
1: सर, म्हणजे तेच बाजारातून जास्तीत जास्त प्रभावी असतील ते औषधी आणि फवारणी 4-7 दिवसाला 8 दिवसाला 4 दिनमधून फवारणी चालूच असतात, म्हणजे रोग पाहून कुठला रोग आलाय काय काय नाही. नागाळी असेल, पांढरी माशी असेल, थ्रिप्स असतील, तुमची डावणी, पावडरी मिल्डू किंवा व्हायरस समजा आपल्याला जे वाटलं त्याच्या हिशोबाने औषधी फवारणी करत राहायची.
0: आता हे फवारणी करणं आणि हे रोग, कीड आहे, अळी आहे याचं नियंत्रण करण्यासाठी म्हणजे तुम्ही स्वतः मननच करताय का काय असं असं करा म्हणून कृषी विभागाकडून काही सांगण्यात येत असतं काही?
1: नाही, असं काही नाही सर, मदत काय घ्यायचं काम पडलं नाही आणि त्याच्यामुळे स्वतःच करतो. आता
0: स्वतःच करतोय. प्रकाशरावजी, आपण शेती करतो आणि शेती आपण कितीही केली तरीही शेतीमध्ये जे आहे महिलांचं सुद्धा मोठं योगदान असतं, तर आपण महिलांचं किती योगदान घेत आहे? बरं
1: सर, महिलांचं योगदान म्हणलं तर महिलांवरच असते आमचं सगळं.
0: नक्कीच.
1: 1 दिवस 8 आम्हाला 5-6 महिला तरी लागतात दोडके तोडण्यासाठी. त्याच्यामुळे कसं असतं 5-6 जे महिला आहेत दररोज समजा कमीत कमी 4 महिने तरी आम्हाला ठेवावंच लागतात सततच. बाकी तर गडी वगैरे असते त्याची फॅमिली
0: निंदणी आहे, खुरपणी
1: आहे. म्हणजे 1 दिवस आपले दोडके तोडायचे आणि दुसऱ्या दिवशी केळी निंदणी, हळद निंदणी अशी बाकीचे कामं त्यांना करायला लावायची.
0: म्हणजे महिलांचं हे मोठं योगदान आपल्या शेतीमध्ये असतं. बरं, आता आपण एवढं या दोडका पिकाचं व्यवस्थापन केलंय, पाणी व्यवस्थापन

0: आहे, सगळं काही केलं तर एकरी उत्पादन तसं आपण बोलत असताना सांगितलेलं सुद्धा आहे, तर किती मिळतं आहे औपचारिकता म्हणून तुम्हाला प्रश्न हा करतो मी.
1: सर यावर्षी तर आपलं 14 टन उत्पन्न निघालेलं एकरी.
0: हा,
1: आणि त्याला मिनिमम आपण एक सांगायचं म्हणजे 50 रुपयाचा अवरेज जरी भाव धरला, यावर्षी सुरुवात 65 रुपयापासून झाली, एंड आपला 35 ते 30 रुपयापर्यंत झाला.
0: छान.
1: जसजसा उन्हाळ्यात येईल समजा,
0: म्हणजे जागेवरूनच झाला समजा.
1: सर जागेवरून, त्याच्यामध्ये काय कमिशन नाही काय नाही काय. आपले भोकर आंध्रातले व्यापारी येतात जागेवरून माल.
0: हा माझा प्रश्न पुढचा तोच होता की हा जे आपण उत्पादित केलेला माल आहे याला बाजारपेठ कुठली आहे?
1: बाजारपेठ सर आम्हाला जास्तीत जास्त बाजारपेठ म्हणलं तर आंध्र प्रदेश.
0: आंध्र प्रदेश आपल्या नांदेडला वगैरे नाही?
1: नांदेडला आणतो सर माल, जोपर्यंत आमचा एक कुंटला म्हणजे निघत नाही, 4-5 क्विंटल पर्यंत जात.
0: टनावर माल असतो?
1: टनावर माल असते. आणि एक थोडा थोडा माल आहे, सुरुवात म्हणजे 1-2-3 तोडे आम्हाला नांदेडला जाऊन निघालो.
0: छान. बरं, आपण एक चांगले प्रगतिशील शेतकरी आहात, दोडका या फळभाजीचं खूप चांगलं व्यवस्थापन करून एक विक्रमी उत्पादन देखील घेतलेलं आहे. असंच चांगलं उत्पादन इतरही आमच्या शेतकरी बांधवांनी घ्यावं यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना आपण सल्ला काय द्याल? बरं,
1: उत्पादन घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा शेतकऱ्यांनी. बाकीचे फळ पिकं घेते वेळेसच एखादं तरी अर्धा एकर म्हणा एखादा एकर शेती निवडावी, त्याच्यातून नवीन प्रयोगाला सुरुवात करावी, काहीतरी करावं म्हणजे केलं तर जास्त नक्कीच पाठीमागे आपल्याला लागते, त्याच्यात काही शंकाच नाही.
0: नक्कीच.
1: त्याच्यामुळे सर सगळ्याला आपला एवढा संदेश असेल की बाबा काहीतरी करावं लागते, पारंपरिक पिके न घेता पारंपरिक शेती न करता काहीतरी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा आणि काहीतरी नवीन पीक घ्यायचं, सुरुवात थोड्यापासून करायची.
0: छान.
1: एकदाच म्हणजे जास्त भव्य काय असं करं वाटत नसेल,
0: हळूहळू हळूहळू
1: सुरुवात केली तर.
0: खरंच शेतकरी बंधूंनो, आताच प्रकाश मारुतराव सीतापराव यांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर नियोजनबद्ध शेती जर केली, त्याचं चांगलं व्यवस्थापन जर केलं, नंतर निश्चितच आपली शेती जी आहे फायदेशीर आहे, किफायतशीर आहे आणि आपण सुद्धा चांगलं विक्रमी उत्पादन घेऊ शकतो. आणि असा संदेश दिलेला आहे त्यांनी की आपण एक नवीन तंत्रज्ञानासोबत चालून जर शेती केली तर निश्चितच आपली शेती जी आहे फायद्याची ठरू शकते, असा संदेश असा सल्ला देखील त्यांनी चांगला दिलेला आहे. प्रकाशरावजी आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं. आपला हे अनुभव ऐकून आमचे शेतकरी बांधव सुद्धा खूपच चांगलं पीक घेण्याचा प्रयत्न करतील. आपण आलात त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले धन्यवाद. नमस्कार.
1: धन्यवाद.
2: आताच आपण दोडका लागवड व्यवस्थापन याविषयी प्रगतीशील शेतकरी प्रकाश मारुती सीतापराव यांची बालाजी गवारे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को हुगली पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त जारी करेंगे. इसके तहत 9,44,00,000 से अधिक किसानों के खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी. पीएम किसान की इस किश्त के साथ ही किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक हो जाएगी, जो करोड़ों किसान परिवारों को आर्थिक संबल प्रदान कर रही है.
2: मंडळी कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं भावगीत. संगीत आहे यशवंत देव यांचं.

आपण ऐकत होता शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर ठीक 8 वाजल्यापासून महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. आपण हे कार्यक्रम रात्री 11 वाजून 10 मिनिटांपर्यंत ऐकू शकाल.

0: रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवा टेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉकरेली सिमेंटचं मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते पॅरिसमध्ये विवा टेक शिखर परिषदेत मार्गदर्शन करत होते. जिथं पारंपरिक उपाय तोकडे ठरतात त्या समस्यांचं निराकरण नवोन्मेषामुळे होऊ शकतं असं ते म्हणाले. डिजिटल पेमेंट्स, आर्थिक समावेशकता, शिक्षण, आरोग्य निगा, कृषी अशा क्षेत्रांमध्ये भारतानं तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तन कसं घडवून आणलं आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. तंत्रज्ञान हे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकालाही उपलब्ध असलं पाहिजे त्यादृष्टीनं

भारत कृत्रिम बुद्धिमत्तेकडे सर्वसमावेशक म्हणून पाहतो असं ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार करारामुळे व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि तंत्रज्ञान आदानप्रदान या क्षेत्रांना फायदा होईल असं त्यांनी सांगितलं. फ्रान्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींशी उच्चस्तरीय बैठका घेतल्या. उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सागरी पायाभूत सुविधा आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. भारत फ्रान्स यांच्यात आर्थिक आणि उद्योग क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट होतं. मोदी यांनी सेंट गोबेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनोट बेल्झिन यांची भेट घेतली. यावेळी हरित उत्पादन आणि शाश्वत पायाभूत सुविधा या विषयांवर चर्चा झाली. सेंट गोबेनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. तर हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत एक महत्वाचं उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं बेझिन म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी मिस्ट्रल एआयचे सीईओ आर्थर मेंच यांच्यासोबतही बैठक घेतली. आपली कंपनी भारतीय भाषांवर काम करायला तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातली भागीदारी वाढवायला उत्सुक असल्याचं मेंच यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. सीएमए सीजीएमएचे कार्यकारी अधिकारी रोडॉल्फ सादे म्हणाले की भारत हा हरित नौवहन क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत आहे. सीएमए सीजीएम कंपनी भारतीय जहाज बांधणी कंपन्यांसोबत मिळून एलएनजीवर चालणारी 6 जहाजं बनवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अल्स्टॉमचे कार्यकारी अधिकारी मार्टिन सायन यांच्याशीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. रेल्वेच्या आधुनिकीकरणावर या चर्चेत भर दिला गेला. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जूनला पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून जारी करतील. यावेळी 9,44,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण 18,880 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. त्याचा लाभ 2,18,00,000 महिला शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं. यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघांचा समावेश आहे. तर नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं. नाशिक मतदारसंघात 619 पैकी 618 मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. नांदेडमध्ये 452 पैकी 451, अमरावतीमध्ये 451 पैकी 427, धाराशिव, बीड, लातूर मतदारसंघात 988 पैकी 983, तर भंडारा गोंदियामध्ये सर्वच्या सर्व 457 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परभणी हिंगोली मतदारसंघात 466 पैकी 465, सांगली सातारा मतदारसंघात 895 पैकी 894, जळगाव 630 पैकी 616, सोलापूर 616 पैकी 614, तर छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात 637 पैकी 630 मतदारांनी मतदान केलं. नागपूर मतदारसंघात 98.44% मतदान झालं. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिल्लीत आढावा बैठक घेतली. पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सक्षमता यांचं परीक्षा प्रक्रियेतलं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. केंद्राच्या आणि राज्यांच्या शिक्षण विभागातले वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे तसंच उच्च शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी मिळून बैठकीला 222 जण प्रत्यक्ष किंवा दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते. यात नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि भाऊसाहेब वाघचौरे यांचा समावेश आहे. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते.
सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील

0: सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयातून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जागतिक पातळीवर शैक्षणिक संस्थांचा दर्जा दाखवणारी कॉकरेली सिमोन्स मानांकन यादी जाहीर झाली आहे. पहिल्या 200 शैक्षणिक संस्थांच्या यादीत भारतातल्या 3 संस्थांचा समावेश आहे. आयआयटी दिल्ली 118व्या तर आयआयटी मुंबई 134व्या क्रमांकावर आहे. आयआयटी मद्रास 170व्या क्रमांकावर आहे. गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. लिलाव प्रक्रियेत उच्च प्रीमियममुळे अनेक खाणी व्यवहार्य ठरत नाहीत म्हणून राज्य खनिज महामंडळानं त्या चालवल्या तर खनिज उत्पादन वेगानं होऊ शकेल असं फडणवीस म्हणाले. रेड्डी यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असल्याचं राज्य शासनाच्या पत्रकात म्हटलं आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा मुंबईतला रोड शो हा इतिहासाची पुनरावृत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं मुंबईत आयोजित केलेल्या रोड शोच्या वेळी ते बोलत होते. या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी उपस्थित होते. गॅसिफिकेशनचा मुंबईतला इतिहास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उलगडला. विकसित भारतासाठी ऊर्जा क्षेत्र महत्वाचं असल्याचं ते म्हणाले.
1: विकसित भारत की ओर जाने का रास्ता ये आत्मनिर्भर भारत की ओर से जाता है और विकसित भारत बनाने के लिए सबसे महत्वपूर्ण कोई चीज होगी तो एनर्जी सिक्योरिटी है. एनर्जी के क्षेत्र में आत्मनिर्भरता तैयार करना यही विकसित भारत का सबसे बड़ा कार्य है.
0: चीनमध्ये मकाऊ इथं होत असलेल्या मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या अश्मिता चलिहा आणि अनमोल खरब यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अश्मितानं अमेरिकेच्या इशिका जयश्वाल हिचा 22-20 21-15 असा पराभव केला. अनमोल खरबची प्रतिस्पर्धी असलेली मलेशियाची गोह चीन वेई हिनं सामन्यातून निवृत्ती पत्करली तेव्हा अनमोलकडे 12-4 अशी आघाडी होती. चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी हुडाईनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या 51 किलो गटात पोलंडच्या नतालियावर तिनं 5-0 असा विजय मिळवला. उद्या होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये मीनाक्षी स्नेहा प्राची आणि निखिल या 4 मुष्टीयोद्ध्यांची गाठ आपापल्या प्रतिस्पर्ध्यांशी पडणार आहे. ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये 2025-26 ठेवींवर 8.25% व्याज देण्याचा निर्णय केंद्रीय अर्थ मंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळे सलग 3 वर्ष हा व्याजदर कायम राहिला आहे. याचा फायदा सुमारे 7 कोटी ठेवीदारांना होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत हे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं जागतिक केंद्र असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं विवा टेक शिखर परिषदेत प्रतिपादन. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींबरोबर केली चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि शैक्षणिक संस्थांच्या कॉकरेली सिमोन्स मानांकन यादीत पहिल्या 200 आयआयटी मुंबईसह भारतातल्या 3 संस्थांचा समावेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रस्तुति रमेश गोखले।
1: आज के फनकार।

1.1 MHz वर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. रात्रीचे 11:45 झाले आहेत. याबरोबरच आमच्या आजच्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया आमच्या उद्याच्या पहिल्या प्रसारण सभेत 5:51 FM बँड 101.1 MHz वर. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद.